सुप्रभात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 8 जून 2026. सकाळचे 5:57 झालेले आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

श्रोते जे एन जोशी आणि ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम अमृतधारा आता समाप्त करत आहोत.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:37 झालेली आहेत. श्रोतो आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजेच 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये शेळी मेंढी संगोपनात आहार आणि आरोग्याचं महत्व याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ विनीता कुलकर्णी यांनी

6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये जैविक तालबद्धता याविषयीची माहिती लेखन कौमुदी जमखिंडीकर यांचं. सकाळी 7 साहित्य विषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यामध्ये वैदेही जोशी यांचा ललित बंध

सकाळी 7 वाजता साहित्यविषयक कार्यक्रम ऐसे अक्षरे रसिके, यामध्ये वैदेही जोशी यांचा ललित बंध इशारा आज आम्ही प्रसारित करणार आहोत. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. दरम्यान 7:50 प्रायोजित कार्यक्रम सैनिकी पॅटर्न निवासी शाळा.

सकाळी 8:15 ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम कोल्हापूर दर्पण 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतवाहार, 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू, 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित, त्यानंतर मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात, 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये गीता मिरजकर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत, 11:00 रामचरित मानस गान हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, 11:10 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू,

0: दुपारी 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळी, यामध्ये मनासाठी मनापासून योग साधना श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुरिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये दुपारी 12 वाजता. 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 5:30 वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:30 वाजता साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातले ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ लेखक आणि वक्ते डॉ आनंद नाडकर्णी यांचं साहित्य याविषयी डॉ ज्योती शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद. 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार, यात गीतसंवाद. यामध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्बवाढीच्या उपाययोजना याविषयीची माहिती आपण ऐकू शकणार आहात. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. 6:41 झालेली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण ऐकूया शेळी मेंढी संगोपनात आहार आणि आरोग्याचं महत्व याविषयी माहिती. आज या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, शेळ्या मेंढ्यांचं मांस वाढीसाठी आवश्यक पोषक घटक चाऱ्याद्वारे मिळवण्यासाठी क्षार मिश्रण प्रतिजैविक त्यामध्ये मिसळायला हवीत. शेळ्या मोठ्या प्रमाणावर झाडपाला खातात. प्रत्येक दिवशी 5 किलो हिरवा चारा आणि 1 किलो वाळलेला चारा आपण द्यायला हवा. करड कोकरांना जास्त दुधाची गरज असते. हिरवा चारा नसेल तर मग खुराक द्यायला हवा. त्यामध्ये दूध वाढीसाठी खाद्य तसंच मका तुरीचा भरडा असा खुराक असायला हवा. शेळ्यांसाठी कप्प्यात लुसलुशीत हिरवा चारा टांगून ठेवावा. करडू कोकरांना वयाच्या 30 ते 40 दिवसांपासून मऊ लुसलुशीत चारा द्यायला सुरुवात करावी, जेणेकरून चारा खाण्याची सवय होऊ लागते. खनिज क्षारांचा पुरवठा करण्यासाठी खनिज विटा टांगून ठेवाव्यात. मंडळी, शेळी मेंढीच्या गोठ्यात अनावश्यक गर्दी होणार नाही याचीही काळजी आपण घ्यायला हवी. उन्हाळ्यामध्ये खाद्यातल्या शुष्कांशावर जास्त भर द्यावा. खाद्यातल्या प्रथिनांचं प्रमाण वाढवावं. खाद्यात 16 ते 18% प्रथिनांचं प्रमाण ठेवायला हवं. हिरव्या चाऱ्याचं अर्थात लुसर्नचं प्रमाण वाढवावं. शेळ्यांना खाद्यात क्षार मिश्रण जीवनसत्व यीस्ट द्यावं. जीवनसत्व क आणि अ दिलं तर उष्णतेच्या ताणापासून होणाऱ्या मर्तुकीला आळा बसतो. खाद्याची पाचकता आणि इतर घटकांचा समतोल राखावा. शेळ्यांच्या खाद्यात गव्हाचा चोथा युरिया मोलॅसिस मिनरल ब्लॉक यांचा समावेश करावा. तंतुमय पदार्थांची पचनीयता वाढवायला हवी. मंडळी, गाभण काळात शेळ्या मेंढ्यांना उन्हाचा त्रास जास्त होतो. स्वतःचं शरीर स्वस्थ ठेवणं तसंच गर्भामध्ये असलेल्या पिलांच्या वाढीसाठी जास्त ऊर्जेची गरज असते. त्यामुळे गर्भावस्थेत असलेल्या शेळ्या मेंढ्यांना अधिकचा खुराक आपण दिला पाहिजे. सशक्त करडू कोकरू जन्मण्यासाठी

0: गाभण काळात योग्य व्यवस्थापन करावं, सहज पचणारा चारा आणि योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावं, आहारातल्या पोषण मूल्यांचा वापर गर्भवाढ तसंच त्यांच्या शरीरातल्या पोषण मूल्यांचा साठा वाढवण्यासाठी होतो. विण्याची तारीख जवळ येईल तसं चाऱ्याव्यतिरिक्त पोषण मूल्यांच्या पुरवठ्यासाठी अधिक खुराक आपण दिला पाहिजे. गाभणकाळाच्या 90 दिवसानंतर ज्यादा खुराक देण्याची गरज असते. गाभणकाळात जर उत्तम प्रतीचा चारा आणि खुराक दिला गेला नसेल तर मग अशक्त लहान पिलं जन्मतात किंवा मग त्यांचा गर्भाशयातच मृत्यू होतो. मंडळी, बाह्य वातावरणात एकदम झालेला बदल लहान करड्यांना सहन होत नाही. अचानक घडणारे बदल शेळ्यांच्या शरीरात ताण निर्माण करतात. अशावेळी काही आजार पसरतात. शेळ्यांना स्वच्छ पाणी प्यायला द्यायला हवं. 24 तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची खबरदारी आपण घेतली पाहिजे.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण शेळी मेंढी संगोपनात आहार आणि आरोग्याचं महत्व याविषयी माहिती ऐकली. हा होता या माहितीचा पहिला भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: कृषी विषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते वावशायिका, आजचे आमचे प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलास, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 झालेले आहेत. ऐकूया आरोग्यविषयक कार्यक्रम.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय ऐकले. या भागात आपण पावसाळ्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहोत. पावसाळा ऋतू म्हटला की मन प्रसन्न करणारा हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, पण प्रत्यक्षात मात्र या ऋतूत शरीर आणि मन या दोन्हीवरती काहीसा विपरीत परिणाम होत असतो. शारीरिक अनारोग्याचा परिणाम कौटुंबिक सुखावर होतो, मन देखील त्यामुळे दुःखी कष्टी राहतं. म्हणूनच पावसाळा अनुभवण्याच्या आधी शरीर आणि मन तंदुरुस्त असायलाच हवं हे महत्व कुटुंबातील सर्वच सदस्यांना असायला हवं. सगळ्यात आधी थोडीशी शिस्त स्वतःला लावून घ्यायला हवी. सकाळी लवकर उठण्याची सवय ही त्याची प्रथम पायरी. बाहेर पाऊस असला तरी कंटाळा न करता लवकर उठण्याची सवय ही मनाची प्रसन्नता वाढवते आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवते. घरामध्ये फक्त बसून न राहता सतत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यामध्ये वाताच्या तक्रारींना हालचालींमुळे आराम मिळतो, स्नायूंची देखील ताकद वाढते. मुख्य म्हणजे निरुत्साह दूर होतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी त्यात एक चमचा तूप घालून जरूर घ्यावं, त्यामुळे पित्तही कमी व्हायला मदत होते. या सगळ्या उपायांमुळे क्वचित कधीतरी जेव्हा बाहेरचे गरम चमचमीत पदार्थ हवेहवेसे वाटतात त्यावेळेला त्याचा निश्चिंतपणे आस्वाद घेता येतो, कारण शारीरिक तंदुरुस्ती आपण आधीपासूनच सांभाळलेली असते. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी आल्याचा रस सितोपलादी चूर्ण एकत्र करून घेतल्यास प्रतिकार क्षमता वाढते, जेणेकरून पावसाळ्यात क्वचित कधीतरी भिजण्याची वेळ आलीच तर शारीरिक तंदुरुस्तीमुळे प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहते आणि त्रास होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप हा अधिक प्रमाणात असल्यामुळे सांधे दुखणे, पाय दुखणे अशी लक्षणं आढळणं अगदी सहज शक्य असतं.

पण खोबरेल तेल किंवा नारायण तेलाने रोज पायांना अभ्यंग केल्यास ताकद वाढते. त्यामुळे पावसाळ्यातील ट्रेक, सहल यांचा आनंद घेताना तंदुरुस्त सांध्यांची मोलाची साथ मिळते. पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, त्यामुळे अनेकांना उदास वाटणं, कुठल्याही कामात लक्ष न लागणं अशी मानसिक लक्षणं आढळून येतात. निरभ्र स्वच्छ आकाशात जसं काळ्या ढगांनी मळब येतं तसंच काहीसं आपल्या मनाचं होतं. पण मनाची तंदुरुस्ती ही सांभाळायलाच हवी. पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नसला तरी सुद्धा छंद जोपासावेत. गायन, वादन, वाचन यामध्ये मन रमवायला हवं. वर्तमानपत्रातील आवडीच्या लेखांची कात्रणं काढून त्याचं चिंतन करावं. धार्मिक वाचन किंवा लेखनातून मनावरचा निरुत्साह दूर करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे सकारात्मकता येते. रिकाम्या वेळात पूर्वीच्या घडून गेलेल्या नकारात्मक विषयांना आपल्या मनात जागा न देता सुंदर क्षण अनुभवावेत. चित्रकला, फोटोग्राफी यातूनही हे क्षण सुंदर रीतीने टिपता येतात. पावसाळा हा अत्यंत आल्हाद देणारा ऋतू आहे, पण आपल्या शरीर आणि मनाची योग्य काळजी घेऊन तंदुरुस्त राहणं हे मात्र प्रत्येकाचं कर्तव्य आहे, याचं भान सगळ्यांनीच ठेवायला हवं, जेणेकरून पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:50 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग.
3: वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसांच्या कालावधीत पुनरावर्तित चक्रीय पद्धतीने घडणाऱ्या वर्तन प्रक्रियेला वार्षिक तालबद्धता असं म्हटलं जातं. वनस्पतींमधली पानगळ, बहर, फळांचा मोसम, प्राण्यातील समाधीकाळ, स्थलांतरण, प्रजोत्पादन या सर्व जैविक क्रिया प्रतिवर्षी ठराविक काळात ठराविक क्रमाने सातत्याने घडून येतात. प्रत्येक सजीवात असलेल्या जैविक घड्याळानुसार या वार्षिक तालबद्धतेच्या क्रिया घडून येत असतात. क्रिया सुरू होण्यासाठी तापमान, पाण्याची मुबलकता, खाद्य या घटकांची जरुरी असते. तसंच सजीवांच्या आंतरिक बदलामुळेही उद्दीपन मिळून सजीव वार्षिक तालबद्धतेला प्रतिसाद देतात. काही प्रकारच्या खारी शीतकाल समाधी घेतात. उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यावेळी या खारी अन्न ग्रहणाची क्रिया पार पाडतात आणि हिवाळ्यात भूमिगत बेळामध्ये शीतकाल समाधी घेतात. समाधीचा कालावधी जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा असतो. या कालावधीत शरीराचं वेटोळं करून डोकं उदर भागात खुपसून खार बेळात निद्रावस्थेत राहते. या काळात अन्न ग्रहणही नसतं. आधीच्या ऐटबाज भरपेट खाल्लेल्या अन्नापासून मेदयुक्त पदार्थ तयार होतात, तेच समाधी काळात वापरले जातात. या काळात हृदयाचं स्पंदन, श्वासोच्छ्वास या क्रियांचा वेगही कमीत कमी ठेवला जातो. हिवाळ्यात बाहेरच्या पर्यावरणात अति थंड हवामान, खाद्याची कमतरता असते. या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी खारी आणि असे अनेक प्राणी शीतकाल समाधी किंवा निद्रावस्था दर्शवतात. या उलट वाळवंटात राहणाऱ्या खारी उन्हाळ्यात उष्णकाल समाधी घेतात. पर्यावरणातील अतिउच्च तापमान आणि खाद्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी उष्णकाल समाधी घेणं पसंत करतात. पक्ष्यांचे, काही प्रकारच्या फुलपाखरांचे, देवमाशांचं स्थलांतरण ही जैविक तालबद्धता तर सगळ्यांनाच मोठी आकर्षक वाटते. स्थलांतरणामुळे पक्ष्यांना दोन भिन्न ठिकाणच्या पर्यावरणातलं तापमान, प्रकाशीय कालावधी, खाद्याची उपलब्धता याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घेता येतो. स्थलांतरणाची सुरुवात साधारण हिवाळ्याची चाहूल लागल्यावर होते. यावेळी पक्ष्यांच्या कायमच्या आदिवासाच्या ठिकाणी अतिशय थंड हवामान असतं. हिमवर्षाव होतो, वादळ येतात, जलाशय गोठून जातात, दिवस लहान होतात, त्यामुळे प्रकाशाचा कालावधी कमी तासाचा आणि खाद्याची कमतरता. त्यामुळे पक्षी अशा आदिवास

0: प्रवासापासून दूरच्या स्थानाकडे झेपावतात. ज्या ठिकाणी हवामान उबदार असेल त्या ठिकाणी हिमवर्षा वादळं अशी संकट नसतात, दिवसही दीर्घ लांब असतो. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडण्यासाठी लागणारा प्रकाशाचा कालावधी हा मोठा असतो. अन्नही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळे पक्षी स्थलांतरण करून दुसऱ्या देशात पोचतात. रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो यांच्या स्थलांतरणाविषयी आपण नेहमीच वाचत असतो. या पक्ष्यांचं स्थलांतरण पावसावर अवलंबून असतं. बिगवण, जायकवाडी या ठिकाणी स्थलांतरित रोहित पक्षी येतात. कच्छच्या रणात तर त्यांचा पुनरुत्पादनाचा काळ असतो. त्या ठिकाणाला फ्लेमिंगो सिटी असं म्हटलं जातं. सजीवांचं प्रजोत्पादन ही जैविक तालबद्धता प्रतिवर्षी घडून येणारी आहे. वनस्पती आणि प्राणी दोन्ही प्रकारच्या सजीवात पुनरुत्पादनाचा काळ हा ठरलेला असतो. त्या काळाला अनुसरून प्राण्यामध्ये काही विशेष बदल घडून येतात. बिडकाचं ओरडणं, पक्ष्यांचं मधुर कूजन, त्यांच्या पंखांचा रंग बदल, विविध प्रकारच्या हालचाली किंवा नर्तन हे प्रजोत्पादन काळातच होणारे बदल आहेत. पक्षी अनेक प्रकारची घरटी बांधतात. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला असं बहिणाबाईंनी म्हटलंय. हा सुंदर डौलदार खोपा बांधायचं काम नरपक्षी करतो. मादी सुगरण खोप्याचं निरीक्षण करते, तिला योग्य वाटला तरच खोपा स्वीकारते, नाहीतर नराला परत दुसरा खोपा बांधावा लागतो.
1: श्रोते हो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
6: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
5: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
6: दातासाठी एक नंबर
7: माधव मिशन, देवल क्लब तळमजला.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, आज 8 जून, आज गायक संगीतकार गजानन वाटवे यांचा जन्मदिन. गगनी उगवला, सायंतारा आणि यमुना काठी ताजमहाल यांच्या लोकप्रियतेची कल्पना आज 21व्या शतकात करता येणं अशक्य. गजानन वाटवे यांनी मराठीतील अनेक कवितांना सुंदर चाली लावून प्रथम भावगीताचा प्रकार लोकांपर्यंत नेला. त्यांच्या या प्रयत्नाला लोकांनी एवढा प्रतिसाद दिला की पुढे बराच काळ गजानन वाटवे म्हणजे भावगीत हे समीकरण झालं. गजानन वाटवे यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे कवितांना सुंदर चाली लावून त्या रेकॉर्ड आणि पुस्तकांमधून त्यांनी घराघरात आणि गल्लोगल्ली लोकप्रिय केल्या.

गजानन वाटवे यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांची ही रचना आताच आपण ऐकलीत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसे अक्षरे रसिके. यामध्ये वैदेही जोशी यांचा ललितबंध इशारा आता प्रसारित करत आहोत.

इशारों इशारों में दिल लेने वाले, बता ये हुनर तूने सीखा कहाँ से। निगाहों निगाहों में जादू चलाना, मेरी जानत सीखा है तुमने जहां से। काय मंडळी, गाण्यात रमलात ना? हीच तर गंमत या शब्दाची। इशारा मग तो कसलाही असू दे, भविष्यात काय होणार आहे याची ती झलक असते। कशी गंमत आहे ना? इशारा कसला आणि कोण देतो याच्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात। मानवी जीवनात अनेक शब्द केवळ बोलण्यासाठी नसतात बरं, तर ते आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी असतात। इशारा हा असा एक महत्वाचा शब्द आहे। खरं तर इशारा म्हणजे येणाऱ्या संकटाची किंवा धोक्याची आधीच दिलेली सूचना, मग ते प्रेम असो किंवा रोजच्या घटना। निसर्ग हा माणसाचा पहिला शिक्षक आहे। तो आपल्या प्रत्येक ऋतूत, प्रत्येक बदलात आणि प्रत्येक घटनेतून काहीतरी शिकवत असतो। निसर्गातील अनेक गोष्टी आपल्याला सकारात्मकतेचा संदेश देतात। हे सकारात्मक इशारे आपल्याला आशा, धैर्य, संयम आणि नव्या सुरुवातीची प्रेरणा देतात। इशाऱ्यामुळे माणूस सावध होतो आणि योग्य निर्णय घेऊ शकतो। आपल्या दैनंदिन जीवनात इशाऱ्यांचं महत्व खूप मोठं आहे। आपल्याला लहानपणापासून अशा सूचक इशाऱ्यांची सवय लावली जाते। बागुलबुवा येईल हा, हा आईचा इशारा। बाबांना नाव सांगेन हा, हा ताईच्या धमकीचा इशारा। अशा अनेक इशाऱ्यांची कानांना सवय होते आणि आपण सावध होतो। अशा अनेकविध इशाऱ्यांनी आपण आपलं आयुष्य छान जगण्याचा प्रयत्न करत असतो। समजायला लागल्यापासून असे अनेक इशारे आपल्याला केले जातात। बघा, शाळेत दिलेल्या सूचना, पालकांचं समजावणं, शिक्षकांचं मार्गदर्शन हे सर्व इशाऱ्यांचेच प्रकार आहेत। रस्त्यावर असणारे सूचना फलक आपले प्राण वाचवतात। इशारे अनेक स्वरूपात मिळतात। उदाहरणार्थ शाब्दिक इशारा, बोलून दिलेली सूचना, लेखी इशारा म्हणजे पत्र, नोटीस, संदेश किंवा फलकाद्वारे दिला जातो। ध्वनीद्वारे इशारा दिला जातो, सायरन, घंटा, हॉर्न, अलाराम। दृश्य इशारा कोण देतं? चिन्ह, रंग, दिवे, हातवारे। नैसर्गिक इशारा निसर्गातील बदलांमधून, उदाहरणार्थ काळे ढग, समुद्र खवळणं आणि प्राण्यांचं विचित्र वर्तन। तांत्रिक किंवा डिजिटल इशारा, मोबाईल, संगणक, टीव्हीवरील सूचना, उदाहरणार्थ हवामान खात्याचे मेसेज। भावनिक किंवा मानसिक इशारा, कसा तर मनात निर्माण होणारी भीती किंवा शंका।

0: इशारे वेळेवर ओळखले तर अनेक संकट टाळता येतात. निसर्ग देखील आपल्याला वेळोवेळी इशारे देत असतो. अतिवृष्टी, तापमान वाढ, भूकंपाचे छोटे धक्के, प्रदूषण यामधून निसर्ग मानवाला सावध करत असतो. पण माणूस हे इशारे दुर्लक्षित करतो आणि नंतर मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं. पालक मुलांना चुकीच्या सवयींपासून दूर राहण्यासाठी इशारे देतात. शिक्षक अभ्यासाचं महत्व सांगतात. चुकीच्या मार्गावर जात असताना मित्र सुद्धा कधी कधी सावध करतात. योग्य वेळी मिळालेला इशारा आयुष्य बदलून टाकतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, संगणक आणि इंटरनेट यांचाही योग्य वापर करण्याचा इशारा सतत दिला जातो. सोशल मीडियाचा अतिरेक, चुकीची माहिती आणि सायबर गुन्हे यांपासून सावध राहणं आवश्यक आहे. ओटीपी कुणालाही सांगू नका हा देखील एक महत्वाचा सावधानतेचा इशारा आहे. इशारा हा भीती दाखवण्यासाठी नसतो तर सुरक्षित आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी असतो. जो माणूस इशाऱ्यांकडे लक्ष देतो तो संकटांपासून दूर राहतो आणि यशस्वी जीवन जगतो. इशारा हा शब्द छोटा असला तरी त्यामागे मोठा अर्थ दडलेला आहे. इशारा म्हणजे भविष्यातील संकटांची पूर्वसूचना. योग्य वेळी मिळालेला आणि समजलेला इशारा माणसाचं जीवन सुरक्षित, शिस्तबद्ध आणि यशस्वी बनवतो. चुकीच्या संगतींपासून दूर राहणं, वेळेचं महत्व ओळखणं आणि आरोग्याची काळजी घेणं हा सुद्धा सावधानतेचाच एक भाग आहे. शेवटी, सावध रहा, सुरक्षित रहा हा संदेश प्रत्येकानं लक्षात ठेवला पाहिजे. इशारा वेळेचा समजून घ्यावा, चुकीच्या वाटेपासून दूर राहावा. अनुभव सांगतात हळूच कथा, सावध माणूस जिंकतो व्यथा. खरंय ना?
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमांतर्गत वैदेही जोशी यांचा ललितबंध इशारा आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेखा.

0: अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोते हो जरूर ऐका, 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।
3: नमस्कार, एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया। तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं। आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल। तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल, तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या। रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
5: ऐकत रहा। आकाशवाणी ऐकत रहा। आकाशवाणी
4: सात 7:10 होत आहेत। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जून पर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन। मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार। मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड। आता सविस्तर बातम्या। मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, विजांच्या कडकडाटावेळी झाडं तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे। अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरी 92% पाऊस पडणार असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि इतर आवर्षणग्रस्त भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे। याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये आणि त्यांचं नुकसान कसं टाळता येईल यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: अल निनोचं वर्ष आहे। एव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे। आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी तरी केली पाहिजे, जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये। प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू।

0: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पाअंतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था सौसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार असून तो पूर्णपणे गैरवित्तीय स्वरूपाचा असल्यानं राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. राज्यात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत्या प्रमाणात समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. एसटीच्या बारामती आगारात राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बसमधील स्वच्छता राखणं, बस वेळेवर सोडणं, प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर राज्य परिवहन महामंडळानं भर द्यावा असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. बारामती बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये 1 कोटी रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल बारामतीकरांचं आणि महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांशी काल संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्धारानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्या अनुषंगाने विविध विकास कामांचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी अग्रवाल आणि दाते यांनी नवेगाव इथल्या नवजीवन वसाहतीला भेट दिली. आत्मसमर्पित नक्षल्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव अग्रवाल यांनी केलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे यांनी सेवापूर्तीच्या वेळी सलग 58 किलोमीटरचं अंतर धावत पूर्ण करून पुणेकरांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना विष्णू ताम्हाणे म्हणाले,
1: माझी पुणे सेवेची कारकीर्द पुणे शहरातूनच सुरू झालेली आहे. शिवाजीनगरचं पोलीस ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जी निवड चाचणी असते ती फिजिकल तिथे दिली होती आणि त्याचबरोबर माझं पुणे विद्यापीठात शिक्षण झालं होतं. त्यामुळे माझ्या मित्रांसोबत प्लॅन ठेवला. साधारण 30 तारखेला कृषमतेच्या आदल्या दिवशी रात्री 12 हा रन सुरू केला. शिवाजीनगर येथून 50 जणांचा आमच्या टीम होती रन करायला सुरुवात, कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक आणि मित्रपरिवार. तर आम्ही तिथून सुरू केल्यानंतर सिंहगड रोड, भारतीय विद्यापीठ आणि पुंडवाक समर, पुणे कमिशनर ऑफिस, त्यानंतर खडकी आणि पुणे विद्यापीठ असा 58 किलोमीटर रन केला. आणि रन जो एंड आहे तो शिवाजीनगर या ठिकाणीच केला. मला या माध्यमातून पुणेकरांना एक संदेश द्यायचा होता की अशा प्रकारची सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी ऍक्टिव्ह राहावं हा या माध्यमातून संदेश द्यायचा होता.
0: जागतिक सायकल दिनानिमित्त संडे झॉन सायकल या उपक्रमाचं उद्घाटन काल पुण्यात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झालं. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमामध्ये नागपुरे यांनी स्वतः सायकल चालवत निरोगी जीवनशैलीसाठी सायकलिंगचं महत्व अधोरेखित केलं. सांगलीमध्येही काल पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयानं शहरातून सायकल रॅली काढली. यात पोलीस अधिकारी, सायकलपटू आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली होती. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण

0: प्रदूषणाच्या विरोधात राज्यस्तरीय परिसंवादाचं काल अकोल्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. बदर समितीनं दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर करणं आवश्यक होतं, मात्र याबाबत कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी केला. अनुसूचित जातींमधील सर्व 59 जातींचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास प्रथम करण्यात यावा अशी मागणी या परिसंवादात करण्यात आली. नवी मुंबईतल्या पाम बीच मार्गानजिक डोलाया सागर किनाऱ्याजवळच्या पांथळ जागेत सागरी किनारा स्वच्छता मोहीम काल राबवण्यात आली. यामध्ये महापौर सुजाता पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी किनाऱ्यावर आलेला प्लास्टिक आणि तत्सम 110 गोणी कचरा गोळा करण्यात आला. भारत अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा अफगाणिस्ताननं 5 गडी बाद 113 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारतानं काल आपला डाव 8 गडी बाद 564 धावांवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126, KL राहुलनं 100 तर ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी 81 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानचा संघ अद्यापही 451 धावांनी मागे आहे. सांगली शहरासह मिरज तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातही मान्सूनच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात काल संध्याकाळी चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारं आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीजपुरवठा खंडित झाला होता. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज पश्चिम मध्य बंगाल उपसागराचा ईशान्य आणि वायव्य भाग व्यापण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जूनपर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
1: श्रोते हो, अवश्य ऐका आजचे आमचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:50 सैनिके पॅटर्न निवासी शाळा, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz वर.
5: ISO मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
6: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
5: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
6: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आशा भोसले यांच्या आवाजात आरती प्रभू रचना आता ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरण संवर्धन ही आज काळाची गरज बनली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता, वाढतं तापमान आणि जैवविविधतेसमोरील आव्हानं यामुळे प्रत्येकानं पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक ठरलं आहे. आजच्या भागात आपण बदलतं हवामान, पर्यावरण रक्षणासाठीचे शिवाजी विद्यापीठाचे उपक्रम, विद्यार्थ्यांची भूमिका, जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. डॉक्टर आसावरी जाधव मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार
0: मॅडम. वाढत्या प्रदूषणाचा घातक परिणाम प्रत्येक घटकावर होतोय. बदलत्या हवामानामुळे पाऊस, शेती आणि आपल्या दैनंदिन जीवनावर कशा प्रकारे

0: परिणाम होतो याबद्दल आपण जरा माहिती द्याल का?
1: बदलतं हवामान म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हवामान हे पटकन न बदलणारा असा घटक आहे. जेव्हा हवामानात बदल होतो, वातावरण जे असतं ते सकाळ संध्याकाळ तुम्ही बघितलं तर वेगवेगळं असू शकतं, पण हवामान जो आहे ते एखाद्या ठिकाणचं सतत एकसारखं असणारं असतं. समजा या हवामानामध्ये जर का बदल होत असेल तर मात्र ती एक गंभीर घटना आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. औद्योगिकीकरण जेव्हापासून सुरू झालं, म्हणजे 19व्या शतकापासून जे औद्योगिकीकरण सुरू झालं तेव्हापासून जो कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला किंवा ऑइल रिसोर्सेस म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर सुरू झाला, या सगळ्यातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे हवेमध्ये बाहेर पडणारं ते वाढत गेलं. आणि हवेचं एक स्वतःच एक कुठले वायू त्यामध्ये असायला पाहिजेत हे त्याचं त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. हवेमध्ये कोणकोण वायू आणि किती किती प्रमाणात असायला पाहिजेत, परंतु कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण शिवाय इतर काही हरित वायू जे आहेत, उदाहरणार्थ पाण्याची वाफ असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल, हे सर्व हरित वायू जे आहेत याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे. आणि या हरित वायू जे आहेत हे हरित वायू उष्णता धरून ठेवतात. दिवसा जेव्हा सूर्य असतो तेव्हा पृथ्वी तापते आणि त्यातून येणारी जी काही शॉर्टवेव्ह रेडिएशन्स आहेत ती पृथ्वीवरती पडतात, पण रात्रीच्या वेळी जेव्हा पृथ्वी थंड होते तेव्हा ही जी उष्णता आहे ही त्या वायूंमध्ये धरून ठेवली जाते आणि त्यामुळे खरं तर पृथ्वीचं वातावरण हे वाढत चाललेलं आहे. हे शोधून काढण्यासाठी किंवा ह्यावरती काम करण्यासाठी IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही एक इंटरनॅशनल बॉडी आहे, त्यावरती कित्येक वर्ष त्यावर काम करत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपली वाढ आपण आपली पृथ्वी सहन करू शकते. म्हणजे 19व्या शतकापासून होणारं जे काही कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये होणारं वाढ आहे त्याच्यामुळे एकूणच जे काही टेम्परेचर वाढतंय तर आपण ऑलरेडी 1.5 डिग्री सेल्सिअसला क्रॉस केलेलं आहे. त्यामुळं आता क्लायमेट चेंज होणार नाही असं वगैरे काही नाही, तर आपण आता क्लायमेट चेंजचे परिणाम आहेत ते सहन करायला उभं राहिलं पाहिजे अशी स्थिती आलेली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होणार नाही असं जर का काही लोक म्हणत असतील तर बदल झालेला आहे हे आता सर्वांनी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्या दिशेनं आपण आपल्यामध्ये काही गोष्टी कशा बदल करू शकतो त्याच्याकडे बघणं मला वाटतंय महत्वाचं आहे.
0: हो खरं आहे मॅडम. मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयं आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
1: महाविद्यालयांमध्ये NSS जे आहे तर त्याच्या अंतर्गत खूपसे उपक्रम पर्यावरणपूरक घेतले जातात. त्याचबरोबर म्हणजे या उपक्रमांमध्ये वृक्ष संवर्धन असेल, वृक्षारोपण असेल किंवा स्वच्छता मोहिमा असतील वेगवेगळ्या ठिकाणच्या, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात.
0: मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
1: फक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ ही पर्यावरण रक्षणासाठी काम करत नाहीये, तर अगदी KG पासून ते PG पर्यंत पर्यावरण अभ्यास हा प्रत्येकाला माहीत झालेला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये सेकंड इयर म्हणजे महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या वर्षाला पर्यावरण अभ्यास हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपल्सरी करण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या काही मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत होण्याच्या दृष्टीनं खरं तर हा अभ्यासक्रम त्यांना दुसऱ्या वर्षी ठेवलेला आहे. शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरण अभ्यासाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. महाविद्यालय असतील किंवा विद्यापीठं असतील तर याच्यामध्ये NSSच्या अंतर्गत वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर स्वच्छता मोहिमा असतील किंवा बरेच वेळेला डिझास्टर मॅनेजमेंटच्या काही गोष्टी असतील, तर या स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. पर्यावरण शास्त्र विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पर्यावरण शास्त्र विभागातील विद्यार्थी देखील समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे अगदी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या बाबतीत असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही जंगलं आहेत त्यांना लागणारे वणवे आहेत हे थांबवण्यासाठी असेल किंवा प्लास्टिक बंदीच्या बाबतीत

0: असेल किंवा गणेशोत्सवामध्ये डॉल्बीचा होणारा वापर आहे या वापराला कमी करण्यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करायचं असेल तर या सर्वांसाठी पथनाट्य असू देत किंवा वेगवेगळे कार्यशाळा असू देत शाळांमधले विद्यार्थी असू दे महाविद्यालयांमध्ये असू दे किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी पथनाट्य किंवा कार्यशाळा यांच्या माध्यमातून आमचा विभाग जो आहे तो कार्यरत असतो. शैक्षणिक दृष्ट्या अभ्यासक्रम तर आहेच आहे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं, पण त्याचबरोबर या समाजाच्या सामाजिक ज्या काही बांधिलकीच्या गोष्टी आहेत पर्यावरण रक्षणाच्या या दृष्टीनं देखील विभाग आहे तो काम करत असतो. याचबरोबर विद्यापीठाचा विभाग या दृष्टीनं संशोधन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आमच्या विभागामध्ये आहे की ज्याच्यामध्ये पीएचडीचे आमचे जे काही विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात पर्यावरण रक्षणासाठी सध्या काम करत आहेत.
1: अरे वा, खूप छान. मॅडम, अनेक विद्यार्थी पर्यावरण शास्त्र विषयात करिअर करत आहेत, या क्षेत्रातील करिअर संधींबद्दल माहिती द्याल का आणि आपल्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या क्षेत्रात चांगलं यश मिळवले याबद्दल थोडं सांगाल का?
0: पर्यावरण क्षेत्रामध्ये आज खूपशा संधी उपलब्ध आहेत, कारण सध्याची परिस्थिती बघता आपल्याला असं लक्षात येतं की पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत ते वाढतच चाललेले आहेत. त्यामुळं हे प्रश्न कमी करायचे असतील, या समस्या जर का सोडवायच्या असतील तर याच्यासाठी एक संघटित अशी यंत्रणा असणं म्हणजे सज्ञान झालेला पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य रीतीनं त्याला मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं या दृष्टीनं असं शिक्षण घेतलेले जे कोणी असतील त्यांची आज मार्केटमध्ये किंवा एकूणच सर्व स्तरावरती खूप मोठी मागणी आहे. अगदीच सांगायचं झालं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. पहिलं क्षेत्र जे आहे ते म्हणजे ज्या काही समन्वय संस्था म्हणजे ज्याला कन्सल्टन्सीज असं म्हणतात, कोणत्याही कारखाने असतील ते अगदी उभा करण्याच्या स्टेज पासून ते सुरू झाले आणि आता त्यांचं काम सुरू राहतंय, तर हे सगळ्या स्टेजमध्ये पर्यावरणाचा जो काही विद्यार्थी आहे तो त्यांना मदत करू शकतो या कन्सल्टन्सीजच्या स्वरूपामध्ये. म्हणजे या कारखान्यांना जी इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची जी प्रोसिजर असते किंवा त्यांचे जे काही लीगल कायदेशीररित्या काही गोष्टी कारखान्यांना करणं आवश्यक असतं, वेगवेगळे कायदे असतात पर्यावरणाचे, तर या दृष्टीनं त्या कारखान्यांनी व्यवस्थित काम करावं यासाठी या कन्सल्टन्सीज असतात त्या काम करतात. त्यामुळं ह्यामध्ये वेगवेगळ्या संधी तर आहेतच, त्याचबरोबर प्रत्येक कारखान्यामध्ये इन्व्हायरमेंटल ऑफिसर म्हणजे पर्यावरण अधिकारी या दृष्टीनं एक पोस्ट असते. या ठिकाणी देखील हे विद्यार्थी काम करू शकतात. त्या कारखान्यामधली सांडपाण्याची व्यवस्था असेल, हवेचं प्रदूषण असेल, त्याचबरोबर घनकचरा असेल किंवा इतर ज्या काही कम्प्लायन्सेस असतील म्हणजे कायदेशीररित्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी कारखान्यांच्या करून घेणं यासाठी हे लोक तिथं काम करू शकतात. त्याचबरोबर काही लोक स्वतःचे उद्योग सुद्धा म्हणजे स्वतःच्या कन्सल्टन्सीज सुद्धा सुरू करू शकतात. काही कन्सल्टन्सीज ज्या आहेत या कारखान्यांना अशा पद्धतीनं कायदेशीररित्या काही गोष्टी करून घेण्यासाठी काम करत असतात, तर काही जे काही कन्सल्टन्सीज आहेत या कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत यासाठी कारखान्यांना मदत करत असतात. त्यामुळं या क्षेत्रात तर संधी आहेच आणि KG-2 PG पर्यावरण अभ्यास हा असल्यामुळं टीचिंग म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बरीचशी गरज या लोकांची असते. त्याचबरोबर जर्नालिझम म्हणजे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये सुद्धा पर्यावरणाचे लोक चांगल्या पद्धतीनं आर्टिकल्स लिहू शकतात आणि त्यामध्ये हा त्यांचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं.
1: अच्छा मॅडम, पर्यावरण रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी, उद्योजक, सामान्य नागरिक आणि विशेषतः तरुण पिढीला आपण काय संदेश द्याल?
0: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं आपापली जबाबदारी जाणून घेणं महत्वाचं आहे. आपापल्या स्तरावर आपण पर्यावरणासाठी छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतो हे ठरवणं महत्वाचं आहे. विशेषतः युवा पिढीला मला सांगायला आवडेल की आत्ताची पिढी आहे ती मोबाईल जनरेशन आहे, तर ती मोबाईल जनरेशन तर आहेच आहे पण ग्रीन जनरेशन पण त्यांनी व्हावं हा माझा संदेश असेल. म्हणजे त्यांनी निसर्गाशी नातं जोडावं. म्हणजे एक दिवस त्यांनी समजा हे गॅजेट बाजूला ठेवलं आणि मग निसर्ग संवर्धनासाठी काही वेळ दिला, आठवड्यातील काही वेळ जरी त्यांनी दिला एकत्र संघटित होऊन, तर खूप मोठा बदल होऊ शकतो. म्हणजे छोटी जरी कृती असली तरी त्यातून मोठा बदल आपल्याला करणं शक्य आहे. अगदी प्लास्टिकच्या पिशवीचं उदाहरण घेतलं

सिंगल यूज प्लास्टिक आहे त्याला नाही म्हटलं तो ते वापरायचंच नाही असं ठरवलं तरी सुद्धा त्याच्यामुळे एक मोठा बदल होऊ शकतो. रिसायकल रियूज, सध्या रिड्यूस रियूज आणि रिसायकल हा मंत्र युवा पिढीनं अंमलात आणणं महत्वाचं आहे. झाडं तर लावायची आहेतच पण झाडं जगवायची पण आहेत. पाण्याचा एकन एक थेंब आपल्याला कसा वाचवता येईल यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला कशा करता येतील हे महत्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला म्हणजे लोकली अवेलेबल ज्या काही गोष्टी आहेत, आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, नैसर्गिक संसाधनं जे आहेत त्यासाठीचा वापर जो आहे तो अगदी बाहेरून काही आणण्यापेक्षा म्हणजे ट्रान्सपोर्टेशन वरती होणारा इंधनाचा खर्च, त्यातून होणारं वायू प्रदूषण किंवा मॉलमध्ये आणून ते प्रिझर्व करण्यासाठीचं होणारं जे काही इंधनाची किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर, तर हे सगळं कमी करण्यासाठी आपल्या इथं उपलब्ध

0: कसा वाचवता येईल यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला कशा करता येतील हे महत्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला म्हणजे लोकली अवेलेबल ज्या काही गोष्टी आहेत, आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, नैसर्गिक संसाधनं जे आहेत त्यासाठीचा वापर जो आहे तो अगदी बाहेरून काही आणण्यापेक्षा, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन वरती होणारा इंधनाचा खर्च, त्यातून होणारं वायू प्रदूषण, किंवा मॉलमध्ये आणून ते प्रिझर्व करण्यासाठीचं होणारं जे काही इंधनाची किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर, तर हे सगळं कमी करण्यासाठी आपल्या इथं उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल हे देखील युवा पिढीनं बघणं गरजेचं आहे.
1: हो, खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्वाच्या बाबी आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी मागील दोन भागात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव मॅडमनी अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला दिली. निसर्गाशी नातं जोडा, झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जपून वापर करा, असा संदेश डॉक्टर आसावरी जाधव यांनी दिला. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर, प्लॅस्टिकचा अत्यंत कमी वापर करणं, वृक्षारोपण, पर्यावरणपूरक सवयींचा अंगीकार ही काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न उद्याचं सुरक्षित आणि निरोगी भविष्य घडवू शकतो. श्रोते हो, चला तर मग पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि हरित, स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण हातभार लावूया. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:41 झालेले आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला श्रीधर फडके यांच्या आवाजात ग्रेस यांची ही रचना. संगीत रचना श्रीधर फडके यांची.

0: भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर. सकाळचे 7:50 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम सैनिकी पॅटर्न निवासी शाळा.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
5: नमस्कार
2: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
5: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
2: अगदी.
5: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते. आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
2: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
5: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर

0: करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा। अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे।
1: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे। मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना।
0: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं। सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास। यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो।
1: अगदी अगदी बरोबर आहे।
0: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे।
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे। पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
0: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांना इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो, म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात।
1: अगदी नक्कीच। तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल। धन्यवाद मॅडम।
0: धन्यवाद।
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे। मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे।
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते। आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात। भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे।
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे।
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13, 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13।
5: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात। आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत।
6: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःचं जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन। प्रत्येकाचं जीवन गाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं। तेव्हा माझे जीवन गाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
5: श्रोतेहो, आजच्या माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये गीता मिरजकर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकणार आहात 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 MHz आणि News on AIR App वर। आशा भोसले यांच्या आवाजात रमेश अणावकर यांची रचना आता ऐकूया, वसंत प्रभू संगीत रचना।

श्रोतेहो कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, आज 8 जून. आज सूर्याला मृग नक्षत्रात प्रवेश करतोय. मृग नक्षत्र हे आकाशमंडपातलं वैशिष्ट्यपूर्ण देखणं असं नक्षत्र मानलं जातं. युगानुयुगांपासून सामान्यतः 7 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो असं मानलं जातं, पण यंदा सूर्य 8 जूनला मृग नक्षत्रात प्रवेश करतोय. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी रोहिणी नक्षत्रापासून होत असली तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्लास हा मृग नक्षत्रापासून सर्वत्र साजरा केला जातो. मंडळी, मृग नक्षत्राला प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येलाच म्हणजेच काल शहर आणि परिसरात पावसानं हजेरी लावली. तब्बल 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर वळीव पडला, त्यामुळे उष्णतेचा पारा घसरलेला असता मान्सूनची प्रतीक्षा असून पुढील 2 दिवसात जिल्ह्यात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. शहरात जूनमध्ये उष्णतेचा पारा कमी झाला नाही. दररोजचं तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस पर्यंत जात होतं. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवला जात होता.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सांगली, बेळगाव, संकेश्वर, मिरज या भागातून जिल्ह्यात येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानं दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत वरणा, कोबी, ढबू, मिरची, वांगी, बीन्स, कारली, कोबी, फ्लावरचे दरही वाढलेले असून भाज्यांमध्ये मेथीचा दर 300 पार गेलाय. पोकळा, कांदा पात 20 रुपयांवर पोहोचलाय, तर कोथिंबिरीचा दर मात्र 10 ते 20 असा राहिलाय. बीन्स दरात वाढ झाली असून दरही 100 ते 140 रुपये प्रतिकिलो असा आहे. सातत्यानं वाढत राहणारी गवारीचे दर मात्र आता उतरलेले आहेत.

रंकाळा टॉवर ते शालिनी पॅलेस आणि रंकाळा टॉवर ते तांबट कमान या अवघ्या 200 ते 250 मीटरच्या अंतरासाठी वाहनधारकांचा वाट शोधताना जीव कासावीस होतो. हे दोन्ही रस्ते खाऊंच्या हातगाड्यांनी पूर्णतः वेढले गेल्यानं वाहनधारकांना चिंचोळ्या रस्त्यांवरून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. पर्यटकांना वाहनं लावण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्यानं रंकाळ्याभोवती पार्किंगचं मनाप्रमाणे स्पॉट तयार झालेत. अरुंद रस्ते, वाढलेलं अतिक्रमण, खाद्यपदार्थांच्या गाड्यांच्या विस्कळीत नियोजनानं रंकाळ्याचा श्वास गुदमरतो आहे. मंडळी, आज 8 जून, आज जागतिक महासागर दिवस. पृथ्वीच्या 73% भागात पसरलेल्या महासागरांचं वैशिष्ट्य टिकवून ठेवावं यासाठी काय काय करता येईल या दृष्टीनं 2003 पासून जगभरात विचार सुरू झाला. जागतिक महासागर दिन साजरा करण्याची कल्पना त्यातूनच जन्माला आली. गेल्या 20 वर्षात जगातील सर्व महासागरांचं तापमान वेगानं वाढत असून अलीकडे सागरी तापमान वाढ आता खोलपर्यंत पोहोचली असून जे बदल महासागरातील पाण्याच्या उष्णतेत होत आहेत ते यात महत्वाचे आहेत. महासागर हे पृथ्वीवरील जादाच्या उष्णतेपैकी 90% उष्णता शोषतात. ही बाब जागतिक तापमानवाढीशी संबंधित आहे.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. मंडळी, आज 8 जून, आज जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस. मानवी शरीराची रचना जितकी गुंतागुंतीची आहे तितकंच शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणारे आजार अधिक जटिल आहेत. आपल्याला अनेक आजारांबद्दल माहिती असते पण मेंदूच्या डोक्याच्या आजारांबद्दल आपण कमी जागरूक असतो. यातील सर्वात गंभीर आजार म्हणजे ब्रेन ट्यूमर, कारण या आजाराचा अंदाज लागत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. 8 जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. लोकांमध्ये ब्रेन ट्यूमर बाबत जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश. हा दिवस 2000 साली प्रथम साजरा करण्यात आला.

श्रोते हो, 14 जून रोजी आहे रक्तदान दिन, तर याच अनुषंगानं बोलूया रक्तदानाचं महत्व याविषयी. गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये येत्या शनिवारी 13 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02312625624.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नेट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्रांची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्ण पदकं. आता सविस्तर बातम्या. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ कालपासून लागू करण्यात आली. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे, असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर केली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. केंद्राची सूचना ही प्रवेशपत्र नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देण्यासाठी असल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी जोडून राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटीच्या कारणास्तव एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे.

विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी काल दिली. राष्ट्रनिर्मितीत विधिमंडळाची भूमिका, विकसित भारत 2047 आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे असं त्यांनी सांगितलं. दरम्यान विकसित भारत 2047 स्वप्न केवळ सार्वजनिक सहभाग, नवोन्मेष उद्योजकता आणि सामूहिक संकल्पाद्वारे साध्य होऊ शकतं असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नवी दिल्लीत एका परिषदेत भाषण करताना सांगितलं. देशाचं भवितव्य घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची असून शिक्षित, कौशल्ययुक्त आणि तंत्रज्ञान सक्षम युवक ही विकसित भारत 2047 सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांनी नव्या पिढीला नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं असून त्याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आठ एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्रानं हल्ला केला. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. या क्षेत्रातील अमेरिकेचे तळ आणि मालमत्ता यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर घालिबाफ यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिला आहे. दरम्यान या घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं क्षेपणास्त्र मारा थांबवून पुन्हा चर्चेच्या टेबलवर यावं असं आवाहन केलं आहे. इस्रायलनं यापूर्वी केलेले हल्ले वॉशिंग्टनच्या समन्वयानं झाले नव्हते आणि त्याबद्दल ते समाधानी नव्हते असा उल्लेखही त्यांनी दिलेल्या संदेशात केला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेऊंग सुक यांना देशाच्या आगामी पंतप्रधान म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरतील. दक्षिण फिलिपाईन्सच्या मिंडानाओ प्रांतात आज सकाळी 7.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे काही किनारपट्ट्यांवर सुनामी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे. भूकंपात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. भूतानमध्ये पुनाखाजवळ काल रात्री 5.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूतानमधल्या भूकंपानंतर भारतातही सिक्कीम आणि उत्तर बंगालच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपात जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सिक्कीमचं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळ

विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. रोलँड गॅरो इथं झालेल्या या सामन्यात 5 सेटच्या अंतिम फेरीत इटलीच्या फ्लाविओ कोबोलीला पराभूत करून त्यानं हा विजय मिळवला. यापूर्वी 2020 युएस, 2024 फ्रेंच आणि 2025 ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसमध्ये अलेक्झांडर जेरेवला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मंगोलियातल्या उलानबातर खुल्या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी आणखी 2 सुवर्णपदकं जिंकली. यामुळे भारताची पदकांची संख्या 8 सुवर्णपदकांसह 16 झाली. पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दिनेश धनखडनं अंतिम फेरीत कझाकस्तानच्या येदिगे कासिमबेगचा 2-0 असा पराभव करून 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 74 किलो गटातील सागर

0: पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दिनेश धनखडनं अंतिम फेरीत कझाकस्तानच्या येदिगे कासिमबेगचा 2-0 असा पराभव करून 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 74 किलो गटातील सागर जगनाथ यानंही काल सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काजल ढोचक, मनीषा भानवाला आणि नेहा सांगवान यांनी सुवर्णपदकं जिंकली. ग्रीको रोमन प्रकारात सुनील कुमार आणि नितेश कुमार यांनीही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्राची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 20 सेकंद झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: चिंतन करणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे। चिंतनाचा महिमा सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध। जीवनविद्या सांगते की देवाचं म्हणजे दिव्यत्वाचं चिंतन जर तुम्ही सतत केलं तर तुमचे विचारही त्याप्रमाणे येतील। जसं तुमचं स्मरण तसे तुमचे विचार, जसं तुमचं चिंतन तसे तुमचे विचार। एकदा का तुमचं स्मरण सुधारलं की तुमचे विचार सुधारतील, आणि एकदा का तुमचे विचार सुधारले की मग उच्चार आचार हे सर्व सुधारतील। म्हणून मी नेहमी सांगतो की सुखी होणं सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे। पण आज काय परिस्थिती आहे? आज जर आपण पाहिलं तर आज परिस्थिती उलट आहे असं आपल्याला दिसून येईल। पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे। माऊलींच्या हरिपाठामध्ये हे सांगितलेलं आहे। पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी, म्हणजे पारा जसा हाताला लागतो

तो हातात येत नाही, त्याप्रमाणे सुख हाताला लागतं पण ते हातात मात्र येत नाही। म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असं म्हटलेलं आहे। हे असं का होतं? हे असं होतं याचं कारण म्हणजे आपलं अनिष्ट चिंतन किंवा आपलं वाईट स्मरण। सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे अशी जी आज परिस्थिती आहे त्याला कारण म्हणजे आपलं वाईट स्मरण किंवा आपल्या ठिकाणी आपण करीत असलेलं अनिष्ट चिंतन हे होय। आणि म्हणून नामस्मरण करा असं सर्व संत आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात। हरिपाठातही ज्ञानेश्वर माऊलींनी नामस्मरणाची महती वर्णन केलेली आहे। ते म्हणतात, तीर्थव्रत नेम भावेविण सिद्धी, वायाची उपाधी करीती जना, भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसाहारी, असं म्हटलेलं आहे। माऊली सांगतात की आपल्या अंतःकरणात भगवंताची दृढ निष्ठाभाव नसताना तीर्थक्षेत्राला जाणं, व्रतवैकल्य करणं, नाना प्रकारचे नेमधर्म करणं म्हणजे व्यर्थ कष्ट करणं होय। अशानं अध्यात्मसिद्धी प्राप्त होत नाही। करतळावर ठेवलेले आवळे ज्याप्रमाणे प्रत्यक्ष समोर असतात त्याप्रमाणे निष्ठावंत भावाच्या बळावर साधक हरीला आकळू शकतो। आपल्या अंतःकरणात हरीला प्रत्यक्ष उभा करतो। ते सांगतात की एरवी भावबळ नसताना हरी आकळण्याचा, प्राप्त करून घेण्याचा यत्न करणं म्हणजे जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याचे कण गोळा करण्याची व्यर्थ धडपड करणंच होय। हे सांगत असताना ते म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे। ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती। माऊली सांगतात की माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेनं साक्षात निर्गुण स्वरूप परब्रह्म तत्व नामरूपानं संपूर्ण सगुण आहे असा अनुभव मला प्राप्त झाला। मला सांगायचा मुद्दा काय की सुखी होणं खरं तर सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे, पण आज परिस्थिती मात्र उलट आहे। आणि म्हणून संत नामस्मरण करा असं पुन्हा पुन्हा सांगतात। देवाचं स्मरण केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे। जीवनविद्या सांगते की देवाचा तुम्हाला ध्यास लागला पाहिजे। देवाचा ध्यास लागणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। संसारी लोक जे असतात त्यांना कशाचा ध्यास असतो? बहुतेक सर्व लोकांना पैशाचा ध्यास असतो, काहींना सत्तेचा ध्यास असतो, काही लोकांना तर दारूचा ध्यास असतो। कधी एकदा संध्याकाळचे 5 वाजतात अशी ते वाट पाहतात आणि त्यांचे पाय दारूच्या गुत्त्याकडे वळतात। म्हणून आम्ही सांगतो की जगामध्ये देव भरलेला आहे की नाही हा वादाचा विषय आहे। देव आहे की नाही हा विषय वादाचा आहे, पण या जगात दारू भरलेली आहे हे मात्र वादातीत आहे। दारूचा ध्यास असणारे हे लोक काम करतात, पण त्यांना ध्यास असतो तो मात्र दारूचा। त्याचप्रमाणे रेसला जाणारे जे लोक असतात तेही काम करतात, पण त्यांच्या डोक्यात मात्र घोडा असतो। म्हणून ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन असं म्हटलेलं आहे। ध्यान म्हणजे ध्यास, ध्यान म्हणजे मेडिटेशन नव्हे तर ध्यान म्हणजे ध्यास। म्हणून ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन, म्हणोनी अवघे धरा पांडुरंग दृढ धरा असं म्हटलेलं आहे। पांडुरंग दृढ धरा म्हणजे पांडुरंगाचं ध्यान करा असं सांगितलेलं आहे। तुकाराम महाराज काय सांगतात पहा, ते सांगतात, तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी। आळी हा एक किडा आहे, त्या किड्याला एक पक्षी जाऊन चोच मारतो। त्या पक्षानं त्या किड्याला चोच मारली की त्या आळीला खूप दुःख होतं।

0: तेव्हा त्या अळीला म्हणजे त्या किड्याला त्या पक्षाचा ध्यास लागतो. तो येणार आणि आपल्याला चोच मारणार, तो येणार आणि आपल्याला चोच मारणार असा विचार करता करता, असं चिंतन करता करता त्या अळीलाच पंख फुटतात आणि ती उडून जाते अगदी त्या पक्षाप्रमाणे. आता ही अळी काय डोळे मिटून ध्यान करत होती का? ती डोळे मिटून ध्यान करत नव्हती, तर त्या अळीनं त्या चोच मारणाऱ्या पक्षाचा ध्यास घेतलेला होता. तिला त्या पक्षाचा ध्यास लागलेला होता. कंस जो होता त्यालाही कृष्णाचा ध्यास लागला होता. आपलं शास्त्र सांगतं कंस कृष्ण स्वरूप झाला, कारण काय तर ध्यास. कुणाला प्रेमानं ध्यास लागतो, कुणाला द्वेषानं द्वेषानं ध्यास लागतो. आता शिशुपाल जो होता त्याला कृष्णाचा ध्यास लागला होता. कृष्ण हा त्याचा एक नंबरचा शत्रू. वास्तविक कृष्ण हा त्या शिशुपालाचा आतेभाऊ होता, पण त्याचा तो एक नंबरचा शत्रू होता. कृष्णाबद्दल त्याच्या मनात द्वेष होता. द्वेषानं त्याला म्हणजे त्या शिशुपालाला कृष्णाचा ध्यास लागला होता आणि शेवटी तो कृष्णमय झाला. गोपींच्या संदर्भात बोलायचं झालं तर गोपी ज्या होत्या त्या प्रेमानं कृष्णमय झाल्या. गोपी कृष्णावर प्रेम करत होत्या, कृष्णाबद्दल त्यांच्या ठिकाणी प्रेम होतं. प्रेमानं त्या गोपींना कृष्णाचा ध्यास लागला होता आणि म्हणून त्या गोपी प्रेमानं कृष्णमय झाल्या. जशा गोपी तशी यशोदा. गोपी प्रेमानं कृष्णमय झाल्या आणि यशोदा वात्सल्यानं कृष्णमय झाली. ती कृष्णावर अगदी पुत्रवत प्रेम करत होती. ती ज्या वात्सल्यानं कृष्णावर प्रेम करत होती त्या वात्सल्यानं ती कृष्णमय झाली. ज्याला आपण भक्ती असं म्हणतो ती भक्ती म्हणजे काय? तर भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे गोडी. भक्ती, प्रीती, प्रेम या साऱ्यांचा अर्थ काय? तर गोडी. कुणाला दारूची गोडी, कुणाला आपल्या बायकोची गोडी, कुणाला आपल्या नवऱ्याची गोडी, ही जी गोडी आहे या गोडीलाच भक्ती, प्रीती, प्रेम असं म्हणतात. म्हणून एका जनार्दनी प्रेम अति गोड असं नाथाने म्हटलेलं आहे. देवावर प्रेम करा असं जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. जीवनविद्या सांगते की देवावर प्रेम करायचं ते समरसून करायचं. देवावर प्रेम करताना ते समरसून केलं पाहिजे. आता हे असं प्रेम करायचं की न करायचं हे तू ठरवायचं आहेस आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आताच आपण ऐकला. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
2: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
1: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
2: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
3: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
3: काय
4: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
8: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला हम दोनो या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, साहिर लुधियानवी यांची गीतरचना, जयदेवी यांचं संगीत.

0: श्रोते हो अवश्य ऐका एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आरजू या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा आवाज, हसरत जयपुरी यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

0: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःचं जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन। प्रत्येकाचं जीवन गाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं। तेव्हा माझे जीवन गाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता गाईड या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज शैलेंद्र यांच्या गीतरचनेला संगीत दिले SD बर्मन यांनी।

0: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।
1: श्रोतेहो, मंगळवार दिनांक 9 जून रोजी म्हणजेच उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेत हॅलो किसान या कार्यक्रमांतर्गत भात रोपावरील कीड रोग व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र कणेरी येथील तज्ज्ञ डॉ पराग तुरखडे यांना आपले प्रश्न आपण विचारू शकता। त्यासाठी आमचा फोन नंबर 02312625624, फोन नंबर पुन्हा एकदा 02312625624, उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेत। गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर। कार्यक्रमात आता 3 देविया या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि सहकाऱ्यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, SD बर्मन यांचं संगीत।
2: ये चीज खास मैंने उस अनजान देवी के नाम लिखी है जो शायद कहीं किसी जिंदगी के मोड़ पर मेरा इंतजार कर रही है, या यूं समझिए कि मैं उसका इंतजार कर रहा हूं।

सुबह पे जिस तरह शाम का

गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता मेरे सनम या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, ओ पी नय्यर यांचं संगीत.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त करत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. ऐकूया एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

स्नेहांकित ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. श्रोते, आजची पहिली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कोल्हापूरचे अध्यक्ष प्रवीण महावीर खोत यांनी. ते म्हणतात की आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून दररोज सकाळी 6:55 प्रसारित करण्यात आलेला सुलभ ग्राहक सुसंवाद हा प्रसाद बुरांडे लिखित कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. कार्यक्रमांमधील प्रसाद बुरांडे आणि दिव्या अष्टपुत्रे यांच्यामधील संवाद हा अत्यंत प्रवाही होता. त्यामधून श्रोत्यांना सहज समजेल अशा भाषेत प्रभावीपणे संपूर्ण विषयाचा अचूक वेध घेण्यात आला. आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या श्रोत्यांच्या बरोबरच्या सहजीवनामधील उपयुक्त आणि प्रबोधनपर कार्यक्रमांपैकी अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आकाशवाणीकडून प्रसारित करण्यात आला. यामध्ये ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या, तसंच विक्रेते आणि सेवा पुरवठा यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांनी अवलंब करणं आवश्यक असणारी नैतिकता याबाबत सुलभ भाषेत मार्गदर्शन करण्यात आलं. वस्तूंची खरेदी, औषध खरेदी, कृषी निविष्ठा, बियाणं खरेदी, तसंच वैद्यकीय, बांधकाम, बँकिंगच्या सेवा आणि आरटीओ, भूमी अभिलेख, महसूल, प्रशासन आणि पोलीस या शासकीय सुविधा यांच्यामधील ग्राहकाभिमुख परिपूर्णता कशी असावी याचं सखोल मार्गदर्शन मोजक्या शब्दात या संवादातून करण्यात आलं. तसंच सुजाण पालकत्वाबाबत सुद्धा मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलं. प्रसारणाबद्दल धन्यवाद अशी प्रतिक्रिया पाठवली आहे प्रवीण महावीर खोत यांनी, अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण कोल्हापूर इथून.

यानंतरचं पत्र आमच्याकडे आलेलं आहे. मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, मेघा सुभाष सातवेकर, अनिता राहुल भांबिष्टे, रतन संजय कडाले, मुकाम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आहेत. ते म्हणतायत की 26 तारखेला सकाळी 11:10 स्नेहांकिताताई यांच्या निवेदनातून प्रसारित झालेला गाणं मनातलं हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, कारण की वेगवेगळ्या भागातून अनेक श्रोत्यांच्या मनातील गाणी ऐकाव्यास मिळाली. त्या गाण्यापाठीमागच्या भावना आठवणी कळल्या. एकूण 8 श्रोत्यांच्या फोनचा समावेश या कार्यक्रमामध्ये करण्यात आला होता. काही गाणी मनास हळवी करणारी होती तर काही गाणी मनास ताल धरावयास लावणारी होती. तसंच यामध्ये माझ्याही फोनचा समावेश झाला आणि मला माझ्या आठवणी सांगता आल्या, तर प्रसारणाबद्दल धन्यवाद असंही म्हणतात. मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे यांचं आणखीन एक पत्र आहे. ते म्हणतायत की 1 जून रोजी सकाळी 9 वाजता ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहणारा गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. तो कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, कारण की त्यांच्याच आवाजातील गाणी आम्हाला ऐकायला मिळाली. तसंच आमच्याकडूनही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्हाला स्नेहांकित हा कार्यक्रम खूप आवडला. यावरून आम्हाला एक चारोळी सुचली असं ते म्हणतायत की जा जा जा पत्रा मार भरारी, जाऊन सांग ताईदादांच्या कानी, तुमचे श्रोते आहेत दूर ठिकाणी, आठवणी येते क्षणोक्षणी, ताईदादांचा आवाज पडता कानी, आनंद होतो मनोमनी. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतरचं पत्र आहे स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता मित्र भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांबवडेचे श्रोते, कीर्ती अहिल्या स्वरा अधिराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशीचे हे श्रोते आहेत. ते म्हणतायत की नुकतंच निधन झालेल्या भावगीतांची सम्राज्ञी सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण आदरांजली. गायन क्षेत्रात त्यांनी आपल्या सोज्वळ आणि मधुर आवाजानं गायन रसिक श्रोत्यांना आपलंसं केलं होतं. विविध भाषांमध्ये गायन करून आपला ठसा त्यांनी उमटवला होता. अशा थोर गायिकेला भावपूर्ण सुमनांजली असे हे श्रोते म्हणतात. आपल्या पत्राबद्दल धन्यवाद.

0: जाऊद्या, अधिक महिन्यात अधिक काय आहे का? नाही
1: आहे की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
0: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा एआय रिपोर्ट, तो भी फास्टात,
1: दातासाठी एक नंबर.
2: माधव मिशन डेबल क्लब तळमजला.
3: स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यानंतरचं पत्र आपल्याकडे पाठवलेल्या शशिकांत पाटील बांबवडे तालुका शाहूवाडी येथून. ते म्हणतात की आपल्या आकाशवाणी केंद्रावरील सर्वच कार्यक्रम मी माझे कामकाज सांभाळत ऐकत असतो. आकाशवाणीच्या कार्यक्रमांमुळे मला माझ्या जीवनाला आधार मिळालाय. रेडिओ माझ्या जीवनाचा साथीदार बनला आहे. आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात आकाशवाणीचा मला खूपच मोठा आधार आहे असं ते म्हणतात. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतरचं पत्र आपल्याकडे आलेलं आहे महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आहेत. ते म्हणतात की आपल्या केंद्रावरून बुधवारी रोजी संध्याकाळी किसानवाणी या कार्यक्रमातून प्रसारित झालेली डॉ डीवाय पाटील कृषी शिक्षण संस्थेच्या प्राचार्य दीपाली म्हस्के मॅडम यांची केळी प्रक्रिया उद्योगबाबतची माहिती आवडली आणि ती खूप उपयुक्तही होती. केळी गरीब माणसांपासून तसंच सर्वात श्रीमंत व्यक्तीपर्यंत आवडणारं फळ असून त्यामध्ये असणाऱ्या अन्न घटकांमुळे ते शक्तिवर्धक फळ म्हणून ओळखलं जातं. केळीपासून अनेक उत्पादनं घेता येतात. केळी प्रक्रिया उद्योगामुळे रोजगार निर्मिती करता येते याची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. तसंच या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विठ्ठलाचं पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती हे भक्तिगीत प्रसारित करण्यात आलं, तेही आम्हाला खूप आवडलं असे हे श्रोते म्हणतात. महादेवराव डोंगळे घोटवडेचे हे श्रोते आहेत. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण

0: विक्री विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस हरिप्रिया प्लाझा राजाराम रोड कोल्हापूर
0: फोन 940-440-8000
2: बदला बदला सवय बदला
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का
2: बदला बदला सवय बदला आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा
4: स्नेहांकित हा कार्यक्रम आपण एकदा हात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून यानंतरची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे लीलाधर लोहरे कोल्हापूर यांनी ही प्रतिक्रिया पाठवलेली आहे ते म्हणतात की प्रसाद बुरांडे यांनी ग्राहक विषयासारखा सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा विषय अत्यंत सोप्या भाषेत जनमानसापर्यंत पोहोचवला त्यांच्या लेखणीतून माहिती मार्गदर्शन आणि जनजागृती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला सुलभ ग्राहक सुसंवादच्या 100 भागांमधून त्यांनी हजारो श्रोत्यांना जागरूक ग्राहक बनण्याची प्रेरणा दिली त्याबद्दल आभार आणि हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं ते म्हणतात आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद यानंतरची प्रतिक्रिया आहे काल 7 जून रोजी प्रसारित करण्यात आलेल्या वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी एव्हरेस्टवर भरतनाट्यम सादर करणं हे एक दिव्य आहे त्या ठिकाणी ही कला सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि मिताली महाराज यांची प्रसारित झालेली मुलाखत आम्हाला अतिशय आवडली प्रसारणाबद्दल धन्यवाद असं म्हणतायत मार्गेश जोशी कोल्हापूरचे श्रोते आहेत आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद श्रोतेहो आमच्यापर्यंत पोहोचलेल्या सर्वच पत्रांना आम्ही आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोच दिलेली आहे आपल्या पत्रांबद्दल खूप खूप धन्यवाद याचबरोबर आजचा स्नेहांकित हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 10:13 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता शांता शेळके यांच्या आवाजात आशा भोसले. शांता शेळके यांची गीतरचना, आशा भोसले यांच्या आवाजात श्रीधर फडके यांची संगीतरचना.

शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम.

0: श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत गीता मिरजकर आणि त्यांच्या आयुष्याचा आजवरचा प्रवास, त्यांच्या आयुष्यातल्या काही बऱ्या वाईट आठवणी प्रसंग हे आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई, तुमचं कार्यक्रमात पहिल्यांदा स्वागत.
1: नमस्कार.
0: तुम्ही मूळच्या कोल्हापूरच्याच की कसं?
1: बेळगाव, कर्नाटकमधून आली.
0: हा, म्हणजे माहेर तुमचं बेळगावचं?
1: बेळगाव माहेर.
0: आणि आता कोल्हापुरात गेली किती वर्ष राहताय?
1: म्हणजे माझ्या लग्नाला झाली 40 वर्ष.
0: आता कोल्हापूरकर आहात असं म्हणायला हरकत नाही खरं तर.
1: हो, अगदी बरोबर.
0: हा जो काही पुढचा टप्पा आहे त्याबद्दल आपण नंतर जाणून घेऊया, पण मला आधी सांगा की तुमचं माहेर बेळगाव म्हणलात तर मग तुमचं बालपण कसं होतं, कुटुंब कसं होतं, लहानपण त्याबद्दलच्या आठवणी काही?
1: हो, आमचं कुटुंब तसं खूप मोठं होतं. जवळजवळ म्हणजे माझे आई वडील, मला 5 भाऊ, 3 बहिणी, एकत्र कुटुंब होत. पण नंतर काही कारणास्तव सगळी वेगवेगळी झालीत, पण अजूनही सुद्धा कार्यक्रम वगैरे असला की आम्ही एकत्र येतो.
0: अरे वा, छान.
1: एकत्र येऊन कार्यक्रम वगैरे असले, लग्न कार्य असलं, काही कार्यक्रम ठरवलेले असेल तरी आम्ही एकत्र येऊन कार्यक्रम करतो. असं छान आमचं मोठा कुटुंब होत.
0: अरे वा, काही एखादा प्रसंग आठवण तुम्ही लहान असतानाची कुटुंबातली काही सांगण्यासारखी आहे का? काही
1: आहे ना. ज्या वेळेला मी लहान होते मला तेवढं एवढं कळत नव्हतं की काय, म्हणजे मोठी माणसं बोलतात, हे करतात, ते करतात, असं त्याकडे दुर्लक्षच असायचं. पण आणि तेवढं ज्ञान पण नसतं ना लहान.
0: बरोबर बरोबर.
1: आणि माझी बहीण रुसली होती मोठी, आणि त्याच्या काहीतरी त्यांच्या आई वडिलांनी बोललं तिला, खूप रडायला लागली. आणि मग मी म्हटलं, ताई तू रडतेस का? ती मला सांगायलाच तयार नाही, कारण मी लहान होते, तुला काय कळत नाही, जा असं बोलतो. अगं सांग तरी मला, सांग तरी मला, असं मी तिला म्हटलं. मग तिने सांगितलं, अगं असं नाही करायचं, आपण आई वडिलांचं ऐकायचं असं म्हटलं. त्या माझ्या ताईला इतकं भरून आले की तू लहान असून मला सांगतेस अशी.
0: बोलली. बरोबर. म्हणजे खर तर एकत्र कुटुंब असलेल्याचा हा फायदा होतो एकतर म्हणायला हवा, आणि तितकी समज वय लहान असून सुद्धा तुम्हाला या सगळ्या नात्यांमुळे म्हणा त्यामुळे तशी होती समज असं म्हणायला. शाळा तुमची कुठली किंवा कितवी पर्यंत झाली, शाळेतल्या काही आठवणी?
1: शाळा काय माझी जास्त झालेली नाही, फक्त 10वी पर्यंत झाली. आणि कसं होतं, 1 ते 7 मुला मुलींची होती आमची, 8 नंबर शाळा सापूरमध्ये, 8 नंबर शाळा म्हणून होती. त्यानंतर 8वी हे हायस्कूल आलं आमच्याकडे शाहपूरमध्ये.
0: बर.
1: 8वी 9वी 10वी हे गर्ल्स हायस्कूल होतं फक्त. तिथं माझं शिक्षण झालं, ते घरापासून जवळच होतं. तिथल्या माझ्या गल्लीतल्या सगळ्या मैत्रिणी आम्ही एकत्र जायचं, एकत्र यायचं.
0: होय. बर.
1: होमवर्कला एकमेकींच्या घरी जायचं, रविवारी कुठंतरी भातुकलीचा खेळ करायचा.
0: बर.
1: भातुकली खेळायची, असा आमचा छंद होता.
0: अरे वा.
1: आणि आमच्या मैत्रिणींचा ग्रुप इतका छान होता की आता काल परवाच माझं 17 मेला काहीतरी गेट टुगेदर झालं.
0: बर.
1: बेळगावला जेवण झालं आमचं गर्ल्स हायस्कूलचं.
0: बर.
1: जवळजवळ 82, 84, 88 सालच्या ज्या बॅचच्या मुली होत्या ना सगळ्या आम्ही एकत्र आलो.
0: अरे वा.
1: आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा आपल्या कलागुणांचा वाव म्हणून कुणी डान्स केलं, कुणी भाषणं केली, कुणी गाणी म्हटली, अशी आमची छान सांस्कृतिक कार्यक्रम.

0: वर्षभराचे कार्यक्रम झाले.
1: अरे वा, छान.
0: त्यावेळेला त्यावेळेला आम्ही सगळ्या एकत्र भेटलो, इतका आनंद झाला की जणू काही आम्ही त्या स्कूलमध्येच आहोत अजूनही
1: असं वाटलं. बरोबर, कारण इतक्या वर्षाच्या गॅप नंतर तुम्ही पुन्हा भेटलात सगळी. तुमची जी काही पहिली शाळा म्हणजे पहिली ते सातवीची असेल किंवा नंतरची ही हायस्कूलची असेल, तुम्हाला शिक्षक कुणी आठवत आहेत का त्यावेळेचे, कसे होते किंवा काही प्रसंग?
0: आमच्या पीटीच्या मॅडम होत्या, लॉरेन्स टीचर म्हणून ख्रिश्चनच्या होत्या. शिक्षक वर्ग कसा टाकती हे करून आणि दिसायला पण त्या देखण्या होत्या. आम्ही लॉरेन्स टीचर आज खूप छान मॅचिंग झाले, त्या आमच्याशी खूप चेष्टा मस्करी करायच्या.
1: बरं,
0: छान होत्या.
1: छान म्हणजे मिळून मिसळून असं मुलींसोबत छान त्यांचं नातं होतं.
0: मॅडम अशा वाटायच्या नाही अगदी इतकं.
1: अरे छान. तुम्ही असं त्यावेळेला फक्त म्हणजे शाळा म्हणजे अभ्यास करणं, शिक्षण घेणं इतकंच की बाकी कशा स्पर्धांमध्ये वगैरे किंवा इतर सांस्कृतिक काही गोष्टी असतात तसं कधी काही भाग वगैरे काही घेतला होतात का त्यावेळेला? कसं असायचं का?
0: तसं कसं होत काय असतं, जरा घरचा बॅकग्राऊंड पण त्या आहे ना असावा लागतो, तर त्याची ओढ लागते ना.
1: बरोबर.
0: बाकी काय आमच्या इथं ग्रुपमध्ये वगैरे ऑर्केस्ट्रा वगैरे व्हायची, तेवढंच आम्ही त्यामध्ये कधी गाण्यासाठी भाग घ्यायचं किंवा बघायला जायचं एवढंच.
1: तर मग अशी म्हणलात की दहावी पर्यंत तुमचं शिक्षण झालं, मग त्यानंतर कसं लगेच लग्न झालं की दुसरं काही तुम्ही म्हणजे केला, काय कसं वातावरण होतं?
0: लग्न काय म्हणजे मला कॉलेजला जायची इच्छा होती पण घरचे म्हणाले, माझ्या भावंड बाकीची पण शिक्षण घेत होते आणि आमची पूर्वी काय परिस्थिती एवढी बरी
1: होते, खाऊन पिऊन सुखी.
0: सुखी शिक्षण म्हटलं की खर्च आला ना.
1: बरोबर बरोबर.
0: त्यामुळं राहिलं मग माझ्यापेक्षा एक मोठा भाऊ टीसीएसचा कोर्स करायचा, मग त्यावेळेला पण मला पण वाटलं की मी पण करावं, पण ते पण जमलं नाही मला. आणि माझा भावाचा टीसीएसचा कोर्स झाला आणि त्याला टीचर म्हणून सर्व्हिस लागली.
1: अरे वा.
0: त्यानंतर मग 1000 रुपये मागितले होते की तुमच्या मुलीला पण लावतो आम्ही, हे झालेले असेल टीसीएस झालेले असेल तर. पण त्यावेळी आता वाईट वाटतं मला, 1000 रुपये त्यावेळेला आमच्या वडिलांच्याकडे भरायला
1: नव्हते.
0: असं वाटलं नाही की दुसऱ्याकडून घेऊन आपण भरावे, मुलगीचं शिक्षण नोकरी लागेल कायमची. पण त्यावेळेला पण आमच्या वडिलांना पण काय सुचलं नाही. तो मला प्रसंग अगदी
1: आठवतो,
0: भारावलेचं आठवतो आणि म्हणजे वाईट वाटतंय.
1: वाईट वाटत. पण कसं असतं, तो काळ एक तसा होता आणि त्यावेळेला आई वडील पण अशा मनस्थितीत असतात की पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते त्यांना पण त्या जबाबदारी.
0: तू काय नोकरी करशील आणि लग्न होऊन नवऱ्याच्या घरी जाशील, माझ्या मुलाला भाकरी झाली तर त्याचं कुटुंब चालेल.
1: चालेल, अगदी अगदी बरोबर. सर्वसामान्य लोकांचा त्यावेळी तोच विचार होता खर तर.
0: हा, मग त्यामुळं माझं तिथंच राहिलं आणि तीच झालं. थोड्या दिवसाने काय लग्न झालं.
1: हा हा हा. लग्न झाल्यानंतर मग तुम्ही कोल्हापूरला आलात.
0: हो.
1: कोल्हापूरला आल्यानंतर म्हणजे नाही म्हणलं तरी आपलं मूळ घर, आई वडील, सगळी ही भावंड, एकत्र कुटुंब, हे सगळं इतका मोठा जिव्हाळ्याचा सगळा भाग सोडून दुसऱ्या घरी यायचं आणि तेही परक्या ठिकाणी म्हणजे बेळगावमध्येच नाही तर कोल्हापूरला तुम्ही इतकं आलात, तर मग तो सुरुवातीचा काळ काही आठवतोय का? म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही ऍडजस्ट होत गेलात त्या घरामध्ये, इकडचं कुटुंब कसं होतं, सुरुवातीचे दिवस कसे होते?
0: इथं काय म्हणजे घरी पण इथं पण काय विशेष माणसं नाही नव्हती, म्हणजे सासू सासरे माझे ननंद आणि मिस्टर. ननंद होती पण तिथे मिस्टर वारले होते म्हणून ती ननंद माझ्याकडे होती.
1: बरं.
0: वडिलांच्याकडे त्यांना एक मुलगी आहे त्याचा पण, त्या पण सर्व्हिस करतात, सिस्टर होत्या सीपीआरला.
1: बरं.
0: चांगलं होतं, तशा स्वभावाने त्या पण चांगल्या होत्या. आपण असं काय मला म्हणजे काय असं वेगळं वाटलं नाही, एवढंच की फक्त जरा जास्त माणसात न थोड्या माणसात आले त्यामुळे स्वयंपाक करणं हे करणं थोडस ऍडजस्ट करावं लागलं. बाकी सासूबाई आमच्या खूप स्वभावानं चांगल्या.
1: अरे वा.
0: सासरी सुद्धा इतकी देव माणूस, माळकरीच होते ते पण.
1: अरे वा.
0: सासूबाई आम्हाला अगदी मुलीसारखं प्रेम दिलं. सासूबाई मला आता अजूनही सुद्धा वाटते, अजूनही सुद्धा हव्या होत्या मला, इतका त्यांनी जीव लावला होता.
1: अरे वा, छान. म्हणजे आई वडिलांची माया तुम्हाला तिकडची इथं नक्कीच मिळाली.
0: नक्कीच, अगदी.

0: मला आई वडिलांची आठवण सुद्धा येऊ दिली नाही, सासूबाई इतक्या स्वभावना चांगल्या.
1: अरे वा, खूप छान.
0: कोणत्याही गोष्टी गीता हे कर, गीता हे घे, ही तुला हवं तर आण. नवरा द्यायच्या आधी त्या पैसे द्यायच्या हातात माझ्या, तुला काय पाहिजे ते आण. एवढ्या स्वभावाने चांगलं. सुरुवातीचे दिवस पण म्हणा, नंतरचे दिवस म्हणा, अगदी खूप छान गेले.
1: अरे वा, छान छान. मग इकडं आल्यानंतर तुम्ही फक्त म्हणजे घर संसार

0: अगदी खूप छान गेलं.
1: अरे वा, छान छान. मग इकडं आल्यानंतर तुम्ही फक्त म्हणजे घर संसार हेच बघितलं का असं काही म्हणजे स्वतःच काहीतरी करूया बाबा छंद एखादा जोपासणं असेल किंवा काय असं काही केलं का?
0: सुरुवातीला म्हणजे लग्न झाल्यानंतर त्याच पटपट कामं आवरायची. म्हणजे नंदीचे मिस्टर डॉक्टर आहेत माधव डॉक्टर, आता हयात नाहीत, ते नर्सिंग कोर्स करायचे. ते म्हणाले की मला गीता तुम्ही नर्सिंग कोर्स करा, आता खूप त्याला डिमांड आहे आणि पगार पण चांगले. मी फार तर एक्झाम देऊ नका, मी तुम्हाला नोट्स वगैरे देतो, एवढी सुविधा त्यांनी केली होती.
1: बरं.
0: आमच्या सासूबाई म्हणाल्या तू नोकरी केलीस तर मी घरही काम करत बसायला पाहिजे, म्हणून म्हणाले ते नकोच. मग तो तू पण विषय नाराजच झाली, म्हणजे तिकडं बाहेर कसं झालं इकडं असं झालं. त्यामुळे काही केले नाही. नंतर दोन मुली झाल्यानंतर मी जरा आता बाहेर पडले, दोन मुलींची लग्न झाली. मुलगा शिक्षणासाठी पुण्यात राहतोय, एमटेक करतोय, तर झालं त्याचं एमटेक कम्प्लीट. आता ह्या 4-5 वर्षात मी जरा बाहेर पडले, म्हणजे काहीतरी
1: करावं,
0: आपल्यासाठी जगावं, आपल्यासाठी जगावं अशी इच्छा होतं.
1: अगदी अगदी बरोबर आहे की सांसारिक जबाबदाऱ्या बऱ्यापैकी पूर्ण होत आल्या की मग आपल्याला तसा वेळ पण मिळतो आणि मग आपलं ज्या काही इच्छा पूर्ण करायच्या आहेत त्या आपण करू शकतो म्हणा. हा सगळ्या
0: बाई कसं घर म्हणूनच धरून पण उपयोग नाही, घरात राहू.
1: बरोबर.
0: बाहेरचं पण जग बघितले पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच.
0: जनरल नॉलेज बाईला नसलं तर काही ह्या जगात आता काही उपयोग नाही.
1: खरंय खरंय बरोबर.
0: हा येण्यानी आता ह्या 5-6 वर्षात दोन्ही मुलींची लग्न झाली, डिलिव्हरी वगैरे झाल्या दोघींच्या, मग मी बाहेर पडले. स्वतःसाठी छंद जोपासला, म्हणजे आमचं भजनी मंडळ आहे.
1: अरे वा.
0: मग आपला मी कमिटी मेंबर आहे.
1: अरे वा.
0: मग गल्लीत आम्ही बचत गट वगैरे काढलो, भिशी वगैरे चालू केली.
1: अरे वा छान.
0: मग वर्षातून एकदा सगळ्या आम्ही मैत्रिणी वगैरे मिळून ट्रीप काढतो.
1: अरे वा.
0: त्यामुळे याच्यामध्ये गेल्यामुळे मला पण अगदी प्रसन्न वाटायला लागलं आणि काहीतरी मग बाकीच्यांना पण मी समजावून म्हटलं घर म्हणजे घर धरू नका, आपल्यासाठी आपल्यासाठी जगायचं आहे. कधीतरी आपण कसं घरासाठी करतो सगळ्या घरच्या मंडळीसाठी, आपल्या नातेवाईक,
1: बरोबर बरोबर,
0: सासू मुलं ह्यांच्यासाठी सगळं आपण करतो, पण स्वतःसाठी काय करतो का? नाही. साधं काय करायचं म्हटलं तरी असू दे, आता कशाला नंतर आपण करूया. एखादी वस्तू आणायची जरी असली तर आपण म्हणतो की आता नको आपल्याला, मुलांना घेऊया नंतर आपण
1: बघू,
0: असा विचार होतो. त्यामुळे मी याच्यामध्ये आले. बायकांना पण बऱ्याचशा मी माझ्याकडे आता कमिटी मेंबरची, माझ्याकडे मेंबर्स आता सध्या 100 मेंबर आहेत.
1: अरे वा छान.
0: मग त्या बायकांना मी प्रत्येकांना समजावून सांगते, हे बघा म्हटलं एक 7 दिवस कार्यक्रमाला या आणि एन्जॉय करा आणि बघा माइंड तुमचं किती फ्रेश होतं, पुन्हा तुम्हाला कामाला उत्साह येईल.
1: नक्कीच. मुख्य म्हणजे मला असं म्हणायचं की तुमच्याकडं नेतृत्व गुण चांगला आहे, त्यामुळं सगळ्यांचं असा ग्रुप करणं म्हणा, एकत्र येणं, इतरांनाही प्रोत्साहन देणं हे तुम्ही छान पद्धतीनं करताय. आणि म्हणलं तसं की आयुष्याचा आनंद उपभोग छान घेताय आणि तसं दुसऱ्यांनाही सांगताय. खरंय खरंय.
0: चांगल्यांनाही पटवून सांगणं महत्वाचं.
1: अगदी अगदी.
0: संसार करा, हे करा, बाकीचे काम करा, पण आपल्यासाठी पण स्वतःसाठी थोडा वेळ दिलाच पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच.
0: बेटी आता बघा कशा 50-ची पुढं बायकांच्या कुरबुरी चालू होतात, गुडघे दिसतात.
1: बरोबर बरोबर.
0: आता एक 1/2 तास व्यायाम करायला कंटाळा करतात बाई, नाही करू नको. स्वतःसाठी 1/2 तास काढायचा असतो व्यायाम.
1: खरं
0: तर फिटनेस पण आपण राहतो, आरोग्य पण चांगलं राहतं.
1: बरोबर. आणि तुम्ही आता म्हणलात तसं की म्हणजे एकत्र आल्यामुळं वैचारिक देवाणघेवाण होते, 4 ओळखी होतात, त्यातून इतरांचे अनुभव, त्यांच्या समस्या समजतात, आपलं पण काही ना काही गोष्टी मनातल्या मोकळ्या केल्या जाऊ शकतात 4 मैत्रिणी भेटल्यामुळं. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक समस्येला उपाय आपल्याला ह्या चर्चेतून, एकत्र येण्यातून मिळत जाऊ शकतो.
0: बरोबर.
1: तुम्ही आता म्हणलात की दरवर्षी ट्रीप काढता सुद्धा तुम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून, म्हणजे तुम्हाला पर्यटनाची पण आवड असणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत फिरणं झालं असणार आहे, तर त्याबद्दल काही आठवणी असतील तर सांगा.
0: या 2-3 वर्षापूर्वीच बघा, मी चिक्कूची बाग आहे तिथं मी अरेंजमेंट करून फक्त 15-16 बायका घ्यायचे ठरलेले, एक गाडी करायची.
1: बरं. हा.
0: आणि अरेंजमेंट केली आमच्या

0: घरी जवळ गाडीवाला आहे, त्यामुळे त्याच्याकडनं हे करून अरेंजमेंट, म्हणजे मी सुरुवातीला काय करायची, मुली होत्या माझ्या, मुली ऍडजस्टमेंट करायच्या. मम्मी ट्रीपला जायचं तर मी चौकशी करतो, इकडे जातो तिकडे जातो. त्यात थोरली मुलगी माझी एक्सपर्ट आहे ट्रीप अरेंजमेंट करण्यामध्ये.
1: बरोबर बरोबर.
0: आवड पण आहे आणि सगळं करते पण.
1: हो हो.
0: त्यानंतर चिक्कूच्या बागेमध्ये जायचं आम्ही अरेंजमेंट केलं आणि गाडी घेऊन गेलो. आम्ही इतका एन्जॉय केला. माझ्या मुलीच्या मैत्रिणीच्या येतात, माझ्या मैत्रिणी येतात. तिथून जाऊन आल्यानंतर म्हणाले आम्हाला का सांगितलं नाही, बऱ्याच बायका हे करायला लागल्या. आम्ही पण आलो, इतका छान अनुभव आणि मस्त चिक्कूच्या बागेला आम्ही गेलो.
1: त्याच्या व्यतिरिक्त बाहेर
0: हो तसं मी कसं काही ग्रुप वगैरे जातात त्यांच्याकडून पण मी जाते. तशी पंजाब झाले माझं, दिल्ली झाले.
1: अरे वा.
0: गिरणार पण मी तेवढं चढून पायऱ्या उतरल्यात.
1: अरे वा खूप छान.
0: गोवा झालंय. अजूनही इच्छा आहे, बघूया आता प्रकृती साथ दिली तर पुढे जाईल.
1: नक्की नक्की. तुम्ही इतक्या खर तर उत्स्फूर्तपणे भाग घेताय, इतकं सगळ्या गोष्टी करताय, तब्येतीची काळजी घेताय म्हणल्यावर तुम्हाला जे काही बघायचंय पुढे, आणखी जे काही करायचंय ते सुद्धा नक्कीच पूर्ण होईल. खर तर ह्या सगळ्या काही ट्रीप केल्या असतील म्हणा, सहली केल्या तुम्ही, त्यातला एखादा प्रसंग काही सांगण्यासारखा आहे का लक्षात राहिलेला? बाहेर तुम्ही जे इतर पंजाब दिल्ली गेला म्हणलात तर तिथल्या ठिकाणचा असेल एखादा काही, काय वेगळे पण जाणवलेलं असं?
0: हो हो. मी सुरुवातीला गोवा मी म्हणायची, गोवा काय बघण्याचं करायचं, पण असू दे म्हणाले पोरी, म्हणाले मम्मी जाऊन ये. त्यावेळेला गेले बघा गोव्यामध्ये काय, म्हणजे काय बीच वर गेले, कधी न अनुभवलेले ड्रेस म्हणजे घातले आणि त्याचा आनंद लुटला.
1: बऱ्याच
0: जणांनी म्हणजे इतकं की छान वाटलं मला खरंच, की पोलीस सांगतात ते बरोबरच आहे, आपण आपला आनंद आपणच हे करायचं असतो.
1: खरं. आणि आपण
0: अनुभवायचा असतो.
1: अगदी बरोबर. आणि आपण एक मार्गी असं जात असतो आपलं रोजचं जे आयुष्य असतं, पण अशा वेगळ्या पद्धतीनं एखादा उनाळ दिवस जगून पण बघायलाच हवा नाही का प्रत्येकानं?
0: हो हो अगदी बरोबर. आणि असं प्रत्येकानं केलं पाहिजे.
1: अगदी अगदी बरोबर.
0: असं आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. हे आयुष्याचा उद्याचा दिवस माणसाचा भरोसा नाही.
1: अगदी अगदी.
0: त्यामुळं जो दिवस आहे तो आपला असं समजून आपण
1: केलं पाहिजे.
0: अजून
1: आता तुम्ही पर्यटनाचं म्हणला, म्हणजे बऱ्याच ठिकाणी जाऊन आला ते झालं. भजनी मंडळाचे वेगवेगळे कुठे कार्यक्रम केलेत? आणखी काही समाज कार्य असेल म्हणा किंवा काय?
0: भजनी मंडळ म्हटले म्हणजे त्या आम्हाला कसं, आमचे जे भजन बघून तुम्ही त्या भजनाबद्दल त्यांना आवड निर्माण होती आमचं भजन बघून, आणि ते ऐकावं असं वाटतं. साधं भजन पण असतं आणि आमचं सोंगी भजन पण आहे.
1: अरे वा छान.
0: मग सोंगी भजनामध्ये आम्ही गणपती, वासुदेव, पालखी वगैरे, ज्योतिबाची पालखी, सासनकाठी अशी आम्ही सोंग करत करत भजन करतो.
1: अरे वा छान.
0: हा. आणि ते भजन केलं ना मग ते काही काही ठिकाणी, आता आम्ही इथं केलं, दुसरे कोणी लोक पाहायला वगैरे आलेले असतात त्यांना ते आवडलं की ते आम्हाला विचारतात आमच्याकडे या भजनाला,
1: आणि
0: आम्हाला बोलवतात, मग आम्ही ते भजनाला वगैरे जातो. मग सांगलीला वगैरे केलो होतो मध्यंतरी, सांगलीला पण खूप सुंदर झाली.
1: अरे वा किती छान.
0: त्यांनी आम्हाला गाडी सुद्धा अरेंजमेंट करून दिली होती घ्यायला आणि सोडायला पण भजन झाल्यानंतर. आम्ही बऱ्याच ठिकाणी भजन केले. स्टेशनवर मारुतीचं एक देऊळ आहे, हे सुद्धा आम्ही भजन केलं होतं. म्हणजे आम्हाला बऱ्याच ठिकाणी आमंत्रण येतात, मग आम्ही तशी भजनं करतो.
1: अरे वा छान.
0: शिवाय नवरात्रात तरी अंबाबाईच्या देवळात हे आमचं हमकाच भजन असतं, कधी एक वर्ष चुकलेलं नाही.
1: अरे वा खूप छान.
0: म्हणजे बाकीच्या पेक्षा भजनात जो रस मिळतो तेच आत्मिक समाधान मिळतं, ते फार मोठं.
1: नक्की नक्की महत्त्वाचं.
0: आपण तुम्ही तासभर एक ठिकाणी बसा म्हटलं तर बसायला होत नाही, पण आम्ही 2.5 तास मांडीपाय घालून भजन करतो, पटणार सुद्धा नाही कोणाला.
1: अरे वास
0: इतकं सुंदर भजन होतं.
1: अरे वा खरंच छान.
0: भजनामुळे जास्त मला त्यात शेवट
1: आत्मिक
0: समाधान मिळत.
1: अगदी अगदी बरोबर बरोबर. आताच दोनदा बोलताना तुम्ही तुमच्या मुलीचा उल्लेख केला, तर तुम्हाला दोन मुली एक मुलगा मगाशी सांगितलं तुम्ही, तर मुलांच्या विषयी सांगा, म्हणजे त्यांचं तुमचं नातं म्हणा किंवा त्यांच्या बद्दल काहीतरी थोडंफार.
0: मोठी मुलगी माझी एमकॉम झाली. एमकॉम झाल्यानंतर म्हणजे तिचं लग्न झालं. त्यानंतर दोन नंबरची मुलगी माझी MSc BEd आहे.

0: अरे वा, तिला पुण्यात दिले. ती आता सध्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून सर्विसला आहे आता रुजू.
1: अरे वा.
0: आणि आता मुलगा माझा इथं बीई केला, त्यानंतर एमटेक पुण्याला केलं.
1: अरे वा. हा.
0: आणि आता सध्या तो आहे पुण्यातच आहे सर्व्हिसला. मुलं माझी एकदम शांत. मुलगा, दोन्ही मुली पण आहेतच शांतच. मुलगा सुद्धा अगदी सगळे आमच्या गल्लीत, आमच्या पही पाहुण्यांच्या, आमच्या इथं सगळे जण मुलाबद्दल नावस्तात. तुमचा मुलगा एकदम शांत. संस्कार इतके सुंदर केलेत की तुम्ही कधीही कुठे गेलेत, कुणाशी नम्रतेनं बोलणं, कुणी तुम्ही आता जेवायला बोलवलं किंवा नाश्त्याला बोलवलं तुम्ही दिलं तर त्याचे प्रत्युत्तर लगेच सुंदर झाले, छान झाले असं म्हटल्याशिवाय बाहेर येणार नाही. शांत स्वभावान तिन्ही मुलं अगदी परमेश्वर कृपेने काहीतरी माझे सासू सासऱ्यांचे आशीर्वाद म्हणा सगळं छान अगदी त्यांना संस्कार म्हणा मी तसेच दिले. आम्ही दिले म्हणण्यापेक्षा त्याने आजमावलेत संस्कार.
1: हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे खरंच. म्हणजे तुमच्या आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची तुम्ही म्हणलात तसं त्यांची पुण्याई आणि तुम्ही दिलेले संस्कार खरंच त्यामुळेच हे सगळं छान आहे.
0: दोन्ही मुलींचं पण छान आहे. आता मुलग्याचं पण शिक्षण झालं, आता फक्त त्याचं सगळं जोडीदार केला त्याला चांगली मिळावी एवढीच अपेक्षा.
1: नक्की नक्की तेही छान व्यवस्थित होईल. मुलांच्या बद्दल जसं बोललात तसं तुमचे यजमान तुमचं सहजीवन आजवरचं 40 वर्षांचं असेल त्याबद्दल त्यांच्याबद्दल काय सांगाल आठवणी, त्यांची तुम्हाला लाभलेली साथ म्हणा, तुम्ही हे सगळं आता करताय तर त्याबद्दल.
0: त्यांची साथ मला कधीच म्हणजे असं काय करू नको तसं करू नको असं कधी त्यांचं म्हणणं नसायचं. उलट प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला प्रोत्साहनच दिलेलं आहे.
1: अरे वा.
0: आणि अजून सुद्धा इथून सुद्धा त्यांनी मला प्रोत्साहनच देतात, काही करेल ती तुझी इच्छा, फक्त मी आपली एक गोष्ट विचारते त्यांना असं असं आहे करायचं का, चालेल तुझ्या मनात आहे ना तू कर. त्याने मला कायम कायम प्रतिसाद दिलेला आहे आणि कायम सोबत राहील, इथून पुढेही राहतील याची खात्री आहे. त्यांचा स्वभाव पण शांत आहे असा काय हे नाही या मुलांच्या वरचं. थोडी चिडती अजून मधून.
1: आणखी एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे असं की आपलं आयुष्य म्हणजे कधी सरळ मार्गी दरवेळी असेल असं नाही, चढ उतार हे येत राहतात. तसं आजवरच्या आयुष्यात आलेला एखादा गंभीर किंवा कठीण प्रसंग की ज्यातून तुम्ही कसा मार्ग काढलात तसं बाहेर आलात असा काही एखादा प्रसंग सांगण्यासारखा आहे का?
0: हो आहे ना. आमच्या मिस्टरांचा ऑफिसमध्ये झाला होता, त्या प्लास्टिक पिशवीवरून काहीतरी हात घसरला होता आणि हात कम्प्लीट क्रॅक झाला होता उजवा हात. आणि ते कसं झालं ऑफिसमध्ये झाल्यामुळं थोड्या वेळाने ऑफिसची माणसं त्यांना रिक्षात घालून घेऊन आली घरी. त्यावेळी हे बघून आम्ही कधीच ऑफिस मधून येतील असे कसे अचानक आले असा आम्हाला धक्का बसला. मग ते म्हणाले काय नाही असं असं झालं पडले, त्यांनी दाखवायला गेलो आणि त्यांनी मग चेक केलं. ते म्हणाले की हार्ड क्रॅक झालेलं आहे त्यामुळे ऑपरेशन करायला पाहिजे. त्यावेळी आम्ही खूप घाबरलो होतो. जवळजवळ त्यांनी सीपीआर मध्ये 4 ते 5 तासाचं ऑपरेशन केलं होतं यांचं आणि मग ते एवढ्या तासाचं ऑपरेशन त्या मनाने भूल दिली. भूल दिल्यानंतर ते बराच वेळ शुद्धीत आले नसते, त्यामुळे मात्र आम्ही सगळे घरातले घाबरून गेलो होते. तिवर अजून कसं काय आले नाही काय नाही. मग जवळजवळ बऱ्याच उशिराने शुद्ध आली, मग ते बोलले. तो मात्र अगदी कठीण प्रसंग म्हणजे अंगावर सहारे आणण्याजोगा होता.
1: बरोबर बरोबर.
0: तो प्रसंग अजूनही आठवण काढले तरी डोळ्यासमोर चित्र दिसत.
1: नक्की
0: महाभयंकर प्रसंग होता. त्यातून त्यांचा हात आता सुखरूप झाला, आता काही प्रॉब्लेम नाही. त्याची महाभयंकर झालं होतं
1: हा प्रसंग. तुम्हाला म्हणजे कायम लक्षात राहणार,
0: कायम लक्षात राहणार, विसरणं शक्यच नाही का हा प्रसंग होता.
1: बरोबर बरोबर. पण मला म्हणायचं की परमेश्वराची कृपा आणि तुमचे मोठी माणसं घरची नाती ती सगळ्यांचे साथ म्हणा या सगळ्यामुळे तुम्ही ह्यातून तरुण गेलात पुढं असं म्हणायला हरकत नाही.
0: एकमेकाला साथ दिली, एकमेकांचे सोबत राहिलो, त्यामुळे सगळं पुढं सरकत गेलं. बाकी काय अगदी झोळ आम्हाला जास्त लागली.
1: अगदी अगदी बरोबर. आता हा जसा गंभीर प्रसंग सांगितलात तसा आयुष्यातला एखादा खूप आनंदाचा प्रसंग जो कायम तुमच्या लक्षात राहील असा एखादा प्रसंग आहे का तो काय सांगा?
0: असं झालं, दोन मुलीनंतर मी म्हटलं ना

0: मला मुलगा सासूबाई म्हणत होत्या मुलगा पाहिजे, तरी त्यातून आणि हा मुलगा राहिला आमच्या. मग त्यावेळे पण कसं तब्येत नाजूक झाली ना, मग डॉक्टरने सांगितलेली रेस्ट घ्या, जास्त ओझं उचलू नका. त्यामुळे मी रेस्ट घेतली, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधं वगैरे व्यवस्थित घेत होते. पण डिलिव्हरी झाली, मुलगा झाला हे सांगितलं तरी आमच्या सासूबाईला आणि मित्राला खरं वाटलं नाही. मला माहिती होत मुलगा झाला, मी बघितले मुलगा झाला, मला आनंद खूप झाला, खरंच वाटेल त्यांना. नर्स मॅडम आल्या, दाखवल्या तुमचा मुलगा,
1: अरे वा
0: इतका तो आनंद चेहऱ्यावर दिसला. सासूबाईंच्या पण आणि आमच्या मित्रांचं अति आनंदाचा प्रसंग म्हणायचा. मुलगा हा त्यांना हवाच होता ना,
1: बरोबर
0: आहे, त्याला वारच मुली होत्या दोन. मुलगा
1: हवा
0: हा मोठा आनंदाचा प्रसंग.
1: पुढे अजून जाई जाऊन काही म्हणजे तुम्हाला बघायचंय वगैरे, हे तुम्ही मगाशी म्हणलात काही गोष्टी बघायच्यात अजून, पर्यटनाची तुमची आवड आहे, तसं आणखी काही वेगळं पुढे जाऊन आणखी काही करायचं असं काही स्वप्न आहे का?
0: आता जरी इच्छा असेल तर आता तब्येत साथ दिली पाहिजे ना, ते महत्वाचं आहे.
1: हा
0: भरपूर आहे पण तब्येत साथ दिली पाहिजे,
1: तरी
0: त्यातून बघायचं. आणि मग काय वाटलं ना तर अनेक दोन तीन स्थळ बघून यायची आणि मग आराम घ्यायचं. आता कसं आता 60 वर्ष असल्यामुळे थोडं
1: काहीतरी काहीतरी
0: समस्या. बरोबर पुन्हा
1: नक्की
0: फिरायची इच्छाच आहे,
1: नक्की पूर्ण होईल ते पण होईल.
0: मी सगळ्यांना सांगते जी गोष्ट एकदा आपल्या समोर आली तर तिचा अनुभव घेतला तर तो फायद्याचा, नंतर करतो म्हटलं तर नाही होत.
1: नाही होत बरोबर,
0: संधी जाती
1: खरंदी
0: आलेली आलेल्या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच नक्कीच बरोबर,
0: एवढं लक्षात ठेवलं मी.
1: बरोबर,
0: आलेलं कधीही पहिली संधी आली की आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे.
1: नक्की नक्की अगदी बरोबर, महत्वाचा विचार तुम्ही सांगितलात. तर त्यालाच जोडून शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की आतापर्यंत म्हणजे मगाशी तुम्ही म्हणलात की 60 जवळ आली, आता तेवढं वय तुमचं झालं, संसार 40-41 वर्षांचा झाला, माहेर तुमचं बेळगावचं, तेव्हाच ते एकत्र कुटुंब, आणि आतापर्यंत जे काही तुम्ही आयुष्य जगलात, सगळे प्रसंग अनुभव गोळा केलेत, आठवणी तुमच्याकडे आहेत, तर त्यावरून तुमच्या ह्या सगळ्या अनुभवावरून तुम्ही आजच्या पिढीला म्हणा किंवा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना आपण म्हणूया, काय तुमचा सल्ला म्हणा किंवा एक काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल?
0: ज्या ज्या त्या वेळेत काही शिक्षण म्हणा, नोकरी म्हणा, काहीतरी विचार करण्याची वेगवेगळी प्रत्येकाची प्रवृत्ती असते, तो अनुभव हा घेतलाच पाहिजे. आपण पुढे करूया हे असा विचार करायचा नाही. जे ते वेळी ज्या त्या वेळी आपण हे केलं की नाही, म्हणजे आपली म्हणजे वाटचाल आपली व्यवस्थित होती.
1: अगदी अगदी बरोबर बरोबर, म्हणजे वेळ कुठे घालवता उपयोग नाही, समोर येतंय ते पटकन संधी साधणं हे महत्वाचं.
0: हे महत्व
1: बरोबर. तर गीता ताई, तुम्ही आज आम्हाला हा वेळ दिलात, तुमची ही जीवन कहाणी सांगितलीत, छान अनुभव सांगितलेत, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.

0: माझे जीवन गाणे हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आज या कार्यक्रमामध्ये गीता मिरजकर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.
0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रामचरित मानस गान. आज या कार्यक्रमाचा भाग 372 आम्ही प्रसारित करत आहोत. गायक कलाकार सुरेश वाडकर, संत तुलसीदास यांची रचना, संगीत रचना सतीश भाटिया यांची.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आज ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा वाढदिवस, तेव्हा त्यांच्यावर छायाचित्रित काही गाणी आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता सागर या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, जावेद अख्तर यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. कार्यक्रमात आता राम लखन या चित्रपटासाठी मनहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

श्रद्धेय ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा आज वाढदिवस, तेव्हा त्यांच्यावर चित्रित काही गाणी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या भागात आपण ऐकलेत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. मंडळी, आज अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा वाढदिवस, तेव्हा त्यांच्यावर चित्रित काही गाणी आजच्या पुढच्या भागात आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात बाजीगर या चित्रपटासाठी आशा भोसले आणि विनोद राठोड यांचा आवाज, जफर गोरखपुरी यांची गीतरचना, अन्नू मलिक यांचं संगीत.

कातर आहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता धडकन या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा आवाज, समीर यांची गीतरचना, नदीम श्रवण यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर. ठीक दुपारी 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, मन शांत असावं, प्रसन्न असावं असं प्रत्येकाला वाटतं. इथे मला आठवतात ना ते समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हल्ली होतं कसं की बाहेरून होणारे आघात, प्रश्न, समस्या किंवा अनपेक्षित गोष्टींमुळे मन विचलित होतं. कधी कधी सुसेन असं होतं, मनाचा तोल ढासळेल की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण होते. मग याचा कुठेतरी शरीरावर सुद्धा परिणाम होतो. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅलेन्स साधता यायला हवा. यासाठी हवी ती योग साधना, जी सगळ्यात महत्वाची आहे. मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत योगाभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते.
1: हरिओम.
0: सरांची थोडक्यात ओळख करून देते. जवळपास 43 वर्ष योगाभ्यासक म्हणून श्रीकृष्ण म्हस्कर हे कार्यरत आहे. ऍडव्हान्स टीचर्स डिप्लोमा, ऍडव्हान्स इन योग एज्युकेशन आणि थेरपी इन्स्ट्रक्टर कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच नो योग लिव्ह योग या योगविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्या इंडियन योग असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रीकृष्ण सर, तुमच्याकडनं अगदी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मन प्रसन्न असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण नेमक्या शब्दात आपण काय सांगाल?
1: आता प्रसन्नता ही जी गोष्ट आहे ना, ही आतून येणारी गोष्ट आहे. प्रसन्न आणि अप्रसन्न हे चेहऱ्याकडे बघून सुद्धा कळतं. आतमध्ये काहीतरी खुटखुटत आहे, आतमध्ये काहीतरी त्रास होतोय आणि ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं, तेव्हा प्रसन्न अशी अवस्था असते. परंतु ज्या वेळेला आपण समाधानाच्या गोष्टी करतो, समाधान हे नेहमी साधनांच्यावर अवलंबून असतं. साधन म्हणजे मीन्स, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जेव्हा काहीतरी शोधायला लागतो तेव्हा ती गोष्ट असते प्रसन्नता. ती आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. सर्व सिद्धी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली सिद्धी म्हणजे वैश्विक स्तरावरच्या आहेत. आपल्यासारखी सिद्धी म्हणजे कुठली? लोकांना जागा चांगली मिळाली पाहिजे, फोर्थ सीट न मिळता विंडो सीट मिळाली पाहिजे. आपले प्रसन्नतेचे एरिया एवढेच आहेत. त्यामुळे ही प्रसन्नता जी असते, बऱ्याच वेळा असं दिसतं की साधनं संपली की मग प्रसन्नता सुरू होते आणि त्यासाठी साधना करावी लागते. साधन आणि साधना याच्यामध्ये फरक आहे. साधनं ही लिमिटेड आहेत आणि साधना जी आहे ती अनलिमिटेड आहे, त्याला कुठल्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे प्रसन्नता ही मनाची एक अवस्था आहे आणि ती अवस्था मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. मग वेगळं काय करायचं असतं? तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला टोचत असतात, त्रास देत असतात, त्या गोष्टींना सोडून द्यायची सवय लागली पाहिजे. आपल्याला धरून ठेवायची सवय खूप लागलेली आहे. काहीही असू देत, मान असू दे, अपमान असू दे, पैसा असू दे, संपत्ती असू दे, धरून ठेवायचं, काही सोडायचं नाही. अगदी श्वासात सुद्धा आपण चिकूपणा करतो, श्वास हे आपण पूर्ण सोडत नाही. सोडायची सवय लागली की मग तुम्हाला प्रसन्नतेच्या जवळ जायची हळूहळू संधी प्राप्त होते. आणि अल्टिमेटली त्याच्यातनं काय असतं की मला जे काय मिळालंय त्यामध्ये समाधानी आहे का आहे, सुखी आहे का आहे, हा विचार सतत मनात ठेवणं म्हणजे प्रसन्नता आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही.
0: आणि ह्याच्यातून जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच प्रसन्न राहू शकतो.
1: निश्चितपणे. आणि प्रसन्न राहणं हा माझा हक्कच आहे खरं म्हणजे. पण महत्वाची गोष्ट काय की मला कोण अप्रसन्न करतं याचा मी शोध कायम घेत असतो. कोणी असं पटकन विचारत नाही की तुम्ही कसे आहात. हल्ली मोबाईल मुळे काय झालंय, कुठे आहेस हा प्रश्न आहे. पूर्वी आपण काय विचारतो, कसा आहेस म्हणजे बरा आहेस ना, हल्ली कुठे आहेस हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नांचा रूप पण बदललेला आहे आजच्या काळात. त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहिलात तर ते सुद्धा लोकांना भगवत नाही. हा एवढा कसा काय प्रसन्न राहू शकतो, एवढे सगळे कटकटी, हा कसा शांत राहू शकतो, हा विचार

0: असलेली लोक पण तुम्हाला त्रास द्यायला येतात, त्यावेळेला तुम्हाला संतुलन साधायचं असतं. नोबडी कॅन डिस्टर्ब यू अनलेस यू अलाव इट. तुम्ही परमिशन दिल्याशिवाय तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. देन डोंट गेट अटॅच टू एनिथिंग एल्स. बाहेरच्या कुठल्याही कुठे स्वतःला जोडत नाहीत, जोडले गेले तरी कामापुरते जोडले जातात, त्यानंतर पुन्हा वेगळे होतात. डिटॅचमेंट ही आपल्याला कळली पाहिजे. आपण डिटॅचमेंटच्या कधीही जवळ जात नाही, कायम आपण चिकटलेला असतो कुठेतरी.
1: अगदी
0: आणि चिकटाना तुम्ही कुणी नाही म्हटलंय, पण पसंदेला चिकटा तिथे का नाही चिकटत. मग प्रॉब्लेम तो आहे,
1: ते एक मनाने ठरवायला हवं. जसं एखादी जखम झाल्यावर आपण ठरवतो की नाही ह्याला अमुक अमुक औषध लावायचं, अमुक एखादी गोष्ट करायची की मग ती नक्कीच जखम बरी होणार. पण असंही हल्ली पाहायला मिळतं की मनाच्या आरोग्याच्या तक्रारी या वाढताना दिसतात. का बरं असं होताना दिसतंय आणि उपाय काय मग त्याच्यावर?
0: मनाच्या आरोग्याबाबतीत आपण विचार करतो त्याला स्वास्थ्य असा एक शब्द आहे. स्वास्थ्य म्हणजे काय? स्व आणि स्थ. स्वतःच्या वेळी स्थिर राहणार तो स्वास्थ्यपूर्ण माणूस. स्वास्थ्य दोन प्रकारचं असतं, शारीरिक आणि मानसिक. शारीरिक स्वास्थ्य असं की आपल्याला बऱ्याच गोष्टींनी मिळतं, हल्ली सप्लिमेंटरी खूप मिळतात, तरी पण ते प्रायमरीली तीन गोष्टीवर अवलंबून असतं, आहार, विहार आणि विश्रांती. या तीन गोष्टींचा समन्वय तुम्ही साधला तर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य मिळू शकतं. पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्याची. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय? तर ते कुठल्याही गोष्टीवर अवलंबून असतं. विचार, विकार आणि विवेक. विचारांची क्वालिटी, विचारांचा दर्जा, विचारांची दिशा, विचारांची पद्धती यावरती आपलं विचार मानसिक स्वास्थ्य खूप प्रमाणात अवलंबून असतं. विचार सकारात्मक करायचा का नकारात्मक या बाबतीत बऱ्याच वेळेला लोकांचे वादविवाद होतात. आता सकारात्मक नकारात्मक या बाबतीत आपण एक नेहमीचे ढोबळ उदाहरण देतो की अर्धा पेला भरलेला आहे असं म्हणणारा माणूस सकारात्मक आणि अर्धा रिकामे म्हणणारा नकारात्मक. आता हे विचार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं दोन्हीमध्ये रिलेटिव्हिटी आहे. म्हणजे सकारात्मक कुठला, जेव्हा माणूस एखादा म्हणतो अर्धा भरलेला आहे तो संधी साधू असू शकतो, अर्धा भरलाय मीच पिऊन टाकतो. आणि नकारात्मक कोण म्हणतो की रिकाम आहे तो काय म्हणतो, तो पण संधी शोधतो मी भरून ठेवू शकतो. म्हणजे सकारात्मक नकारात्मक या गोष्टी खूप सापेक्ष आहेत. त्याच्यामध्ये परिस्थिती हा खूप महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे विचारांची दिशा आपल्या लोकांची बऱ्याच वेळा दिसते की खूप नकारात्मक असते. तुम्ही कोणालाही विचारा पहिलं उत्तर नाही असं येतं. नाही, नाही म्हणणं सगळ्यात सोपं आहे जगात, त्याला अजिबात डोकं लागत नाही.
1: पण असंही म्हणतात ना की नाही म्हणायला सुद्धा शिकायला हवं,
0: नाही म्हणलेलं ऐकायला शिकायला हवं असं त्यातला भाग आहे. बरेच वेळा सांगतात नकार पचवायला शिका, पण नकार कोणत्या अँगलनी दिलाय, कुठल्या पद्धतीने दिलाय, त्याच्यामागे भूमिका काय हे कळलं नाही तर मग नकार पण मग ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मुद्दा याच्यातला असा आहे की विचारांच्या बाबतीत विचारांचा सकारात्मक आस्पेक्ट जो आहे किंवा तो भाग जो आहे तो खूप महत्वाचा असतो. आणि सकारात्मक विचारांचं इंजेक्शन नसतं, ते असे बाहेरनं कुठे येत नाहीत. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे विकार. आता हे विकार म्हणजे कुठले, तर मनोविकार असतात. बऱ्याच प्रकारचे मनोविकार आज तुम्हाला दिसतात. ऑब्सेसिव डिसऑर्डर असते किंवा फोबिया असतो, फिअर्स असतात, कॉम्प्लेक्सेस असतात, अहंगंड, न्यूनगंड, असे असंख्य प्रकार आपल्याला मानसिक विकारांच्या बाबतीत दिसतात. आता हे का होतात? विवेक सुटलेला आहे म्हणून. विवेक म्हणजे काय? तर कॉन्शियसनेस. म्हणजे विवेक सुटलाय म्हणून विकार झालेत आणि विकार झालेत म्हणून विचार बिघडलेत, असं हे विशेष सर्कल आहे, दुष्टचक्र आहे. मग सुधारायचं काय? पहिलं विचार सुधारायचे. विचार सुधारवलेत तर त्याच्यामधनं तुमचा विकारांचा प्रमाण प्रभाव कमी व्हायला लागतो आणि तो झाल्यानंतर मी विवेकाकडे तुम्ही जाता. आणि विवेक ही गोष्ट अशी आहे की जी नॉर्मली बुद्धीच्या पलीकडची असते. विवेक म्हणजे काय? तर रॅशनल इंटेलिजन्स, नॉट ओनली इंटेलिजन्स. विज्ञान हा शब्द आपण ऐकतो, विज्ञान म्हणजे सायन्स नाही प्रत्येक ठिकाणी, विशेष ज्ञान किंवा विवेक ज्ञान. आज रॅशनॅलिटी हरवलेलीच आहे अजिबात आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडलेलं आहे. बारीक सारी गोष्टींना लोक चिडतात, रागवतात, त्यांना भयंकर संताप येतो किंवा काही लोक दुःखाच्या गत्तेत जाऊन पडतात. आणि त्यामुळे विकार कमी करायचे असतील तर तुम्हाला विवेकाची कास धरावी लागते. पण हे दोन्ही करण्याच्या अगोदर विचारांची दिशा तुम्हाला बदलावी लागते. विचारांची दिशा बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर मी जो विचार करतोय त्याने कोणाला त्रास होणार आहे का, हाचा पहिला विचार व्हायला पाहिजे. तो विचार आधी कुणीही करत नाही. मला त्रास झाला नाही पाहिजे एवढीच भूमिका असते. तर विकारांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो त्यावेळेला विकारांना पण औषधांच्या मर्यादा आहेत. मानसिक रोग जे होतात ते काही कुठली औषधं घेतल्यामुळे होत नाहीत ना. विचारांची दिशा बदलल्यामुळे, विचारांमध्ये गडबड झाल्यामुळे आपल्याला बरेच वेळा काही मानसिक रोग होतात. मग ते रोग झाल्यानंतर त्या रोगांकडे आपण थोडंसं सब्जेक्टिव्ही बघितलं पाहिजे, तटस्थपणे बघितलं पाहिजे. आपण तटस्थपणे बघत नाही, आपण त्रयस्थपणे बघतो, इनडिफरंटली बघतो. वी शुड बी इम्पार्शियल.
1: तुम्ही कशा पद्धतीनं बघता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
0: अगदी बरोबर आहे. याच्यासाठी एक सोपी आणि साधी गोष्ट आहे की ती बऱ्याच लोकांनी सांगितली पण आहे, तुम्हालाही माहिती असेल की रात्री झोपताना एक रेट्रोस्पेक्शन करायचं. दिवसभरात मी कोणाकोणा दुखावलं आणि कोणीकडे मला दुखावलं, हे दोन कॉलम असतात. त्यातला मला कोणी दुखावलं हा कॉलम कधी कधी कमी असतो खूप, मी कोणाला दुखावला कॉलम खूप मोठा असतो. त्यासाठी सोल्युशन सोपं आहे, माफ करा आणि माफी मागा. ज्यांच्याकडनं मी दुखावला गेलोय त्यांना माफ करा आणि ज्यांना मी दुखावलं त्यांची माफी मागा. हे जेव्हा तुम्ही रोज करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की माझ्या वर्तणुकीमध्ये खूप बदल करायची आवश्यकता आहे. मग त्यावेळेला लोक काय करतात? दे गो इन टू शेल. कधी कधी लोक अशी कोशात जातात. तसं नाही होता का? मग तुम्ही कोशात गेला तुमची दखल कोणी घेणारच नाही. त्यामुळे माझ्याकडनं जी लोक दुखवले गेले त्यांना दोन दुसऱ्याशी ओपनली माफी मागायची, माझं चुकलं व्हावं.

सरकारचं ओझं खूप उतरतं. सुरुवातीला बरोबर केलेल्या गोष्टींचा कॉलम कमी असतो, मान्य आहे. हळूहळू तो वाढतो. मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगामध्ये खूप प्रकार दिले जातात. योग ऍक्च्युली मनाचंच शास्त्र आहे खरं सांगायचं. हा, त्यामुळे योगामध्ये जेवढा मनाचा विचार केला तेवढा कुठल्याही शास्त्रामध्ये केलेला नाही.

0: कुठलीही गोष्ट ही टप्प्याटप्प्यानं होते आणि ती व्हायलाच हवी. तुम्ही आताच सांगितलं की साधना हवी, विवेक बुद्धी हवी, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग योग साधनेतून मनाचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येऊ शकतं?
1: तर योग साधना ही गोष्ट अशी आहे ना की आपल्याला असं वाटतं योग साधना म्हणजे फक्त आसन प्राणायाम, पण तो तेवढा फक्त एक छोटा भाग आहे. योगामध्ये बरेच प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, खास करून आपण त्याचा जास्ती विचार करूया. बाकीचे पण योगाचे बरेच अंग आहेत, 4 आहेत, 6 आहेत, 8 आहेत, पण हा अष्टांग योग जो आहे ना हा परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये 8 अंग अशी आहेत की जी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे अशा 8 अंगांचा योग पतंजलीने सांगितलेला आहे. यम नियम म्हणजे काय? खरी आपल्या मनाची सुरुवात जी होते ना सुधारण्याची, ती यम नियमांपासून होते. यम म्हणजे काय? तर समाजात वावरायचे नियम, समाजात वावरताना कसं वागायचं हे पण सांगितलंय त्यांनी कित्येक हजारो वर्षांपूर्वी. याचं कारण प्रत्येक माणूस हा सामाजिक प्राणी आहे. वी आर ऑल सोशल अॅनिमल्स. आपण सोशल फक्त बिघडलाय त्यातला आणि अॅनिमल राहिलेलो आहे दुर्दैवाने. यम म्हणजे काय? की अहिंसा, सत्य, अस्त्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, हे 5 यम आहेत किंवा हे 5 गोष्टी ज्या तुम्ही समाजात असताना केल्या पाहिजेत. म्हणजे अस्त्य म्हणजे काय? चोरी करायची नाही. सत्य म्हणजे काय? खोटं बोलायचं नाही. आम्ही समजा हिंसा म्हणजे डोंट्स अँड डूज असतं बघा, काय करू नका हे पहिल्या समाजात सांगितलंय त्यांनी. आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला आहे? पतंजलीने समाजाला प्राधान्य दिलेलं, व्यक्तीला दिलेलं नाही. त्यानंतर नियम जे आहेत ते व्यक्तिगत जीवनासाठी आहेत. मी कुठल्या प्रकारच्या नियम म्हणजे कुठल्या प्रकारच्या गोष्टी जीवनात केल्याच पाहिजेत, त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे 5 त्यांनी नियम सांगितलेले आहेत. शौच म्हणजे शुचिता, कायावाच्या मनाने शुद्धता पाहिजे. नुसते आंघोळ केली म्हणजे शुचिता मिळते असं नाही, पहिला वैचारिक शुचिता. शौच संतोष, संतोषाच्या ठिकाणी प्रसन्नता मागे आहे बघा. कंटेनमेंट ज्याला आपण म्हणतो, समाधान आणि संतोषामध्ये खूप फरक आहे. समाधान बाह्य गोष्टींचे, संतोष आतून.

0: आता संतोष ही परिसीमा जी आहे ती प्रसन्नता आपण म्हणू शकतो. तप म्हणजे काय की योग्य प्रकारची साधना करायची. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करायचा. स्वाध्याय म्हणजे लोकांचा अभ्यास नाही करायचा. आपण लोकांचा अभ्यास खूप करतो आणि स्वतःचा अभ्यास कधीच करत नाही, याचं कारण आपल्याला ती भीती वाटते खरं सांगायचं. स्वतःकडे वस्तुनिष्ठपणे बघणं सोपं नाहीये आणि ईश्वर परिणाम म्हणजे जे काही मी केलंय ते सगळे ईश्वराला समर्पित. एक कुठलीही अशी अनामिक शक्ती आहे की जी शक्ती हे सगळं चालवतीये. म्हणजे काय की केलेल्या गोष्टीचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घ्यायचं नाही, त्यालाच भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. पतंजलीचं सांगितलं की महाव्रत म्हणून पाळले पाहिजेत, देर इज नो एक्सेप्शन टू इट. हा म्हणजे आता तर व्रतच आपण कित्येक करतो आणि सोडतो. महाव्रत म्हणजे काय की ऍट एनी कॉस्ट यू हॅव टू ऑब्झर्व इट आणि त्याला स्थळ काळ देश काही संबंध नाही. कुठेही तुम्ही असा कसे असा ते पाळलेच पाहिजेत इतकं फोनली त्यांनी सांगितलं. आता आपल्याला ते सध्या शक्य होत नाही, मग आपण कॉम्प्रोमाइज करतो. काय आता लोक कॉम्प्रोमाइज करतात, अहो खरं बोललं तर सगळ्यांची वाट लागेल ना.
1: किंवा खरं सांगितलं त्याचं मन दुखावलं जाईल, हे एक अंडरलाईन केलं.
0: महत्वाची गोष्ट काय आहे, खरं बोलता येत नाही तुम्हाला, खोटं बोलू नका. गंमत अशी आहे की खोटं सिद्ध करावं लागत नाही, सत्य काय का नेहमी सत्य सिद्ध करावं लागतं. पण हे नियम आणि यम जे आहेत ते आपण जर पाळले तर काय त्याच्यातनं होतं. आपल्या वागणुकीतली चुकीची गोष्ट आपल्याला पक्की माहिती असते. मी इथे खोटं बोललेलो आहे, इथे मी चोरी केलेली आहे, इथे मी लांडी लबडी केली आहे, हे आपल्याला पक्क माहिती असतं. आपला आतला जो कॉन्शियस असतो ना तो तुम्हाला टोचण्यात येत असतो सारखा, त्याचा ओझा आपल्या डोक्यावरती होतो. वी आर कॅरिंग लॉट ऑफ लगेज. भयंकर आपण सामान घेऊन फिरत असतो आणि ते डोक्यात असतं सगळं आणि ते विचारांचा ओझा आहे, त्याला कुठेतरी टाचणी लावली पाहिजे ना. तर तो फुगा कमी करायचा असेल तर तुम्हाला यमनियमांचा अतिशय सुंदर वापर करता येतो.
1: आणि तो कशा प्रकारे अजून करू शकतो,
0: आपल्या बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये संपलं हे पाच आहे यम आणि नियम तुम्ही पाळायला लागलात ना की तुमच्या डोक्याचं ओझं कमी होतं. ते ओझं कमी झालं की तुमची विचारांची असलेली दिशा व्यवस्थित तुम्हाला सापडते. ते केल्यानंतर मग आसनांचा अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. आसनांच्या अभ्यासानं काय होतं, शारीरिक शिस्त डिसिप्लिन ऑफ द बॉडी ती बिघडलेली आहे आपली पूर्ण. याचं कारण पुन्हा विचारच आहेत. भूक लागलेली असताना आपण जेवत नाही कारण वेळ नाही, आणि जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपल्या भूक नसते आपण जेवतो. कशासाठी कोण लोक काम करतात तो मला सांगा. बौद्धिक आनंदासाठी कोणी काम करता का,
1: पोटासाठी,
0: सगळं पोटासाठी. मग त्याच्याचकडे निग्लेक्ट करायचं. अशी जगात कुठली गोष्ट नाही की तुम्ही 10 मिनिटं जेवल्याने बंद पडणार आहे, असं काही नसतं. त्यामुळे आसनांच्या माध्यमातून काय होतं, युअर बॉडी गेट डिसिप्लिन. गमतीची गोष्ट अशी की आपलं संपूर्ण शरीर अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं आहे, ब्युटिफुली स्ट्रक्चर्ड. इट इज फंक्शनल डिसऑर्डर्ड. फंक्शनल लेवलला आपण गडबड केलेली आहे सगळी. ती फंक्शनल लेवलचे डिसऑर्डर दूर करायचं तर आपल्याला आसनांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता येतो. दॅट गिव्ज अ व्हेरी गुड डिसिप्लिन टू द बॉडी. शरीराला एक शिस्त लागते. तिच्यानंतर आहे श्वास. त्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. आपल्या श्वासाचा आणि आपल्या विचारांचा थेट संबंध आहे. आता तुम्ही आम्ही शांत बसलोय बोलतोय, आपल्या गती वाढली का श्वासाची? नाही वाढली. एक्साइटमेंट झाली की गती वाढली. आणि एक्साइटमेंट कशाची होते, विचारांची होते. बापरे काहीतरी भयंकर होणार आहे, या विचारांनी श्वास गती वाढते.
1: अस्वस्थपणा वाढत चाललाय का,
0: ते होणार आहे की नाही, कधी होईल तेव्हा होईल ना, आता तेही कधी वाढून काय फायदा आहे. म्हणून नियंत्रण कशावरती आणायचं, श्वासावरती. त्याच्यावरती आणलं की विचारांच्यावर नियंत्रण येतं. हे जे चार टप्पे आहेत हे शारीरिक स्तरावरती आपल्याला अनुभवता येतात, करता येतात. आणि यांचा अभ्यास तुम्ही रेग्युलर केलात, नियमितपणे केलात, तर त्याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसतात आणि तुमच्यापेक्षा लोकांना दिसतात. आता आमच्याकडे योगाच्या क्लासला लोक येतात, महिन्याभरांनी सांगतात ना, आमच्या घरातली लोक पण सांगतात ना, काही माझ्यात फरक पडलाय. म्हणजे हा खूप महत्वाचा भाग आहे. पण हा पडावा म्हणून तुम्ही करताय का? अजिबात नाही. तुम्ही कशासाठी करताय, तुम्ही स्वतःसाठी करताय. हा फरक आतून होतो आणि आतून झालेले फरक असतात, ते कधीही बदलत नाहीत. बाहेरून तुम्ही किती पॅच वर्क करा ते पॅच केव्हा तरी गळून पडणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्या जीवन पद्धतीमध्ये खूप फरक पडतो. लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, जीवनशैली आहे. कोणी जीवनशैली आहेत लोकांना, शैली नाहीच राहिलेली काय. जे आहे त्याला शैली म्हणायचा प्रकार आहे. रेग्युलरली योग्य वेळेला भूक लागणं, योग्य वेळेला डिस्चार्ज होणं, योग्य वेळेला झोप लागणं, खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत आरोग्याच्या, त्यांच्याच बाबतीत सगळी गडबड आहे.
1: बरोबर.
0: पण मोमेंट यू स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ योगा, योगाचा अभ्यास तुम्ही करायला लागल्यानंतर याचे परिणाम तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात. शरीराची शिस्त चांगली होते, श्वासाची आणि तुमच्या विचारांची गती समन्वित होते. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे भावना आणि बुद्धी. त्याच्यासाठी त्यांनी अंतरंग साधनं सांगलेली आहे, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी ही विशिष्ट अवस्था असते. तुमची सुद्धा समाधी कुठे लागलेली असते बघा. लोक अरे कुठे समाधी लागली तुझी, याचा अर्थ काय? तुम्ही सगळं बाहेर विसरून तुमच्या कामात इन्वॉल्व्ह झालेला आहात. समाधी एक अवस्था आहे, ती कोणाची केव्हाची किती वेळा येऊ शकते त्याच्यात तुम्ही राहू शकता, त्यांना बाहेर पडू शकता, तो तुम्हाला चॉईस आहे. पण पतंजलीला समाधी आहे ना, ती मोक्षाच्या दृष्टीने आहे. प्रत्याहार हा खूप महत्वाचा भाग असतो. प्रत्याहार म्हणजे काय, तर नेहमीपेक्षा वेगळा आहार, तो कोणाचा, शरीराचा नाही मनाचा. आता हा प्रत्याहार कसा करायचा असतो, अवघड गोष्ट आहे ती. आपलं मन जे आहे ना ते नेहमी एक्स्ट्रोवर्ट, बाह्य बहिर्गामी आहे. पाच आपली जी केंद्र आहेत म्हणजे दृष्टी आहे, ऐकणं आहे, चव आहे, स्पर्श आहे आणि गंध आहे. हे शब्द रूप रस गंध हे आपले पाच तन्मात्र आहेत, त्याच्या माध्यमातून आपलं मन सारखं बाहेर जात असतं. त्याची बहिर्गामित्वाची वृत्ती कमी करायची म्हणजे प्रत्याहार. दिसलं तरी नोटीस करायचं नाही, सोपं नाही आहे. दिसलं तरी नोटीस करायचं म्हणजे काय की त्याची इन्वॉल्व्ह व्हायचं नाही, ऐकलं तरी त्यावरती विश्वास ठेवायचा नाही. त्याला त्यांनी खूप सुंदर भाग दिलाय तो म्हणजे

0: ते पक्ष भावना दिले म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विचार करायचा. दलित प्रत्याहार, प्रत्याहारामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची रिएक्टिव्हिटी कमी होते. आज सगळे लोक प्रतिक्रियात्मक झालेले आहेत. बघा, प्रतिसाद कोणी देत नाही, प्रतिक्रिया देतात इमिजिएटली. रिएक्शन आणि प्रोएक्शन म्हणजे खूप फरक आहे. रिएक्शन म्हणजे काय, प्रतिक्रिया द्यायची, काय इच्छा असून असो माझं मत त्याच्यावर मांडून टाकायचं, त्याला कोणी किंमत देऊ किंवा न देऊ. आणि त्याला हल्ली सोशल मीडिया केवढं खतपाणी घालतात, सगळेजण मनाला येईल त्या गोष्टी ठोकत असतात. त्यामुळे काय होतं, डिस्ट्रॅक्शन खूप होतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे प्रत्याहारामधून काय घडतं, युअर रिएक्टिव्हिटी गोज डाऊन, ती कमी होते. ती कमी झाल्यामुळे काय होतं, मग इंट्रोस्पेक्शन सुरू होतं, स्वतःकडे बघायची तुमची वृत्ती वाढते. म्हणून प्रत्याहारामध्ये आपण काय करतो, आपल्या मनाची बाहेरची धाव कमी करतो आणि मनाला आत्मले वळवतो. आज हे सुंदर उदाहरण दिलंय व्यास भाषामध्ये. ते काय म्हणतात, ज्याप्रमाणे कासव आपली सगळी अवयव एकाच वेळ आत्मे उडून घेतो, तसं तुमचे सगळे सेन्सेस तुम्ही आत उडून घ्यायचे. कसं आधाने म्हणा, आधी उजवा पाय घेतो मग डावा पाय घेतो, नाही सगळे एका वेळेला, ऍट ए टाइम ऑल ही हॅज टू टेक इन साइड. याचं कारण त्याला माहितीये कलॅमिटी आलेली आहे, मला आता प्रोटेक्शन पाहिजे. आणि गंमत म्हणजे कासवाची पाठ बघा, स्ट्रॉंगेस्ट असते, ते ढाल करतात. तसंच आपलं मन आहे, मनात डिस्ट्रॅक्शन कमी करायचं म्हणजे काय, सगळ्या सेन्सेसमध्ये मन काढून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या विषयाकडे जोडायचं. दॅट इज प्रत्याहार. त्याच्यानंतरचा स्टेज आहे तुम्ही धारणा, कन्फाइनमेंट टू वन टॉपिक. डेफिनेशन खूप चांगलं, देशबंधा चित्तस्य धारणा. देश म्हणजे विषय, चित्त म्हणजे चित्त, आणि बांधव म्हणजे बांधणं. एका विषयाला चित्त बांधून ठेवायचं म्हणजे धारणा. मग तिथे काय होतं, तुम्हाला शेकीनेस नाही किंवा गडबड नाही. एकदा तुम्ही त्या रोल मध्ये गेलात की त्या बांधलेल्या विषयाची तुम्हाला सतत प्रत्यय यायला लागतो, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणून हे जे 8 अंगापैकी 7 अंग जी आहेत ना, ही 7 अंग तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप चांगली आहेत. ऍक्च्युली ह्या सगळ्यामध्ये बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय, शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं, मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे आणि म्हणूनच त्याचा स्वास्थ्याच्या वरती डायरेक्ट परिणाम होतो. पहिल्यांदा मनस्वास्थ्य बिघडतं कधी कधी आणि त्याच्यामुळे शरीराचं स्वास्थ्य बिघडतं.
1: अगदी खरं आहे. पण जर का आपण अगदी सामान्य माणसाचा विचार केला तर चिडचिड होणं, राग येणं, राग अनावर होणं या गोष्टी खूप पटकन होताना दिसतात आणि ह्याचं हल्ली प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. तर मग काय सांगायचं,
0: नॉर्मली आउटरेज असं म्हणतात आपण, म्हणजे अनावर होतो ह्याचं कारण हल्ली कोणी दखल घेत नाही माझी. लहान मुलं सुद्धा बघा, मोठ्याने बोला ओरडत असतात, किंचाळत असतात. पूर्वीच्या काही पण मला ओरडायची नाही असं नाही, पण केव्हा तरी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अनावर होणं म्हणजे काय, की त्याच्यावरती माझा कंट्रोल नसणं. कंट्रोल का नाहीये, याचं कारण मी माझं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करतोय. आज सगळ्यात मोठी गोष्ट आहे दखल न घेतली का, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्वी एका काळी कसं होतं, एकत्र कुटुंब होतं, बहीण भाऊंड असे, त्यामुळे तुमची कोणी वेगळी दखल घ्यायला पाहिजे अशी मनात भावना पण यायची नाही. तेव्हाही असे प्रकार व्हायचे नाही असं नाही, एक नावडता असायचं एक आवडता असायचं. हल्ली एकच आहे, ते पण होता था मारामार आहे. त्यामुळे हल्ली सगळ्यात विचित्र प्रॉब्लेम झाला. पूर्वीच्या काळी कसं होतं, डिस्क म्हणतायचं त्याला, डबल इन्कम सिंगल चाइल्ड असा पूर्वी सिंड्रोम होता. आता डिंक काय, डिंक डबल इन्कम नो चाइल्ड. नकोच आम्हाला, जबाबदारीच नको. मग कुत्री माझे पाळतात पण मुलं नकोत. यांनी काय होतं, तुम्ही स्वतः अलूप व्हायला लागता आणि चुकून समजा तुम्हाला मूल झालं तर ते मूल पण तसंच असतं, ओव्हर प्रोटेक्टिव्ह. मुलांकडे एवढं लक्ष देतं की मुलाला काही स्वातंत्र्य नाहीच, मग तो काय करतो, अटेन्शन सिकिंग करतो. मग काहीतरी विचित्र बघायला लागतो. अशा तऱ्हेने कोणातरी माझ्याकडे माझी दखल घ्यावी हा प्रकार असतो. हा झाला लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्या माणसांच्या बाबतीत कसं असतं, ज्या मनात खूप गोष्टी साठलेल्या असतात, साचलेल्या असतात, कोणीतरी अपमान केलेला असतो, कोणीतरी माझी दखल घेतलेली नसते, त्यामुळे मला असं वाटतं की मला काहीतरी असं केलं पाहिजे की लोक माझ्याकडे बघतील. मग त्यावेळेला काहीतरी विचित्र गोष्ट घडते. आता आपण डोंबिवली फास्ट पिक्चर बघितला बघा, त्याच्यातला संताप कसं दाखवतो, बॅटने अख्खं तोडूनच टाकतो. वाईट नसतो माणूस तो, हा फक्त सिनेमातला भाग जरी आपण सोडला तरी सुद्धा व्यक्तिशः आपल्या जीवनात असं किती वेळा घडतं असं वाटतं, एक कानाखाली काढावे. कृती झाली की आउटरीच झालं. कृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा राग मनात साठलेला असतो. हा किती वेळा तुम्ही दाबून ठेवलात ना, केव्हा तरी बाहेर पडतोच. आणि तो बाहेर पडताना एवढा विचित्र प्रकारे पडतो की इट कॅन डॅमेज एनीबडी अँड एनिथिंग. स्वतःही डॅमेज होऊ शकतं. कुवत नसताना तुम्ही जर करायला गेलात एखादी गोष्ट तर तुमच्यावर उलटू शकते ती. त्यामुळे बेसिकली कुठल्या गोष्टीमुळे राग आला या गोष्टीकडे थोडंसं शांतपणे बघायची आवश्यकता असते. खरं सांगायचं त्यालाच प्रतिपक्ष भावना असं म्हटलं आहे पतंजलीने. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा असतो की माझी दखल घेतली जात नाही, त्यामुळे मी दखल घेण्यासाठी काहीतरी असं विचित्र करतो. किंवा कधी कधी खरंच माणसं रागीट असतात, त्यांचा रागावरती कंट्रोलच नसतो. कारण राग ही गोष्ट त्यांच्या अंगात एवढी भिनलेली असते की अनाहूतपणे ती बाहेर पडते आणि त्याचे प्रचंड प्रमाणात लॉसेस झालेले आहेत लोकांना. व्यक्तिगत स्तरावरती सामाजिक प्रॉपर्टी खराब होते, एखाद्या मुलाचं कायमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला साधा सोपा उपाय खरं सांगायचा, 10 आकडे मोजायचे
1: उल्टी काढून.
0: कसेही मोजा पण 10 मोजा. त्यांनी काय घडतं, कृती आणि विचार यांच्यातला फरक वाढतो. विचार मनात असतोच कायम, पण कृती अंमलात आणण्यासाठी जी काही एक आतून एक प्रेरणा लागते ती प्रेरणा म्हणजे राग असतो. त्याच्यापुढे संताप आहे, त्याच्यापुढे क्रोध आहे. ह्या 3 पायऱ्या आहेत.

0: राग बारीकसारीक गोष्टींचा येतो, त्यांचा कडलोट झाला की संताप होतो, संताप व्यक्त करताना क्रोध होतो. पूर्वी क्रोध व्हायचा ऋषींना, पण ते शाप द्यायचे, ते नुकसान करायचे लोकांचं, पण नॉट इन फिजिकल फॉर्म. तर हा प्रकार खूप महत्वाचा असतो. आपल्याला क्रोधावरती नियंत्रण आणायचं असलं, पहिला रागावरती नियंत्रण आणलं पाहिजे. राग ही गोष्ट अशी आहे ना की कोणालाही येऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि याच्या मागे कारण एकच आहे की समाजामध्ये आपलं एक्सपोजर खूप वाढलेलं आहे, कारण नसताना वाढलेलं आहे. तुम्ही बघा आता हल्लीच्या काळात सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात की आपल्याला वाटतं खरं काय. प्रत्येक पेपरला एक फॅक्ट चेक असतं, बघा ही बातमी अशी होती, ही त्याच्यामागची गोष्ट अशी आहे, ह्याचं कारणच काय. काही गरज नव्हती ना ह्याच्या करायची. पण ह्याच्यामुळे काय झालंय की लोकांचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. विश्वास व्यक्त करायचे ते काय करतात, राग व्यक्त करतात.
1: बरोबर.
0: तर रागाच्या बाबतीत रस्त्याने जाताना गाडी घासून जाते, एंटीतनं कोणती समोर न येतो, असे असंख्य प्रोव्होकिंग पॉईंट तुम्हाला आहेत. पूर्वी एवढे नव्हते, अजिबातच नव्हते.

0: ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणं हे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि काही झालं तरी माझ्या मनासारखं झालं नाही असं सुद्धा लोकांचं होतं. आणि मग खूप वेळ घेतात एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायला. तर मग आधीपासून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची, मग ते एखाद्या व्यक्तीला गमावणं असेल किंवा मग ऑफिसमधली एखादी गोष्ट असेल, शाळा कॉलेजमधलं असेल, काय सांगाल आपण त्या बाबतीत? स्वीकारणं
1: ही खूप खुल्या मनाची खरी म्हणजे क्वालिटी आहे. माझे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे ऍक्सेप्ट इन द हाफ सोल्युशन. कुठल्याही समस्येला ऍक्सेप्ट केल्यानंतर सोल्युशन तुम्हाला मिळायला लागतं. वी आर ऑलवेज इन रिजेक्शन मोड. असं असूच शकत नाही, मी तर असं करणारच नाही, माझ्या बाबतीत असं कसं झालं, होऊच शकत नाही. असं साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाला एखादा रोग झाला की तो पहिलं म्हणतो व्हाय मी ओनली, एवढी लोक जगामध्ये, माझाच का प्रॉब्लेम, माझ्याच बाबतीत हा प्रॉब्लेम का झाला, हा तुझा कर्मभोग आहे असं म्हणायचं. त्यामुळे ऍक्सेप्टन्स करायचं म्हणजे काय करायचं की जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायची. ती स्वीकारायच्या वेळेला तुम्ही जेव्हा थांबता तुम्ही काय होतं तेव्हा स्वीकारता म्हणजे काय करता, यू स्टॉप फॉर सम मोमेंट्स. तुम्ही तिथे थांबता, अरे अच्छा असं आहे का, मग याच्यामध्ये असे असे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून हे झालंय का, मग माझ्या याच्यात रोल कितपत आहे, मला दिसतं की माझा रोल काहीच नाहीये, ही गोष्ट माझ्यावर टाकली गेलेली आहे, रिजेक्ट इट. तिथे ऍक्सेप्ट नाही करायचं. मग तुम्ही काय कोणी रिस्पॉन्सिबल असाल ना, आपण ऍक्सेप्टन्स कुठे देत नाही माहितीये का, जिथे आपण जबाबदार असू तिथे, जिथे आपण जबाबदार तिथे आपण ऍक्सेप्टन्स कधी देत नाही, माझा काय संबंध नाही. रिजेक्शन कुठे होतं, माझा संबंधच नाही हे माहितीये तुम्हाला, मग तुम्ही तिथे ऍक्सेप्ट करायची गरज नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे ऍक्सेप्टन्स रिजेक्शन हे नेहमी कर्तृत्वावरती अवलंबून. साधी गोष्ट आहे, तुम्हाला एखादं यश मिळालं, म्हणता का माझा नशिबाने मिळालं,
0: मी काहीतरी
1: मी आहे म्हणून यश मिळालं, नाही मिळालं यश, काय माझं नशीबच चांगलं नाही हो, काहीतरी बॅड लक आहे. त्यामुळे माझ्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मला काढायचं असेल तर मला ते स्वीकारावं लागतं, हा प्रॉब्लेम आहे, अग्रीड.
0: बरोबर.
1: मग तिथून तुमच्या विचारांची दिशा बदलते. प्रश्न आलाय त्याला उत्तर नाही असं म्हणू शकत नाही, मग तो का दिसत नाही आपल्याला, आपण त्या प्रश्नाकडे असं वर्ण बघतो, प्रश्नचिन्ह डोक्यावरती असतं बघा, ते डोक्यावर समोर आणून ठेवायचं,
0: तर तुम्हाला
1: तुम्हाला दिसतं. तुम्ही झाडाच्या खाली वगैरे तर झाड खूप उंच दिसतं बघा, पण गच्चीत गेलं तर झाड अगदी छोटं दिसतं. कुठल्याही गोष्टीला तुम्ही कसं बघता
0: हे महत्त्वाचं,
1: त्याच्यावरती अवलंबून खूप गोष्टी असतात. आणि

0: बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळाली किंवा सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात असं ते आहे.
1: आणि आपण बघतो की हल्ली कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे म्हणजे सगळ्याच क्षेत्रात, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठलाही त्याला एखाद्या क्लासला जरी घातलं असेल मुलांना तिथे सुद्धा, पण मग ह्याचा परिणाम मनावरती कसा होताना दिसतो किंवा ताणतणाव ह्याच्यामुळे जास्त वाढत चाललाय का, याच्यावरती उपाय काय? मग
0: ताणतणाव आपल्याला निश्चित वाढत चाललेला आहे. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? कॉम्पिटिशन पाहिजेच. कॉम्पिटिशन मध्ये कम्पॅरिझन आले की गडबड सुरू होते. कम्पॅरिझननी माणसं वाट लावतात सगळ्या गोष्टी, कारण कम्पॅरिझन केल्यावर तुलना केली ना की दोघांचा अपमान होतो. तुलना ही कशाची करायची असते? तुल्यबळांची करायची असते. आपण तुलना नेहमी उलट्या करतो, तसं नाही करून चालत. कॉम्पिटिशन म्हणजे काय की मला सतत पुढे राहायचंय, ही कॉम्पिटिशन आपली असते. तुमची कुवत आणि तुमचं पुढे राहणं या डायरेक्टली गोष्टी जोडलेल्या आहेत. तुम्ही बघा रस्त्याने जाताना सुद्धा सगळी माणसं असे तसे जातात उलट्या सोट्या वेळाकडे जाऊन कुठे थांबतात? सिग्नल. ते काही पुढे जात नाही सिग्नल तोडून. तुम्ही कुठे जायचंय हे पहिलं कळल्यानंतर मग त्याच्या मागे वेग किती पाहिजे, माझी क्षमता आहे का त्या वेगानं, उरफुटून मरतात लोक. हे हल्ली रॅटरेस आहे आणि याच्या मागे कारण एकच आहे की आपल्या डोक्यावरती हेच सांगितलेलं आहे कायम, त्याचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा पांढरा कसा काय. इथून सुरुवात आहे जेलसी. त्या ईर्षेमधनं मग द्वेष निर्माण होतो, त्या द्वेषामधनं विचित्र कॉम्पिटिशन निर्माण होते. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे, पण ती कशाशी पाहिजे? स्वतःशी पाहिजे कॉम्पिटिशन. काल मी काय होतो,
1: आज मी कुठे आहे
0: आणि उद्या कुठे असणार आहे,
1: बरोबर.
0: ह्याच्यात कॉम्पिटिशन तुम्ही करत गेलात ना तर तुम्हाला त्रास त्याचा होत नाही. आपल्या ताणांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट आहे की ताण जे असतात ना ते जगात पाहिजेतच. ताणाशिवाय कुठली गोष्ट साध्य होणार नाही. पण ताण किती डोक्यावर बसवायचा त्याला मर्यादा आहे,
1: ते आपल्या हातात असतं.
0: 100% हातात आहे आपल्या. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, दॅट इज माय चॉईस. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुम्ही धनुष्यबाण बघितलेला आहे. बाण सोडायचं काय करावं लागतं?
1: ताणावर
0: दोरी ताणावी लागते, बरोबर. दोरी ताणली, बाण लावला, बाण सुटला, दोरी तिथे राहते का?
1: ती पुन्हा पूर्वावस्थेत येते.
0: आपला ताण कुठे असतो? तिथेच. प्रॉब्लेम इथे
1: पूर्वावस्थेत येणं
0: येतच नाही.
1: योग साधनेतून कसं येतं?
0: निश्चितपणे येतो. त्या ठिकाणी मग तटस्थता हा जो मी भाग मांगला तो, मला अमुक अमुक गोष्ट करायची त्याशी मला हे करायला लागेल, ठीक आहे करायचं. ते संपल्यानंतर त्या रेंगाळायचं नाही. आपल्याकडे आपला प्रॉब्लेम कुठे मिळते? आपण भविष्य आणि भूत काळाच्या कात्रीची दोन पाती आहेत, एक म्हणजे भविष्याचं पातळ आणि दुसरं भूतकाळाचं. या दोन्हीमध्ये आपण अडकलेलो आहोत आणि त्याने आपण काय करतोय? वर्तमान कापून टाकतोय.
1: वर्तमानात जगायलाच
0: नाही. तुम्हाला मागे केलेल्या गोष्टी तुम्ही बदलू शकताय का? नाही बदलू शकत, बरोबर आहे. उद्या येणारी गोष्ट काही तुम्ही ठरवू शकता का? एका लिमिटच्या पुढे नाही ठरवू शकत. तुम्हाला कुठे माहिती उद्या सकाळी उठणार आहात तुम्ही? तरी पण तुम्ही गजर लावता की नाही? याचं कारण एकच आहे, आशा. एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला नेहमी पुढे जायला लावते. जांबुवंत नावाचं एक पात्र रामायणात आहे, ते दीर्घायुष्य होतं असं मानलं गेलं आहे. त्याला तुझ्या आयुष्याचं रहस्य काय? दीर्घायुष्याचं. तो म्हणा मी वर्तमानात जगतो. किती सुंदर आहे बघा, आपण किती वेळा जगतो वर्तमानात. भूतकाळचा वापर कसा करायचा असतो? मग टॉर्च. भूतकाळ म्हणजे तुमच्या हातातली विजेरी आहे, तुम्हाला समोर दिसतं, त्याच्यात अनुभवाचा प्रकाश पडलेला असतो. तो प्रकाश तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठे जायचंय, किती जायचंय. कधी कधी खूप दूरदृष्टी लोक दाखवतात पण समोरचा खड्डा दिसत नाही. ह्या सगळ्याचा समन्वय साधायची वृत्ती तुम्हाला येते योगामुळे येते. योगाच्या अभ्यासाने या गोष्टी सहज होतात, त्यामुळे वेगळं काही करावं लागत नाही.
1: मन खंबीर असणं, मन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, पण हल्ली हा कुठेतरी कमकुवतपणा जाणवतोय, असं का होतंय बरं?
0: डिफेन्स मेकॅनिझम येतो. मी कमकुवत आहे म्हणलं की माझ्याकडे 10 लोक लक्षात येतात. साधी गोष्ट आहे, रडणाऱ्या मुलाला विचारतो अरे काय रडतो रे बाबा तू, मुलं हसणार असेल तर काय करतो? आपण छान गालगोजी करतो पुढे जातो. सो दिस इज अगेन डिफेन्स मेकॅनिझम. मी कमकुवत आहे म्हटलं की आय ड्रॉ एनर्जी फ्रॉम द अदर्स, मी लोकांकडून ऊर्जा घेतो. मनाच्या बाबतीत खूप छान दृष्टांत दिले योग वासिष्ठामध्ये. त्यांनी काय सांगितलंय? सर्वे जना स्वसंकल्प वशात लघुर भवती वा गुरु. सगळी लोक स्वतःच्या संकल्पानी तर मोठे होतात किंवा लहान राहतात. आता त्यांनी किती मोठं व्हायचं आणि किती लहान व्हायचं हा त्यांचा चॉईस आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं दुसरं म्हटलंय की मन ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टी तुम्हाला करायला लावते. याचं कारण मन आणि शरीर यांच्यावर महत्वाचं काय आहे? तर मन. आणि मनाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मनाचा विचार योग्य प्रकारे झाला तर शरीर तसं काम करायला लागतं. आणि शरीराचा मनाचा समन्वय बिघडलेला आहे याचं कारण स्वसंकल्प वशात, माझा संकल्पच चुकीचा आहे. आणि त्यामुळे लघुर भवती व गुरु हे कोणी ठरवायचं? माणसाने ठरवायचं. योग वशिष्ठ केव्हाच आहे? रामायण काळातलं आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की दोन प्रकारचे रोग आहेत, आधी आणि व्याधी. आधी म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचे रोग. त्याच्यामध्ये काही पूर्वजन्मामुळे होतात, काही यावेळच्या एक्साइटमेंटमुळे होतात. आणि व्याधी ज्या आहेत त्या सर्पदंश म्हणजे विषप्रयोग किंवा ह्याला होतात. आणि त्याला त्यांनी उपचार काय दिले? औषध आणि मंत्र. मंत्र साधना त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून मनाचा वापर कसा करायचा हे योगवशिष्ठ हे सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. वशिष्ठ त्यांना सांगतात की मूर्खाच्या डिक्शनरीमध्ये प्रारब्ध हा शब्द आहे, नशीब हा शब्द मूर्खांच्या शब्दकोशामध्ये आहे. मग त्याला राम विचारतात मग हे लोक प्रयत्न का करत नाहीत? तर म्हणजे त्याला आळस हा एकच प्रकार आहे. आळस तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू आहे.
1: म्हणून आपण म्हणतो आळस हा माणसाचा खरा शत्रू
0: आहे 100%. आणि आळस आपण इतका कन्व्हिन्शियली वापरतो ना, हे तुम्ही म्हणलात मनाचा कमकुवतपणा.

कमकुवतपणावर काय नसतो, आळस असतो. आपल्याकडे हा प्रॉब्लेम कशामुळे येतो की आपण सगळ्या गोष्टीकडे खूप वेगळ्या अँगलने बघतो. अँगल बदलत ना की तुम्हाला चित्र वेगळं दिसतं, केलेडोस्कोप सारखं येते. आणि म्हणून मनाच्या स्वास्थ्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर मनाचाच आधार घ्यायचा.

0: हल्ली झोपण्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या, त्याच्यामुळे सगळं चक्र आपलं बिघडलेलं आहे. तर मुळात जर मन चांगलं असेल तर शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं असेल तर मन चांगलं राहतं. तर या दोघांचा समन्वय साधायचा आणि जर का रोजच्या जगण्याशी ह्याला जोडायचं आहे, म्हणजे जरी ऑफिसचं टाइम टेबल बदललं तरी सुद्धा, तर मग हे कसं सगळं साधायचं? तारेवरची कसरत आहे पण त्या साधण्याशिवाय पर्याय नाहीये दुसरा.
1: आपला देश हा एकच असा देश आहे की जो जागतिक वेळेनुसार काम करतो, आवश्यकतेमुळे आपण करतो. याच्यातला मुद्दा महत्वाचा कुठला असतो की झोप ही शरीराची गरज आहे. निसर्गाने तुम्हाला रात्री झोपायला वेळ दिलेली आहे, रात्री 10 ते 5 जे काही असेल ती, त्यावेळेला तुम्हाला नाही झोप मिळाली तर तुम्हाला जी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही झोपू शकता. आता आपण या बाबतीत बघू शकतो की कमी झोपून सुद्धा माणसं ऍक्टिव्ह राहू शकतात. आपल्या दोन्ही पंतप्रधान पूर्वीचे आणि आताचे, इंदिराजी पण तसे होते, मोदीजी पण तसेच आहेत, त्यांच्या बाबतीत झोपेचं प्रमाण खूप कमी आहे टू बी फ्रँक. तरी पण ते एवढे फ्रेश असतात वयाच्या संबंधात. तर आपल्याला झोप ही एक फक्त शरीराची झीज भरून काढण्यासाठी असलेली गोष्ट आहे, एवढंच फक्त बघायचं आहे. महत्वाची गोष्ट काय की जेवणाच्या वेळा सांभाळा, त्यावेळेला नाही सांभाळता येत असेल. फॉर एक्झाम्पल, तुमची शिफ्ट 6:30 सुरू होते तेव्हा तुम्ही नाश्ता करू शकत नाही, पण बरोबर घेऊन जाऊ शकता. जेवायची वेळ तुमची 12:00, तुमच्या दोन्ही वेळा आहेत ना, त्या दोन्ही वेळा तुम्ही नक्की सांभाळू शकता. कशा सांभाळू शकता? फर्स्ट शिफ्ट असेल तर तुम्ही सकाळी नाश्ता घेऊन जा, 12:00 जेवा, संध्याकाळचं जेवण घरी होतच आहे. कामाच्या वेळा बदलल्या म्हणजे जेवणाच्या वेळा बदलायची आवश्यकता असं नाही. आपण ते प्रिटेक्स करतोय, डबा खरंच वेळ मिळाला, मला काय करू, काय करायचे मग मला असेच. साधी सोपी गोष्ट आहे, असं होऊच शकत नाही. ह्या दोन वेळा फिक्स आहेत की नाही तुमच्या? त्या दोन वेळा तुमच्या कुठेही तुम्ही बसवू शकता, त्यामुळे कामाचं स्वरूप बदलू शकता. आय कॅन अंडरस्टँड, परंतु त्यासाठी तुम्हाला दोन वेळा दिल्यात ना, सकाळी

0: अकराला जेव्हा राहते काय तुमचं जेव्हा असेल नऊची जेव्हा, आणि ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये जे काय जेवण ते चांगलं मनाने प्रसन्न राहून जेवा, रिच्युअल म्हणून नका जेव.
1: बरोबर,
0: लोक नुसतं पोट भरतात, काही उपयोग नसतो त्याचा.
1: ते लक्ष सगळं तर टीव्ही कडे किंवा स्क्रीन कडे असतं.
0: टीव्ही बघताना काय काही उपयोग नाही, टीव्ही बघायला 10 मिनिटं नाही टीव्ही बघितलं काय मोठा फरक पडणार.
1: बरोबर,
0: काय दर्जाचे कार्यक्रम असतात त्याच्यावर.
1: पण हल्ली ह्या ओटीटी म्हणा किंवा हे चॅनल्स म्हणा किंवा हल्ली दिसणाऱ्या बातम्या म्हणा, ह्या सगळ्याचा मनावरती खूप परिणाम होताना दिसतोय. माणसं वेगळ्या पद्धतीनं सुद्धा विचार करायला लागलेली आहेत. कदाचित ती गरज आहे किंवा हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला पाहायला मिळतात, छोटे कुटुंब. तर काय सांगाल आपण?
0: गरज निर्माण झालेली आहे, गरज निर्माण केलेली आहे. या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनाची गरज निर्माण केली. मनोरंजन कशामध्ये होत? फक्त रेडिओवरती होतं. आजही रेडिओ ऐकणारे लोक खूप आहेत.
1: हो,
0: हे मी स्वतः रेडिओ ऐकणार आहे, मी रेडिओचा भक्त आहे. पण हल्ली काय आहे, 2-3 मिनिटं झाली की लगेच तुम्ही चॅनल बदलता. पेशन्स अजिबातच नाही राहिलेला. पूर्वी काही नव्हतंच बदलायला, एक सह्याद्री वाहिनी आणि इकडे आकाशवाणी मुंबई बस संपलं, त्याच्यापुढे काही नाही. आज तुम्हाला चॉईस मिळाले त्यामुळे तुमचा वेवडनेस वाढलेला आहे. मनाची
1: असणाऱ्या बातम्या म्हणा, ह्या सगळ्याचा मनावरती खूप परिणाम होताना दिसतोय. माणसं वेगळ्या पद्धतीनं सुद्धा विचार करायला लागलेली आहेत. कदाचित ती गरज आहे किंवा हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला पाहायला मिळतात, छोटे कुटुंब. तर काय सांगाल आपण?
0: गरज निर्माण झालेली आहे, गरज निर्माण केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनाची गरज निर्माण केली. मनोरंजन कशामध्ये होत? फक्त रेडिओवरती होतं. आजही रेडिओ ऐकणारे लोक खूप आहेत.
1: हो,
0: हे मी स्वतः रेडिओ ऐकणार आहे, मी रेडिओचा भक्त आहे. पण हल्ली काय आहे, 2-3 मिनिटं झाली की लगेच तुम्ही चॅनल बदलता. पेशन्स अजिबातच नाही राहिलेला. पूर्वी काही नव्हतंच बदलायला, एक सह्याद्री वाहिनी आणि इकडे आकाशवाणी मुंबई बस संपलं, त्याच्यापुढे काही नाही. आज तुम्हाला चॉईस मिळाले त्यामुळे तुमचा वेवडनेस वाढलेला आहे. मनाची अस्थिरता वाढायचं कारण तेच आहे. हल्ली कम्युनिकेशन किती वाढलंय हो, चाललंय कुठेतरी पुण्याला, बस मला मिळाली हे पण फोन करून सांगायचं, काय गरज आहे सांगायची.
1: बरोबर,
0: बसला ना बस, मी शांतपणे बस ना, मग आता बस सुटली बरं का. इतकं कम्युनिकेशन चालू. पूर्वीच्या काळी कसं होतं, नो न्यूज इज अ गुड न्यूज. तुम्ही कोकणातपुरी गावाला जायचात, आजी सांगायची ना पत्र पाठव रे बाबा. कोणी पत्र पाठवलीत? आजी बघायची दुसरी पेपरला बातमी नेणार, एसटी कोसळली म्हणजे पोचली माणसं. इतकं सोपं होतं ते.
1: बरोबर,
0: आता पण खूप कॉम्प्लिकेट करून ठेवलेलं. त्यामुळे काय वाढलं, अपेक्षा वाढल्या. आणि अपेक्षा वाढल्या, अपेक्षा भंगही वाढले, म्हणून हा पेशन्स कमी झालेला आहे.
1: बरोबर.
0: आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की ह्या प्लॅटफॉर्म जे दिसतं ते खरं आहे असं म्हणायची आपली वृत्ती वाढलेली आहे, ही खूप डेंजरस गोष्ट आहे. आभासी जग हे खरं वाटायला लागलं ना, ही सगळ्यात मोठी गडबड आहे. मग खऱ्या जगातली माणसं खोटी वाटायला लागतात. माझी फ्रेंड लिस्ट केवढी मोठी आहे, पण वेळेला कोणी नाही तुझ्याकडे, कोणी नसतं.
1: खरं खरं
0: असली फ्रेंड लिस्ट आली डोंगलाची, काही त्याला अर्थ नाही खरं सांगायचं.
1: ओसीडी आणि एन्झायटी सारख्या समस्यांवर किंवा इतरही मानसिक आजारांवरती योग साधनेचा कसा उपयोग होतो त्याविषयी आम्हाला काय सांगाल? काही उदाहरण इथे तुम्हाला सांगता येते?
0: आता आम्ही एन्झायटीवरती आमचे वर्ग घेतले होते, एन्झायटी कमी करण्यासाठी. बेसिकली एन्झायटी काय येते, सगळ्या गोष्टी लवकर पाहिजेत. मोरिझम, हल्ली काय मोरिझम मोठा रोग आहे, दिल मांगे मोर आहे, त्यात समाधानच नाही लोकांना. गाडी एक नाही, दोन पाहिजेत. माणसं घरात दोन असतात, दोघांना दोन वेळ गाड्या. घर मोठं पाहिजे, 6 खोल्यांचं घर, पण राहतात दोनच माणसं. ह्या सगळ्यामुळे काय होतंय, की तुम्ही फ्रस्ट्रेशनच्या लेवलला फार लवकर जवळ आणता. एन्झायटी झाली म्हणजे काय झालं, की जे मिळाले त्यात समाधान नाही आणि नवीन काय मिळालं याची माहिती नाही. या सगळ्या गोंधळामुळे आपल्या मनाच्या बाबतीत हा प्रॉब्लेम एन्झायटीचा सुरू झाला. म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया द्यायची. ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर म्हणजे काय असतं, की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा करत राहायची. बोलण्याच्या बाबतीत असतं, करण्याच्या बाबतीत असतं. आता हे सगळे डिसऑर्डर्स कशामुळे आहेत, दे आर चॅनल्स ऑफ एक्सप्रेशन. मनात साठलेला अस्वस्थपणा तो चॅनलाइज करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आता ह्या सगळ्यांच्या वरती सोल्युशन काय आहे, योगामध्ये खूप चांगले सोल्युशन झाले आहेत. अतिशय सुंदर प्रकारे योगाचा अभ्यास आपण करू शकतो. साधी गोष्ट आहे की शांत बसायचं. म्हणजे काय झालं, एन्झायटी कमी झाली तुमची. शांत बसायचं, कसं बसायचं, कसंही बसा, खुर्चीत बसा, जमिनीवर बसा, पायापासून बसा, काही प्रॉब्लेम नाही. त्याला देर इज नो सच रिक्वायरमेंट. अशी कुठली प्रिकंडिशन नाही योगामध्ये, की पद्मासन घातलं तर तुमचं मन चांगलं राहील असं काही नसतं. स्थिर बसलं की काय होतं, शरीराच्या बरोबर तुमचं मनही स्थिर होतं, आपोआप स्थिर होतं, काही करावं लागत नाही त्याला. आणि सगळ्यात सोपा उपाय काय म्हणजे, श्वासाकडे बघा तुमच्या. किती वेळा तुम्ही श्वासाकडे बघता? कधी बघितलंय श्वासाकडे तुम्ही शेवटचा? श्वासाकडे काय बघायचंय, चालू आहे तो व्यवस्थित. इतकं सोपं आहे ते. द मोमेंट यू ऑब्झर्व युअर ब्रीदिंग पॅटर्न, तुमच्या लक्षात येईल तुमच्या श्वासाला एक सुंदर लय आहे. तो श्वास तुम्हाला ऊर्जा देतोय, तो तुम्हाला जिवंत ठेवतोय, तो तुम्हाला कार्यक्षम बनवतोय. हे सगळे श्वासाचे पॅरामीटर्स आहेत. मग श्वासाकडे बघितलं की काय होतं, माझे दुसरे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. ऑब्सेसिव्हनेस म्हणजे काय, की करायचंच हा च निघून जातो. च निघून गेला की सगळं करायचं, मग काय माझ्या सवडीने करेन मी. यू बिकम युअर ओन मास्टर. साधं शांत बसा, डोळे मिटून घ्या, स्वतःकडे लक्ष द्या. एन्झायटी लेवल कमी होतेच होते, बियॉन्ड डाऊट, निसंशयपणे. स्वस्थ बसणं हाच योगाचा मूळ गाभा आहे. स्थिर सुखम आसनम, काय सुंदर डेफिनेशन दिले पतंजलीने, स्थिर सुख असलेली कुठली पोषण म्हणजे आसन. मग स्थिरता कोणाला आहे, सुरुवातीला शरीराला आहे आणि नंतर मनाला आहे, आणि त्यानंतर सुखमयता कोणाला आहे, दोघांनाही आहे. म्हणून तुम्ही शांत बसलात, खुर्चीवरती बसा, पायापासून बसा, काही काही त्याला असं सॉरी हे नाही आहे, कंडिशन नाही आहे. हे तुम्ही डोळे मिटल्यानंतर काय होतं, तुमचं 90% मन बाहेरचं बंद होतं. कारण डोळे मिटून शांत बसलं की तुमची रिॲक्टिव्हिटी बंद झाली. तेव्हा सुरुवातीला काय होतं, डोळे मिटल्यानंतर भयंकर काय काय दिसायला लागतं जे उड्यावर पण बघितलेलं नसतं कधी. तर ते सुरुवातीला होणारं ऑब्स्टिकल आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं. टिकटिक घड्याळी तुम्हाला नको तेव्हा ऐकायला लागते. तुम्ही शांत बसल्यात घरात, टिकटिक वाजते घड्याळीची, आता पण काही नोटीस केलेलं नसते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे सगळे तुम्हाला अट्रॅक्ट करायला बघतात. अरे माझ्याकडे लक्ष दे, तिथे तुम्ही डिटॅच केलं ना की तुम्ही स्वतःमध्ये आपोआप इन्व्हॉल्व्ह होता. स्वतः इन्व्हॉल्व्ह होणं म्हणजे स्वास्थ्य.
1: बाहेर न डोको तर आत डोको.
0: एक्झॅक्टली, आतमध्ये खूप काही भरलेलं आहे. प्रचंड
1: मोकळं करणं खूप गरजेचं आहे.
0: ओपन द कॉर्क, बूच उघडा. त्या बुचा उघडल्यानंतर पहिल्यांदा घाणच बाहेर येणार हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर आतमध्ये स्वच्छ पाणी आहे. खळखळाट कुठे असतो बघा, किनाऱ्यावरती असतो. आपलं मन आहे ना समुद्रासारखं आहे,
1: तळाशी एकदम शांत,
0: प्रचंड शांतता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, समुद्राची क्वालिटी काय आहे, नको आहे ते किनाऱ्यावरून टाकतो तो. किनारे करो म्हणतो ना आपण, मग मनातले विचार ना किनारे करा. डोळे मिटून शांत बसला की काय होतं, विचार बाजूला गेलेच, मग काय राहिलं, डीप सी.

त्यामुळे त्याच्या पोटाशी केवढी मोठी संपत्ती आहे, पण तिथे पोचायसाठी तुम्हाला शांत राहायला पाहिजे ना, किनारा सोडायला लागतो. आणि म्हणून मनाच्या शांततेला समुद्राचीच उपमा पण देऊ शकतो. प्रचंड विशाल आहे, प्रचंड मोठा आहे, पण ॲट द सेम टाइम इट कॅन डिस्ट्रॅक्ट यू ऑल्सो. पण शांत बसणं, एन्झायटी कमी करणं साधं सोपं, एन्झायटी अँटी एन्झायटी.

0: जेव्हा अशी शांत डोळे बंद करून बसलेली व्यक्ती आपण बघतो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणारं पाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं,
1: किंवा डोळे उघडल्यानंतर घडाघडा
2: निश्चितपणे येतो, त्याला कॅथार्सिस विमोचन, त्यांनी स्वतःशी तादंग साधलेलं असतं, ते केल्यानंतर मग राहिलं काय, काहीच नसतं राहिलं, सगळे द्वेष निघून जातात, सगळे राग निघून जातात, सगळे किलमिशा मनातले स्वच्छ होतात. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, आपण मनाने खूप निर्मळ आहोत, आपण स्वतःहून ते खराब केलेलं आहे आणि ते खराब न करायचं चॉईस पण माझाच आहे ना. पुन्हा एकदा आमच्या गुरुजींचा मी तुम्हाला एक दाखला देऊ शकतो का, सुंदर वाक्य त्यांचं आहे, आय हॅव राईट टू रिॲक्ट, आय हॅव राईट नॉट टू रिॲक्ट ऑल्सो. जसं मला रिॲक्शन द्यायची स्वातंत्र्य असं नाही द्यायचं पण स्वतंत्र आहे. किती वेळा वापरतो आपण ते, कधीच नाही वापरत, प्रतिक्रिया देतच राहायच्या सारख्या, अदरवाईज तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे मी लक्ष देत नाही, हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून योगा करायचं म्हणजे काय, आधी जंगलात जायला पाहिजे, काही वेगळी वस्त्र घालायला पाहिजे असं काही नसतं. सो सिम्पल वे ऑफ लिव्हिंग, स्वतःकडे स्वतः योग्य प्रकारे बघणं म्हणजे काय झालं, बाहेरची दृष्टी माझी बंद झाली, मला बाहेर कुठे बघायची गरजच नाही, भरपूर आतमध्ये हो, तुझ्या तुझ्या माझी परी तू जागा चुकल अशी. त्यामुळे हे प्रोसेस आहे ना, हे प्रोसेस खूप महत्वाचं असतं.
0: बरोबर.
2: आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी भयंकर करावं लागेल योग. म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट, कधी करायचा योग, हा लोकांना खूप वेळा प्रश्न पडतो. आदर्श वेळ सकाळची, याचं कारण असं आहे की शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स असतात, जे ग्रोथ हार्मोन्स म्हणजे वाढीला संप्रेरक असणार, ती सकाळी स्त्रवतात. ती जर वापरली गेली नाहीत ना, तर दे गो वेस्ट, ती फुकट जातात. ती फुकट गेल्यामुळे काय घडतं, एक मोठा मेसेज शरीराला जातो. हे आतली यंत्रणा इतकी सुंदर बांधलेली आहे ना, की मी रोज याच्या ग्रोथ हार्मोन सिक्रेट करतो, हा वापरतच नाहीये, हा फुकट घालतो झोपून, 8 वाजता उठतो, 9 वाजता उठतो, काही उपयोग नाही याचा. मग ती सिस्टीम हळूहळू विचार करायला लागते, ह्या माणसाला देऊन काही फायदा नाही, इज वेस्टिंग द एनर्जी. मग त्या सिक्रेशनचं प्रमाण कमी व्हायला लागतं, ते कमी झालं की एजिंग सुरू होतं लवकर. हल्ली बघा, लवकर मग एजिंगची प्रोसेस सुरू झाली, वृद्धत्वाची पॅरामीटर हल्ली
0: त्याच्यामुळे होतं काय, हल्ली लोक परत अरे मी तरुण कसा दिसेन त्याच्यामागे धावताना दिसतात.
2: तारुण्य हे वयाशी जोडलेलं नसतं, देर आर टू एजेस वी हॅव गॉट, वन इज कॅलेंडर एज, दुसरे बायोलॉजिकल एज. वी टू वर्क ऑन बायोलॉजिकल एज. शरीराचं वय तुम्हाला बघायचंय,
0: बरोबर,
2: त्यासाठी शरीराचं फंक्शनिंग सुधारलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही योग साधना करता त्यावेळेला दुसरं काही करायचं नसतं. योग साधना खूप साधी सोपी आहे. किती वेळाची तुम्ही साधना करू शकता, अर्धा तास खूप झाला. पहिले 5 मिनिटं शांत बसा, ओमचा उच्चार करा. ओमच्या उच्चारामध्ये प्रचंड क्षमता आहे, तुम्हाला सांगतो. इट कॅन क्युअर सो मेनी प्रॉब्लेम्स विच आर नेव्हर गोईंग टू अराईज. वी आर गोईंग प्रिव्हेंटिव्ह ऑल्सो अँड क्युरेटिव्ह ऑल्सो. ओम हा सगळ्यात सोपा आणि साधा मंत्र आहे. ओ आणि मचा उच्चार केलेला 10 वेळा करा, 11 वेळा करा, ते कंपन अनुभवा. इट करेक्ट सो मेनी थिंग विदाउट युअर नॉलेज. त्यांनी काय होतं, पहिलं मन शांत राहतं, त्यानंतर काही आसनं करा, पण हे करण्यापूर्वी शिकणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
2: लर्न फ्रॉम द प्रॉपर पर्सन इन पर्सन. ऑनलाईन नाही शिकायचं, ऑनलाईन शिकून काही होत नाही. ऑनलाईन हा फार विचित्र प्रकार हल्ली वाढत चाललेला आहे. ठीक आहे, एक सोय म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर प्रत्यक्ष शिका, कुठून तरी शिका, चांगल्या संस्थेतनं शिका. दे विल गिव्ह यू प्रॉपर गायडन्स. मग त्यांनी शिकवलं ते आपल्याला घरी करायचं आहे फक्त.
0: बरोबर.
2: वेळेनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. एक तास केला असं कंपल्शन नाही आपल्याला, अर्धा तास सगळं होऊ शकतं. प्रत्येक अवस्था असते असणारी, काही बैठक मधली आहेत, काही

0: आहेत, काही विपरीत आहेत, काही दंड आहेत, या प्रत्येक स्थितीत दोन दोन आसनं करा. किती वेळ लागतो त्याला? 15 मिनिटं लागतात. पहिली 5 मिनिटं मनाची साधन आहे, मन शांत करायची साधन आहे. नंतर 15 मिनिटं तुम्ही योगाचा अभ्यास म्हणजे आसनं करा. त्यानंतर 10 मिनिटं 5 मिनिटं प्राणायाम करा. नंतर 10 मिनिटं रिलॅक्स व्हा. 25 मिनिटं झाली, खूप झाली. वेळ असेल तर 1 तास करा. डिसिप्लिन आहे ती. शिस्त शरीराला लागली ना की मग तुम्हाला आपोआप त्या गोष्टी सुचायला लागतात. आणि याच्यातनं काय होतं, हार्मोनल बॅलन्स जो बिघडलेला आहे तो अतिशय छान प्रकारे रिस्टोर होतो. हार्मोनल बॅलन्स बिघडणं हा मेजर प्रॉब्लेम आजच्या काळात आहे आपल्या संप्रेरकांच्या बाबतीत. आयदर देअर इज ओव्हर सिक्रिशन और देअर इज नो सिक्रिशन. सिक्रिशनच नाही किंवा होत झालंय ते वापरलं जात नाही. शरीराला एक विजडम आहे स्वतःचा, आणि तो विजडम किंवा त्याची बुद्धिमत्ता जी आहे ना, ती बुद्धिमत्ता योगाच्या माध्यमातून आपण मॉडरेट करू शकतो.
1: खरंय.
0: आणि म्हणून योगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही कुठेही व्यायाम करा, काही हरकत नाही.
1: नक्कीच. आणि या वर्षीची थीम सुद्धा अशीच आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग. काय सांगाल त्याबद्दल?
0: हेल्दी एजिंग म्हणजे काय की एजिंग पुन्हा रिजेक्शनचा प्रॉब्लेम आहे. एक गंमत आहे बघा, आपण लहान असतो आपल्याला वाटतं खूप मोठं व्हावं पटकन, कारण आपण आजोबा बघतो आजी बघतो काय निवांत बसले असतात, ते काय कामं करत नसतात.
1: ऑफिसला
0: मला आता मोठं व्हायचंय. मोठं आलं की त्यातलं कळतं अरे बाबा लहान होतच बरं होतं. त्याच्यापेक्षा पुढची गंमत अशी असते की वन्स यू आर अबव्ह 50, 50 पुढे तुम्ही जाताना त्यावेळेला काय होतं की तुम्हाला आता वेद लागतात की आता माझी युटिलिटी कमी व्हायला लागलेली आहे. दॅट इज अ मेजर रिस्क पॉईंट. 60 नंतर तुम्हाला त्या वयाचं थोडस ऑब्सेशन येतं की हे वय सांगावं की न सांगावं. 60 वर्षाचा मी सांगायला कशाला सांगायचं? मी सांगतो मी 50 वाटतो का असं विचारतो मी. आणि सगळ्यात पुढची गंमत काय असते, 70 नंतर लोक वय प्राईडनी सांगतात मी आता 70 वर्षाचा आहे, 72 वर्षाचा आहे, 75 वर्षाचा आहे, तरी पण मी किती छान दिसतोय. हा एक भाग वयाच्या बाबतीत हा लपवण्याचा आणि छपवण्याचा प्रकार असतो ना, खूप वेगळ्या प्रकारे समोर येतो लोकांच्या. ग्रेसफुल एजिंग म्हणजे काय की ऍक्सेप्ट दॅट युअर एजिंग इज स्टार्टेड ऑर यू आर इन द एजिंग प्रोसेस.
1: ओके.
0: एजिंग म्हणजे काय? ऍक्च्युली क्षमता कमी होणं. अहो एजिंगची सुरुवात पहिल्या दिवसापासून सुरू होते. ज्या दिवशी तुम्ही जगात प्रवेश करता त्या दिवशी एजिंग सुरू झालंय तुमचं. मग आपण 70 आणि 75 वर्षी का लावतो? ते एजिंग इज अ प्रोसेस, कंटिन्युअस चालू आहे, रोज होते ती. एजिंग मध्ये 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे क्षमता कमी होणं, विस्फोरण वाढल्यासारखं वाटणं, चालताना तोल जाणं, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक व्हायला. याचं कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्स काही विशिष्ट प्रमाणात होत असतात. मग ते तुम्ही रिस्टोर केले ना तर व्यवस्थितपणे सगळं होतं. एजिंग इज अ अनअवॉइडेबल फिनॉमिना, हा न टाळता येणारा भाग आहे. मग ते ग्रेसफुल कसं करायचं? पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत दखल द्यायची नाही. मी किती शहाणा होतो तुमच्या वयाचा असताना कोणाला सांगायला जायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही किती मूर्ख होतात. सिम्पल आहे, एकदम सोपं आहे. पण आपण काय सांगायला जातो, तुला काय माहितीये मी कसे दिवस काढ, कोणी सांगितलं तुम्हाला कसे दिवस काढायला? त्यामुळे आपल्या स्टोऱ्या कोणाला सांगायच्या नाहीत, कारण लोकांना त्यात इंटरेस्ट नाही. ते केलं ना की तुमचे निम्मे प्रॉब्लेम बंद होतात. निवांत राहा, 2 वेळा खायचं, शांत व्यवस्थित व्यायाम करायचा. आता आम्ही सुद्धा ज्येष्ठांसाठी वर्ग घेतो. ते खूप युनिक प्रकार आहे, अतिशय अप्रतिम प्रकार आहे ज्येष्ठांचा वर्ग. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला की त्या वर्गाला कोणाला सुट्टी नको असते. आणि ते आमचे वर्ग ऑनलाईन चालतात. हे वर्ग ना 65 पुढच्या लोकांचेच आहेत नॉर्मली. 65 ते 85 ह्या वयापर्यंत माणसं आहेत. त्या 2 प्रकारची कॅटेगरी लोक असतात. ते नाव लिहितात आणि त्यापुढे चेअर लिहितात किंवा मॅट लिहितात. म्हणजे मी मॅट वरून साधना करणार आहे, मी खाली बसू शकतो, मी चेअरवर बसून करू शकतो. पण त्यांच्या बाबतीतला एक विचित्र प्रकार असा आहे की बहुतेक मंडळी एकटे आहेत. तो 1 तास असतो ना त्यांच्या आभासिक स्तरावर का होईना ते कोणाबरोबर तरी असतात ही फार मोठी भावना त्यांच्या मनात असते. मी माझ्याच घरात बसलेलो आहे पण माझ्यावर आणखी 50 माणसं बसली आहेत. एवढं मोठं समाधान आहे. अँड दे आर हॅपी ऑन दॅट 1 आवर. पुढचे 24 तास त्याच्यात छान जातात. त्यांना सुट्टी नको असते. पण तो वर्ग इतका सुंदर चालतो. ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग आम्ही गेली 6 वर्ष चालवतोय. हाऊसफुल वर्ग आहे लिटरली. त्यामुळे ते एजिंग ग्रेसफुल आहे असं मला वाटतं. दे आर विथ देमसेल्स. एकटेच आहेत पण ते आयसोलेटेड नाही आहेत. हा खूप महत्वाचा भाग त्याचा आपल्याला समजून येतो.
1: खरंय खरंय.
0: आता ही सगळी आपण परिस्थिती बघितली ना की आपल्याला असं वाटतं की काही खरं नाहीये. पण हे कसं खरं आहे हे सांगणारी माझी एक स्वतःचीच लिहिलेली कविता आहे, मी ती वाचून दाखवतो. मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिवे लावणं शक्य आहे. मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिवे लावणं शक्य आहे. मान्य आहे भ्रष्टाचार खूप आहे, स्वतःनं करणं शक्य आहे. मान्य आहे सुरक्षा कमी आहे, न घाबरणं आपल्या हातात आहे. मान्य आहे मरण खूप सोपे आहे पण जगण्याचा संघर्ष पण तेवढाच महत्वाचा आहे. मान्य आहे की सुख कुठेच नाही आहे पण समाधान असणं शक्य आहे. मान्य आहे ढगांचं झाकूळ आहे पण त्या ढगाला चंदेरी किनार आहे. मान्य आहे सर्व तत्वहीन आहे पण ते जपणं आपल्या हाती आहे. मान्य आहे खूप गरिबी आहे, पैशालाही मर्यादा आहे. मान्य आहे सगळं आभासी आहे तरी पण सत्य टिकवायचं आहे. पुन्हा एकदा तेच म्हणतो, मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. ती दिवली कुणी व्हायचं हे तुम्ही ठरवा.
1: क्या बात. खरं तर हे सगळं मनाने ठरवायची खूप गरज आहे की मला उद्या काय करायचं आहे, आज काय सुरू आहे. आणि हे सगळं जर साधता आलं तर मन नक्कीच प्रसन्न राहील. श्रीकृष्ण मस्कर, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: श्रोतेहो आताच आपण ऐकत होतात मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची झलक.
1: अगं काय मस्त लोणचे, कोणत्या ब्रँडचे?
2: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं.
1: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
2: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जून दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
0: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: दुपारचं 1 वाजतोय, थोड्याच वेळात ऐकूया हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सर फिरोजी.
3: सुरीला सफर कार्यक्रम आप सुनेंगे थोड़ी ही देर में.

नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार। नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर। गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना। राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांना उमेदवारी अर्ज दाखल। शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले। इस्रायलचंही

0: प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. आणि आता बातम्या विस्तृतपणे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेत जमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं असंही त्यांनी सांगितलं. बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले.
1: खाद्य सुरक्षा, पोषण और आजीविका. खाद्य सुरक्षा सुनिश्चित करनी है, भरपूर खाद्यान्न मिले, सुरक्षित और पौष्टिक भोजन, और किसान की आय भी बढ़े और जीवन स्तर में भी सुधार हो. कृषि व्यापार और सहयोग, ये प्राथमिकता एक दूसरे देश में व्यापार की संभावनाएं भी बढ़े और सहयोग भी बढ़े, आपस में निवेश भी आए, टेक्नोलॉजी का आदान प्रदान भी हो, बाजार तक पहुंच भी आसान बने एक दूसरे देश में, ताकि मिलकर एक साझा प्रगति को बढ़ावा दे सके.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काल जैन यांच्या नावाची घोषणा झाली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव तसंच अमरसिंह पंडित इच्छुक होते, मात्र पक्षानं जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणूनही ओळखले जातात. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगढमध्ये आयोजित करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. दुपारी 3 वाजता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचं वेगाने विस्तार झाला आणि 1956 आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानांकनाचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या

मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं आज इराणविरुद्ध मोहीम पुन्हा उघडली असून इराणच्या अनेक शहरांमध्ये आज इस्रायलच्या हल्ल्यामुळे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलनं प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गानं पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. मात्र या हल्लेप्रती हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियानं आपापले हवाई हद्दी बंद केले आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केला आहे. अंमली पदार्थांशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मिझोरम म्यानमार सीमा त्रिपुरा बांगलादेश सीमा आणि पश्चिम बंगालमधल्या 4 ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या आगरताळा युनिटने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 49 किलोहून अधिक मेथा मेमफाटाईन आणि 40 ग्रॅम हिरोईन जप्त केलं होतं. या प्रकरणाच्या तपासात म्यानमारहून अंमली पदार्थ मिळवणाऱ्या संघटित गुन्हेगारी कारवाईबाबत माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीनं ही शोधमोहीम राबवली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 2 दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास 7 वर्षांनंतर जिनपिंग यांचा प्योंगयांगचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय चर्चेत आर्थिक सहकार्य, कोरियन द्वीपकल्पावरील सुरक्षा आणि प्योंगयांग, बीजिंग आणि मॉस्को यांच्या समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 वाढली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली आहे. तीनचाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला आहे. या सामन्यात भारतीय संघानं 412 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानच्या संघाला 152 धावांवर गारद करण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणातच 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

ಯೋಕ ಪಕ್ಕ ಹೋ ಚಿಡಿಡಿಡಿ ಪಕ್ಕ.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12 परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वरचष्मा. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसईद्वारे 12 परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी

लागू करण्यात आलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा आणि न्यायमूर्ती मधू जैन यांनी सरकार आणि सीबीएसईकडून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे. ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीची निष्पक्षता, पारदर्शकता आणि विश्वसनीयतेवर या याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. उत्तरपत्रिकेची पानं गहाळ होणं, स्कॅन अंधुक येणं, अर्धवट अपलोड होणं आदी समस्या यामुळे उद्भवत असून निकाल लागल्यापासून 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली. तीन चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे. तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. यामुळे गळती कमी झाली, कार्यक्षमतेत वाढ झाली असून आणि शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रुपांतरित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं असं त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही.
त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

0: राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगामी प्रवासाविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील भागांमध्ये सुद्धा तो होण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यानंतर पुढे पावसाच्या परिस्थितीवर आणि स्पेशल डिस्ट्रीब्युशनवर ते सगळं अवलंबून असेल.
0: जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांच्या भरपाईसाठी पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवण्यात अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसंच आयुक्त यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीनं तात्काळ नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. न्यू चंदीगड इथं अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतानं जिंकला आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानला आपला खेळ सुधारता आला नाही. अफगाणिस्तानचा डाव 112 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून सदिकुल्ला अटल याचा 42 धावांचा अपवाद सोडला तर कुणालाही दुसऱ्या डावात समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरनं 30 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात 152 धावांवर गारद झाला. यात भारताचा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मुंबईत आज सकाळी दादर परिसरात बेस बसनं एका चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे एकाला मृत घोषित करण्यात आलं. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12वीच्या परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीसा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धचा क्रिकेट कसोटी सामना भारतानं जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

बेचारा। बेचारा में आज सेहतनामा।

0: मंडळी, आयुष्यात काही क्षण असे असतात जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं संपलंय. एखादं स्वप्न तुटतं, एखादं नातं दूर होतं, एखादी परीक्षा अपयशी ठरते, किंवा एखादी संधी हातातून निसटते, किंवा एखादा निर्णयही चुकीचा ठरतो. आणि त्यावेळी मनात एक प्रश्न वारंवार उमटत राहतो, तो म्हणजे आता पुढे काय? पुन्हा सुरुवात करता येईल का? पुन्हा उभं राहता येईल का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवता येईल का? मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच महत्वाच्या विषयावर मनमोकळा संवाद साधणार आहोत. आणि तो विषय म्हणजे द आर्ट ऑफ स्टार्टिंग अगेन, म्हणजेच पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कला, नवा आरंभ आणि दुसरी संधी. मित्रांनो, आयुष्याचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. निसर्ग असो, समाज असो किंवा व्यक्तीचं जीवन, प्रत्येक ठिकाणी नव्यानं सुरुवात करण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. रात्र संपते आणि नवा दिवस उगवतो. पानगळ होते आणि झाडाला पुन्हा पालवीही फुटते. पाऊस थांबतो आणि पुन्हा नवे ढग जमू लागतात. निसर्गात काहीही कायमचं थांबत नाही. बदल हा त्याचा नियम आहे आणि नव्यानं उभं राहणं ही त्याची सवय. माणसाचं जीवनही याच नियमानं चालतं. आपण अनेकदा असं समजतो की एखादा अपयशाचा क्षण म्हणजे शेवट, पण प्रत्यक्षात तो अनेकदा नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो. आपल्या आयुष्यातल्या मोठ्या यशांच्या मागे एखादं अपयश, एखादी चूक किंवा एखादा कठीण अनुभव दडलेला असू शकतो. विशेष करून सांगायचं झालं तर तरुण वयात हा विषय असतो, कारण हे असं वय असतं जेव्हा स्वप्न मोठी असतात, अपेक्षा मोठ्या असतात आणि स्वतःबद्दलच्या कल्पनाही मोठ्या असतात. पण याच काळात अपयशाचाही सामना करावा लागतो. एखादी स्पर्धा परीक्षा जमून येत नाही, अपेक्षित कॉलेज मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायात नुकसान होतं किंवा एखाद्या नात्यात निराशा येते, आणि अशा वेळी आपल्याला असं वाटू लागतं की आपण मागे पडलोय. पण खरं पाहिलं तर आयुष्य ही शर्यत नाहीये, तर आयुष्य हा प्रवास आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, गती वेगळी असते आणि वेळही वेगळी असते. म्हणूनच दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासाकडे पाहणं आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात ही तुलना आणखी तीव्र होताना दिसते. सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दाखवतो. एखाद्याला नोकरी मिळालेली असते, एखाद्याने परदेश गाठलेला असतो, एखाद्याचा व्यवसाय यशस्वी झालेला असतो, पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश, अश्रू आणि पुन्हा पुन्हा केलेले प्रयत्न मात्र दिसत नाहीत. म्हणूनच अनेकदा तरुणाईला नकळत स्वतःमध्ये कमीपणा दिसू लागतो. आपल्याला सतत वाटत राहतं की सगळे पुढे गेलेत आणि आपणच मागेत, पण वास्तव वेगळं असतं हो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे टप्पे येतात जेव्हा त्याला पुन्हा सुरुवात करावी लागते. खरं तर दुसरी संधी ही जीवनाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे, कारण ती आपल्याला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवते. पहिल्या प्रयत्नात आपण अनुभवही नसतो, दुसऱ्या प्रयत्नात मात्र आपल्याकडे अनुभव असतो. पहिल्या वेळी आपण चुका करतो तर दुसऱ्या वेळी त्या चुका आपल्याला मार्गदर्शन करतात.
1: कुछ यारी कुछ मस्ती कर एक दूजे के संग, ये दिल आवारा सा चल पड़ा है तेरे संग.

मंडळी, मानसशास्त्रात एक महत्वाची संकल्पना आहे, ग्रोथ माइंडसेट. याचा अर्थ असा की माणसाची क्षमता ही निश्चित नसते, प्रयत्न, अनुभव आणि शिकण्याच्या प्रक्रियेमुळे ती विकसित होत जाते. जो व्यक्ती अपयशाला कायमचा शिक्का न मानता शिकण्याची संधी मानतो तो पुढे जाऊन अधिक मजबूत बनतो. बऱ्याचदा चुका करण्याची भीती निर्माण केली जाते. चूक झाली की टीका होते, अपयश आलं की प्रश्न विचारले जातात. पण वस्तुस्थिती अशी आहे की चूक न करणारा माणूस म्हणजे प्रयत्न न करणारा माणूस. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासात असंख्य चुका आणि अपयश असतं. मित्रांनो, जर आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टींकडे पाहिलं तर लक्षात येईल की त्यातील बऱ्याच गोष्टी पहिल्याच प्रयत्नात साध्य झालेल्या नाहीयेत. म्हणजे बघा ना, चालायला शिकतानाही आपण अनेकदा पडलो, सायकल शिकताना अनेकदा तोल गेला, एखादी भाषा शिकताना असंख्य चुका झाल्या. पण आपण प्रयत्न सोडला का? नाही. म्हणूनच आपण त्या सगळ्या गोष्टी शिकू शकलो. मग मोठं झाल्यावर आपण स्वतःला दुसरी संधी का बरं देत नाही? हा प्रश्न आपल्याला सतत पडायला हवा. काय आहे ना, कधी कधी जीवनात पुन्हा सुरुवात करणं म्हणजे सर्व काही बदलणं नसतं. अनेकदा ती सुरुवात एका छोट्या निर्णयानं होते. पुन्हा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय, पुन्हा स्वतःची काळजी घेण्याचा निर्णय, पुन्हा स्वप्न पाहण्याचा निर्णय आणि पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय. खरं धैर्य म्हणजे कधीही न पडणं नाही, तर खरं धैर्य म्हणजे पडल्यावर पुन्हा उभं राहणं. कारण उभं राहण्याची क्षमता हीच माणसाला विशेष बनवते. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या नसतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील किंवा काही निर्णय चुकीचे ठरले असतील, तर त्याचा अर्थ तुमचा प्रवास संपलाय असा होत नाही. कदाचित तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. कदाचित तुम्ही ज्या वळणावर उभे आहात तेच तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणार आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक सूर्योदय हा निसर्गाचा संदेश असतो की काल काहीही झालेलं असलं तरी आज पुन्हा सुरुवात करता येते. प्रत्येक नवीन दिवस ही नवीन संधी असते. प्रत्येक श्वास हा एक नवीन आरंभ असतो. म्हणून स्वतःला दोष देण्यात वेळ घालवता कामा नये. भूतकाळातून शिकलं पाहिजे पण त्यात अडकून राहता कामा नये. स्वतःच्या चुकांना शिक्षा म्हणून नाही तर शिक्षण म्हणून स्वीकारलं पाहिजे. कारण दुसरी संधी ही नशिबाची देणगी नसते, तर ती अनेकदा आपल्या धैर्यानं निर्माण केलेली संधी असते. आणि कदाचित जीवनाची खरी कला हीच आहे, परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचा दृष्टिकोन बदलणं. कारण जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा अपयश अडथळा वाटत नाही, ते पुढील यशासाठी तयारी करणारा शिक्षक वाटू लागतं. आणि तेव्हाच आपण नव्यानं सुरुवात करण्याची खरी कला शिकू लागतो. मित्रांनो, आपल्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाहीये. अजून अनेक पानं लिहायची बाकी आहेत, अजून अनेक स्वप्न पूर्ण करायची आहेत, अजून अनेक संधी आपली वाट पाहतायत. म्हणून स्वतःला एक संधी दिली पाहिजे, पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे. कारण कधी कधी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे शेवट नाही तर पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची तयारी असते. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारा घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती, श्रोते हो आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राइब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
0: श्रोते हो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका

श्रोतेह, अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 6:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात पुत्र वावा ऐसा या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत पी सावळाराम आणि संगीत वसंत प्रभू यांनी दिलं आहे.

0: जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील मामा भाचे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि याला संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. आपण ऐकत आहात गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारा घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या साहित्य प्रवासाविषयी डॉक्टर ज्योती शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद. सूत्रसंचालन केलं आहे सविता जेरे यांनी. सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
1: गांधीजींना एकदा विचारलं की तुमच्या आश्रमामध्ये दोन वेळा प्रार्थना का?

0: असते सकाळी आणि संध्याकाळी. तर गांधीजी म्हणाले की सकाळची प्रार्थना ही माझ्या दिवसाची किल्ली आहे आणि संध्याकाळची प्रार्थना हे माझ्या दिवसाचं कुलूप आहे. कारण सकाळची प्रार्थना मला बहिर्मुखतेकडे नेते आणि संध्याकाळची प्रार्थना मला अंतर्मुखतेकडे आणते. विनोबा असं म्हणतात की नोट हा कागदाचा कप्पा असतो, त्याच्यावरती भावनेचा शिक्का उठल्याखेरीज नोटेला किंमत येत नाही. तर त्यामुळं भावना, विचार आणि वर्तन एकजीव होणं ही गोष्ट खूप महत्वाची. आता वेद आणि उपनिषद यांच्याबद्दल सांगायला पाहिजे की वेद हा जो शब्द आहे तो विद या धातूपासून आलाय, जे अनुभवाला आलं ते. म्हणून विद्वान जे असतात ते अनुभवी असावेत अशी अपेक्षा असते, कारण वेद हे अनुभवातूनच आलेले आहेत.
1: श्रोते हो, हे अतिशय तात्विक आणि अभ्यासू असे विचार आहेत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ लेखक आयपीएच आणि मुक्तांगण संस्थेचे विश्वस्त डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून मानसोपचार या क्षेत्रात तज्ज्ञ असलेले डॉक्टर आनंद नाडकर्णी आज आपल्यात नाहीत, पण तरीही त्यांच्या विचारांमधून ते सतत आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर नाडकर्णी यांनी साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा अतुलनीय अशी कामगिरी केली आहे, अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. आजच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या संपूर्ण साहित्य समृद्धीविषयी. आणि याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर ज्योती शिरोडकर. व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेल्या डॉक्टर ज्योती मॅडम या गेली अनेक वर्ष डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कार्यात काम करत होत्या. आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचा संपूर्ण साहित्यिक प्रवास. ज्योती मॅडम, आमच्या कार्यक्रमात आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सुरुवातच अशी की तुमचा डॉक्टरांशी संबंध कशा पद्धतीने आला?
2: पुणे वेध हा जो कार्यक्रम होतो, जो डॉक्टर आनंद नाडकर्णी वेध हा कार्यक्रम गेली 30 वर्ष 35 वर्ष ठाण्यात आयोजित करत होते आणि पुण्यात तो 2011 पासून सुरू होता. आणि मग डॉक्टरांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये फॅकल्टीचा सगळा रिसर्च किंवा इंटरव्ह्यू डिझायनिंग आणि को अँकरिंग ही जबाबदारी मी माझ्या हाती दिली आणि त्यामुळे डॉक्टरांबरोबर 10-11 वर्ष मी सतत मुलाखती घेतल्या. त्यामुळे डॉक्टरांना जवळून बघायचा योग आला, त्यांच्याकडनं शिकण्याचा योग आला आणि अशा प्रकारे मी त्यांच्या बरोबर काम केलं.
1: डॉक्टर खरं तर वैद्यकीय क्षेत्रामधले
2: हो,
1: पेशंट तपासणं किंवा उपचार करणं त्यांच्यावर हे असं सगळं करणारे, पण साहित्यिक म्हणून जनमानसामध्ये ते मग कसे पोहोचले?
2: डॉक्टर मुळात एक सृजनशील व्यक्ती होती, प्रतिभासंपन्न व्यक्ती होत्या आणि त्यामुळे लेखन, वाचन, वेगवेगळ्या कल्पना या त्यांच्या मनात अशा झरझर धबधब्यासारख्या साकारायच्या. मुळात डॉक्टरांचा जो उद्देश होता या सगळ्या त्यांच्या कार्याच्या मागे, तो डिस्टिग्मटायझेशन म्हणजे मानसिक आरोग्य क्षेत्राविषयी जे काही समज किंवा गैरसमज समाजात आहेत त्याच्यातली दरी कमी करणं, ते दूर करणं हा डॉक्टरांचा उद्देश होता. आणि त्यात त्यांनी अनेक माध्यमं वापरली, त्यापैकी लेखन हे माध्यम वापरलं आणि त्यामुळे ते त्या उद्देशाने समाजापर्यंत पोहोचले. डॉक्टरांचं एक पुस्तक आहे, एका सायकियाट्रिस्टची डायरी, जे त्यांनी 1990 लिहिलेलं आहे. मानसिक आरोग्य विषयाचं ज्ञान जे आहे ते समाजापर्यंत पोहोचावं आणि समाजाची त्याबद्दलची वृत्ती बदलावी यासाठी वैद्यकीय अनुभवांचा साठा हा समाजासमोर खुला केला पाहिजे हे डॉक्टरांना प्रकर्षाने जाणवलं. आणि मग काय झालं, मेडिकल सायन्समधली जी काही वर्ड्स असतात त्याचा जंजाळ न वापरता अत्यंत सोप्या मराठीत ते समाजापर्यंत पोहोचायला हवं, सहज शैलीत पोहोचायला हवं आणि त्याबरोबर ते इंटरेस्टिंग पण हवं. हे जे मी तुम्हाला पुस्तक सांगितलं, एका सायकियाट्रिस्टची डायरी, या पुस्तकामध्ये एक मनोविकार तज्ज्ञ दिवसभरात आलेले आपल्या पेशंट्स विषयीचे अनुभव किंवा त्यांच्या नातेवाईकांविषयीचे अनुभव कथन करतोय. म्हणजे यात विकाराची लक्षणं येतात, नातेवाईकांची मनस्थिती येते, पेशंटचं सहकार्य किंवा असहकार याविषयी पण काही अनुभव त्यांचे आहेत आणि डॉक्टरांनी केलेल्या उपचारांची दिशा हे सर्व त्यांच्या या अनुभव कथनातून उलगडत जातं. त्यामुळे पेशंट आणि नातेवाईक स्वतःच्या अनुभवाशी ते रिलेट करू शकतात. म्हणजे मनोविकार क्षेत्रात काम करणाऱ्या नवागतालाही एक विशिष्ट दृष्टी मिळते, एक नॉलेजचा खजिना खुला होतो. दुसरं असं आहे की ह्या सगळ्या याच्यामुळे आपोआपच डॉक्टर हे जनमानसापर्यंत पोहोचतात, त्या डायरीच्या रूपाने
1: थेट पोहोचले,
2: थेट पोहोचले.
1: व्यसनाधीन लोकांसाठी त्यांचं काम खूप मोठं आहे, पण त्या

0: याविषयीचं काही साहित्यिकांमध्ये त्यांचा काही उल्लेख आहे का?
1: नक्कीच आहे. डॉक्टरांनी ऍक्च्युली कॉलेज जीवनातच गर्दच्या विळख्यात असलेल्या लोकांवर काम करायला सुरुवात केली आणि मुक्तांगणमध्येही डॉक्टरांनी खूप जास्त योगदान दिलेलं आहे. तर त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याविषयी ते आहे मुक्तिपत्रे. सविताताई, मुक्तिपत्र हे जे पुस्तक आहे हा मानवी मनाचा एक हुंकार आहे असं म्हणायला हरकत नाही. व्यसनमुक्तीच्या मार्गावर असलेला रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला हा पत्रसंवाद आहे. या पुस्तकाचा नायक आहे प्रतीक. तो परदेशी गेला आहे पण पत्राद्वारा पोस्ट ट्रीटमेंट फॉलोअपसाठी तो डॉक्टरांच्या संपर्कात आहे आणि तिथनं परदेशातनं तो त्यांना पत्र लिहितो आणि विशेष म्हणजे डॉक्टर त्याला उत्तर लिहितात असा तो संवाद आहे. जे व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची ती धडपड, त्यांचा संघर्ष, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसतं. हे प्रतीकच्या कुटुंबाचे आणि कौटुंबिक जीवनाचे नाजूक पैलू त्या मुक्तिपत्रांमधून उलगडतात. या पत्रांमधली डॉक्टरांची काही वाक्य मला जशीच्या तशी उद्धृत कराविषयी वाटतं.
0: जरूर जरूर.
1: आता मी एक तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगते की कोणतंही काम करत असताना, आयुष्य जगत असताना ते तन्मयतेने करणं महत्वाचं, म्हणजे अगदी भांडी घासणं सुद्धा. हा प्रतीक आहे ना परदेशात गेलेला आहे, कुटुंबापासून एकटा राहतोय आणि तो पुन्हा उभा राहू पाहतोय. त्याला तिथे नोकरी मिळालेली आहे कारण इथे असताना व्यसनामुळे त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण आता तो पुन्हा उभारी घेतोय. तर त्यावेळी तो म्हणतो की डॉक्टर मी तिथे भांडी घासतो, आधी मला राग यायचा पण आता मी मन लावून भांडी घासतो कारण एकटाच राहतोय ना. त्यावर डॉक्टरांची वाक्य आहेत, आपल्या प्रत्येक क्षणामध्येच मेडिटेशनची पॉवर असते.
0: ग्रेट ग्रेट.
1: ती समजून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला मेडिटेशनसाठी वेगळा वेळ काढायला लागत नाही. किती मोठा संदेश आपल्याला डॉक्टर त्याच्यातून देत आहेत. या पत्रांमधल्या त्या संवादामुळे एक कौटुंबिक चित्रपट डॉक्टर आपल्यासमोर उभं करतात, अक्षरशः आपले डोळे पाणवतात.
0: मला असं वाटतं ना की आत्ताही कोणी घरात व्यसनाधीन आहे किंवा त्यापासून त्याला प्रवृत्त व्हायचं असेल तर नक्कीच अशा पुस्तकांचा आधार अगदी जरूर घेऊ शकतो, कुटुंबातली सगळी लोक सुद्धा आणि ती व्यक्ती.
1: निश्चित निश्चितच.
0: आता मनोरुग्ण किंवा व्यसनाधीन या लोकांसाठी खूप डॉक्टरांनी काम केलं हे तर आपल्याला सर्वश्रुत आहेच आहे, पण सर्वसामान्य लोकांसाठी त्यांचं मानसिक शारीरिक आरोग्यासाठी साहित्यिक काय कार्य आहे त्यांचं?
1: मुळात हे जे व्यसनाधीन रुग्ण, त्यांचे नातेवाईक किंवा मनोरुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याविषयी जे साहित्य लिहिलेलं आहे ते आपण सुद्धा वाचावं ना. पण ज्या समाजात राहतो त्या समाजाचाच ते भाग आहे आणि जर हेच खरं आहे तर मग त्या लोकांसाठी सुद्धा सहसंवेदना क्रिएट व्हावी आणि त्यांना आपण समजून घ्यावं या दृष्टीने जे काही आपल्याकडनं सहाय्य लागणार आहे हे आपण एक समाजाचा घटक म्हणून करू शकतो, म्हणजे ही आपलीही जबाबदारी आहे. मुळात डॉक्टर म्हणतात तसं कुठलीही व्यक्ती ही वाईट नसते, त्याच्यातलं एखादं वर्तन हे चुकीचं असू शकतं, म्हणून त्याच्यावर आपण ठप्पा लावू नये की हा माणूसच वाईट.
0: आणि कधी कधी ते वर्तन घडण्यासाठी परिस्थिती सुद्धा
1: कारणीभूत असते
0: असू शकते.
1: त्यामुळे आपला लढा त्या चुकीच्या वर्तनाशी आहे, व्यक्तीशी नाही. ह्या जर सहसंवेदनेनी आपण जर वागलो किंवा त्या रुग्णांकडे पाहिलं तर आपण पण त्यांना उभारी द्यायला मदत करू शकतो. त्यामुळे हे साहित्य प्रत्येकाने वाचावं. दुसरं असं आहे की डॉक्टरांनी सर्व वयोगटांसाठी, अगदी विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, पालक, प्रौढ लोक, तरुण व्यक्ती, नवीन लग्न झालेली जोडपी किंवा ज्येष्ठ वृद्ध या सगळ्या वयोगटांसाठी डॉक्टरांचं साहित्य उपयोगी आहे, त्यांच्यासाठी त्यांनी लिहिलेलं आहे. वयोगटांबरोबर सगळ्या प्रोफेशन्ससाठी पण लिहिलेलं आहे, म्हणजे मग ते खेळाडू असोत, शिक्षक असोत, तुम्हाला सांगते कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती असोत, अधिकारी पदाच्या व्यक्ती असोत, या सगळ्यांसाठी त्यांचं साहित्य हे ऍप्लिकेबल आहे. तिसरा जर विचार केला तर सगळ्या नातेसंबंधांसाठी पण आहे, म्हणजे मुलं आणि पालक, विद्यार्थी आणि शिक्षक, बॉस आणि कर्मचारी, त्यानंतर पती पत्नी, सासू सून,

0: दोन मित्र किंवा मैत्रिणी या सगळ्यांमधली ही जी नाती आहेत ना, त्यांच्यासाठी सुद्धा ते साहित्य त्यांचं जे आहे ते दिशादर्शक आहे. म्हणजे आपली नाती, आपलं जगणं आपण जास्तीत जास्त अर्थपूर्ण, तणावमुक्त आणि आनंदी कसं करू शकू याची दिशा डॉक्टरांच्या साहित्यात मिळते. स्वभाव विभाव म्हणून डॉक्टरांनी एक 2000 साली पुस्तक लिहिलं, त्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि अजूनही ते पुस्तक खूप मोठ्या प्रमाणावर वाचलं जातं.
1: मला वाटतं त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
0: देखील मिळालेला आहे. आणि काय आहे या पुस्तकात, तर डॉक्टरांनी जी आरईबीटी म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी ही जी आपल्या प्रॅक्टिसमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली त्याची तत्व सगळ्यांसाठी सोपी करून सांगितलेली आहेत. यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या किंवा करिअर संबंधी समस्या, नात्यांच्या दृष्टीने समस्या, या सगळ्यांचा उहापोह डॉक्टरांनी केलेला आहे आणि तो वेगवेगळ्या अनुभवातून केलेला आहे. म्हणजे ह्या समस्यांचं निराकरण कसं करायचं आरईबीटी वापरून, त्याचे टप्पे कोणते, आपण किती टोकाची भूमिका घेतो किंवा टोकाचा विचार करतो, एखाद्या गोष्टीकडे आपण कसे पाहतो हे आपलं मानसिक स्वास्थ्य ठरवतं आणि मग ते पाहण्याची योग्य दिशा आणि मानसिक स्वास्थ्याचं रक्षण हे त्या आरईबीटीच्या तत्वांमुळे होतं. मग सांगा, ते तुम्हालाही आवश्यक आहे, मलाही आवश्यक आहे आणि सगळ्यांना आवश्यक आहे. अगदी साध्या साध्या गोष्टींनी आपल्याला ताण येतो किंवा आपला मूड जातो, आपल्याला नैराश्य येतं, चिंता वाटते, तर ह्यासाठीचं जे काही गायडन्स आहे तो आरईबीटी आपल्याला देते. ती आरईबीटी सामान्य माणसांनी स्वतःवर सुद्धा वापरावी अशा प्रकारे डॉक्टरांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. डॉक्टरांनी जी वाक्य वापरली आहेत ना याच्यात, ती अक्षरशः मोठ्या अक्षरात लिहून भिंतीवर चिकटून रोज त्याचं स्मरण करण्याची आहेत. काही सांगते गोष्टी, मला माझ्या आवाक्यातील गोष्टीवरच शक्ती पणाला लावायला हवी म्हणजे यश मिळण्याची शक्यता वाढते. डॉक्टर हे कुणाला म्हणतात, खेळाडूंना किंवा विद्यार्थ्यांना, आपल्याला किती टक्के पडतील किंवा खेळाडू सुद्धा स्पर्धेत आपण जिंकू की नाही हा स्ट्रेस घेऊन जर मैदानात उतरला तर त्याच्या खेळावर परिणाम होतो किंवा विद्यार्थ्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. पण हा जर विचार केला की माझ्या आवाक्यातल्या गोष्टी कोणत्या, आवाक्याबाहेरच्या गोष्टींवरचा विचार मी करणारच नाही, पण माझ्या आवाक्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी पूर्ण फोकस करीन, तर मग अशा वेळी डॉक्टर म्हणतात की मला माझ्या आवाक्यातल्या गोष्टींवरच शक्ती पणाला लावायला हवी म्हणजे मग यश मिळण्याची शक्यता वाढते. दुसरं, बरेच वेळेला आपल्या आयुष्यात काही घटना घडतात, दुःखी होतो आपण, त्रास होतो त्याचा, आणि वर्षानुवर्ष निघून जातात पण मनात कुठेतरी खोल जखम राहते. डॉक्टर काय म्हणतात, दुःख स्वीकारायचं पण त्याचं मळभ ठेवायचं नाही. मला दुःख झालंय हे पहिलं ऍक्सेप्ट करायचं की हे आणि मला दुःख झालंय, मला त्रास होतो, हे आधी पहिलं स्वीकारायचं, पण त्याच्या पुढे काय, त्याचं मळभ मात्र ठेवायचं नाही. आपल्या जगण्यावर, आपल्या कृतीवर, आपल्या इतरांशी वागण्यावर त्याचा परिणाम होता कामा नये. किती सुंदर आहे ही कल्पना. अजून एक छोटंसं उदाहरण आहे. आता बरेच वेळेला असं होतं, मी एवढं करतीये पण त्याचं मला फळ मिळेल की नाही, मला यश मिळेल की नाही, कुणाला कदर आहे की नाही, असा आपला एक सेल्फ टॉक सतत सुरू असतो. त्यावर ते म्हणतात, मी जी कृती करेन त्यातून छान वाटणं महत्वाचं, त्यासाठी मी ती कृती जास्तीत जास्त छान, मस्त, सुंदर, अर्थपूर्ण, धम्माल, क्लासिक करण्याचा प्रयत्न करायचा. किती छान आहे हे. रिझल्ट तुमच्या हातात पूर्णतः नसतो, पण मग तुमच्या हातात काय असतं, 100% प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नांचाही आनंद घेणं. अजून एक मला वाक्य मुद्दाम सांगावंसं वाटतं, मी बिनचूक नाही हे मला कळलं तर स्वतःला बनचुका या अहंभावनेपासून आपण दूर ठेवू शकतो. किती सुंदर आहे, ही स्वतःची स्वतः थेरपी आहे. स्वभाव विभाव वाचावं, आपली आपल्याला थेरपी केल्यासारखी वाटते. तसंच डॉक्टरांचं पुढचं पुस्तक आहे विषादयोग, हे ताणतणावांचं नियोजन कसं करायचं. तर ते म्हणतात, विनोबांचा त्यांनी हे उद्धृत केलंय वाक्य, विषाद ही स्ट्रेसशी निगडीत भावना, योग म्हणजे जीवनाचे सिद्धांत अंमलात आणण्याची हातोटी. काय सुंदर आहे. या डॉक्टर आणि त्या विषादयोग या पुस्तकामध्ये बरं का डॉक्टर टेन्सोमीटरची कल्पना मांडतात, म्हणजे फुल टेन्शन, अतिशय जास्त ताण, की म्हणजे हाताला घाम फुटणं, थरथरायला होणं, तहान लागणं, घशाला कोरडं.

0: पडणं आणि निल टेन्शन म्हणजे बेदरकारी, काय करायचंय काही होत नाही होईल सगळं. तर ह्या दोन्ही टोकाच्या भावना आहेत, त्या टोकाच्या भावनांमधनं तुम्ही फुल टेन्शन या लेवलला या. म्हणजे योग्य टेन्शन पाहिजे की ज्याच्यामुळे तुमच्या हातनं कृती घडेल, पण इतकंही टेन्शन नको की ज्यामुळे त्या कृतीवर परिणाम होईल. यासाठी डॉक्टर टेन्सोमीटरची कल्पना देतात. अशा खूप सुंदर सुंदर गोष्टी विषाद योग मध्ये दिलेल्या आहेत. डॉक्टरांचा देवराईच्या सावलीत हे पण एक खूप सुंदर पुस्तक आहे. आपण म्हणतो असं डॉक्टर एक चौफेर व्यक्तिमत्व होतं. त्यांनी देवराई हा जो स्किझोफ्रेनियावर आधारलेला एक चित्रपट मध्ये आला होता, तर त्यासाठी त्यांनी एक डॉक्टर म्हणून काही इनपुट्स दिले होते. तर त्यानंतर त्या चित्रपटाचा रसास्वाद, त्याची प्रोसेस, हे सगळं त्यांनी त्या देवराईच्या सावलीत लिहिलेलं आहे. डॉक्टरांच्या आणखीन एका पुस्तकाबद्दल मला आवर्जून बोलायचंय, म्हणजे शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट. 2010 साली डॉक्टरांनी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकात काय आहे तर लहानपणी अनुभवलेल्या त्यांच्या स्वतःच्या आरोग्यविषयक समस्या, त्यातून स्वतःला त्यांनी घडवणं, त्यांचं शालेय जीवन किंवा मेडिकल कॉलेजमधले दिवस, आणि इथपासून ते मनोविकार तज्ञ होण्याचा प्रवास, व त्यांच्या मनात संस्था उभारायची, मन आरोग्य क्षेत्रात काम करणारी, हे त्यांचं स्वप्न हे कॉलेजच्या दिवसांपासून होतं. मग ते स्वप्न त्यांनी कसं साकारलं, ते साकारताना येणाऱ्या असंख्य अडचणी, तर ती संस्था नावारूपाला आणणं, मग त्यामागे टीम बिल्डिंग आलं, डिस्टिग्मटायझेशन आलं मानसिक रोगांच्या बाबतीत, ज्याला आपण कलंक निवारण असं म्हणून, हा सगळा प्रवास डॉक्टरांनी अत्यंत खुलेपणाने मांडलेला आहे. त्याबरोबरच त्यांनी अत्यंत कल्पकतेने राबवलेले उपक्रम, त्यांनी जोडलेली माणसं याविषयी पण त्या पुस्तकात आहे. म्हणजे सविताजी तुम्हाला सांगू का, मनोविकार तज्ञ ते मनोविकास तज्ञ हा जो संपूर्ण प्रवास आहे डॉक्टरांचा, हा सगळा प्रवास त्यात आलेला आहे. म्हणजे मानसिक आरोग्य क्षेत्रातील रोल मॉडेल ठरावी अशी ही संस्था इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ, ही संस्था म्हणजे अशा प्रकारची संस्था ज्यांना काढायची आहे, केवळ सायकोलॉजिकल हेल्थसाठी नाही, कुठल्याही प्रकारची संस्था ज्यांना काढायची आहे, ते संस्था उभारणी आणि मनुष्य बांधणी कशी करायची असते याचं उत्तम उदाहरण देणारं हे पुस्तक आहे. म्हणजे यातनं तुम्ही इतकं काही शिकता आणि अवाक होऊन जातो. हे खरोखरी शिकण्यासारखं आहे.
1: डॉक्टरांनी माझ्या माहितीप्रमाणे काही कथा पण लिहिल्या, काही ललित लेख पण गोष्टीरूपात लिहिलेत, तर ते कोणते, काय त्याचं वैशिष्ट्य आहे?
0: डॉक्टरांनी मन आरोग्य क्षेत्रात काम करताना अनेक माध्यमं वापरली. मग कविता आहेत, नाटकं आहेत, हो संवाद आहेत, पुस्तक लेखने, स्तंभलेखने. तर मितुलय आणि रसाळ हे त्यांचं जे ललित लेखांचं संकलन आहे, यामध्ये ते फिल्म अप्रिसिएशन, माध्यम साक्षरता, प्रशिक्षण कार्यक्रम याविषयी बोलतात. हा पण हेही दिवस जातील ही एक त्यांची कथा आहे. आणि कोकणातनं मुंबईला आलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये एका आजारी मुलाला सेवा देण्यासाठी राहिलेल्या अनाथ मुलाची कहाणी आहे. यामध्ये करुणा, सेवाभाव, प्रेम, स्वार्थापलीकडे जाणारी सहकार्याची भावना या उन्नत भावनांवर आधारित ही कथा आहे. दुसरं त्यांचं एक आहे वादळाचे किनारे म्हणून. म्हणजे ज्या कुटुंबात व्यसनाधीन माणूस असतो, त्या कुटुंबातील मुलांच्या व्यथा, त्यांचा संघर्ष हे दाखवणाऱ्या या सहा कथांचा संग्रह आहे. व्यसनी व्यक्तीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे.
1: अशी पुस्तकं नक्कीच आपल्या संग्रही असली पाहिजेत. माझ्या माहितीप्रमाणे कोविडच्या दिवसात पण जेव्हा अगदी सैरभैर अवस्था सगळीकडे झाली होती, तेव्हा पण डॉक्टरांनी खूप महत्वाचं काहीतरी लिखाण केलं.
0: हो, कोविडच्या दिवसात ना सगळीच माणसं हल्ली होती, आणि ह्या संक्रमणातून जाताना विचार आणि भावनांचं आरोग्य कसं जपायचं यासाठी डॉक्टरांनी काही ऑडिओ सिरीज चालवली होती, करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस. ते आता ह्याच नावाने पुस्तक रूपात प्रकाशित झालेले आहेत. डॉक्टर म्हणतात की कसोडीच्या कालखंडाला सामोरं कसं जायचं या विषयावर मी जसा वागत होतो तसा बोलत होतो. मनाचा पॉडकास्ट हे पण जे आहे की मन म्हणजे काय, मनाविषयी असलेले काही प्रश्न शंका, याची 60 श्राव्य भागांची जी मालिका आहे ती आता पुस्तक रूपात आलेली आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी कोरोना काळात अनेकांना आपल्या पॉडकास्टमधनं, ऑडिओ सिरीजमधनं दिलासा दिलेला आहे, त्याची आता पुस्तकं झालेली आहे.
1: म्हणजे अजूनही ते वाचू शकतात, त्याचा लाभ नक्की घेऊ शकतात.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि जीवन प्रगल्भ करण्यासाठी नक्कीच फायदा करून घेऊ शकतात.
0: खरंय.
1: अध्यात्म आणि मानसशास्त्र याची पण

0: खूप वेगळ्या पद्धतीने सांगड घातली होती.
1: हो,
0: तर ती कशी होती?
1: डॉक्टरांचा वेदांत, उपनिषद, बौद्ध दर्शन यांचा अभ्यास होता बरं का. म्हणजे बुद्धासोबत क्षणोक्षणी हे गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानावर आधारित मराठी कवितांचा संग्रह आहे. त्याच्यात त्यांचं गद्य निरूपण पण आहे. तर बौद्ध तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान आणि मानसशास्त्र यांची सांगड घालत पॅन्डेमिकच्या काळात डॉक्टरांनी 102 कविता केल्या. आधुनिक जीवनातले ताणतणाव, चिंता, मानसिक आणि भावनिक समस्या यावर मात कशी करायची, म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनात भगवान बुद्ध कसे मदत करतात, त्यांचं तत्वज्ञान कसं मदत करतं, म्हणजे जणू काही ते आपल्याबरोबर असतातच आणि क्षणोक्षणी त्यांचं तत्वज्ञान उपयोगी पडतं, हे अत्यंत सोप्या आणि लयबद्ध कवितांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचतं. बौद्ध दर्शन आणि मानसशास्त्र याचा हा व्यावहारिक संगम आपल्याला याच्यामध्ये दिसतो. आणि अध्यात्म म्हणजे काही सर्व जगून झाल्यावर करण्याची गोष्ट नाही, तर दैनंदिन

0: डॉक्टरांनी 102 कविता केल्या. आधुनिक जीवनातले ताणतणाव, चिंता, मानसिक आणि भावनिक समस्या यावर मात कशी करायची, म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनात भगवान बुद्ध कसे मदत करतात, त्यांचं तत्वज्ञान कसं मदत करतं, म्हणजे जणू काही ते आपल्याबरोबर असतातच आणि क्षणोक्षणी त्यांचं तत्वज्ञान उपयोगी पडतं, हे अत्यंत सोप्या आणि लयबद्ध कवितांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचतं. बौद्ध दर्शन आणि मानसशास्त्र याचा हा व्यावहारिक संगम आपल्याला याच्यामध्ये दिसतो. आणि अध्यात्म म्हणजे काही सर्व जगून झाल्यावर करण्याची गोष्ट नाही, तर दैनंदिन अडचणी, मनकल्लोळ यातून सावरण्यासाठी अध्यात्म आहे. आणि डॉक्टर आपल्याला मनाचे अंतरंग आणि बहिरंग त्या निमित्ताने उलगडून दाखवतात. डॉक्टरांची पुस्तकं वाचली ना आणि ती आत्मसात केली तर तुमच्या आमच्या विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये सुद्धा सुसूत्रता येते. आता ध्यान करताना कसं तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करता, त्याप्रमाणे तुमच्या अंतर्मनातील विचारांवर लक्ष केंद्रित करायची तुम्हाला सवय लागते, हे एक प्रकारचं ध्यानच आहे. की ही पुस्तकं वाचणं म्हणजे तुमच्यावरची एक थेरपी आहे. सर्व काही डॉक्टरांनी सढळ हस्तानी शेअर केलंय, खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांचे देणाऱ्याचे हात हजारो आहेत, किती करांनी घेशील तो ही आमची परिस्थिती आहे. तर डॉक्टरांच्या जाण्याने महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक सगळीच हानी झाली आहे.
1: पण तरीही आतापर्यंत त्यांनी आपल्याला जेवढं दिलं आहे ते पुस्तक रूपाने आपल्याजवळ आहे, साहित्याच्या रूपाने आपल्याजवळ आहे आणि तो दिवा आहे आपल्या आयुष्यातला.
0: खरं
1: ते अंधार दूर करण्यासाठी तो दिवा जितका जवळ कराल तितका आपण प्रगल्भ होत जाणार.
0: अगदी खरंय.
1: तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय सुंदर असं डॉक्टर आनंद दाणकर्णी यांच्या संपूर्ण साहित्यावर प्रकाश जोत टाकलात, तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या साहित्य प्रवासाविषयी डॉक्टर ज्योती शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद ऐकलात. सूत्रसंचालन केलं होतं सविता जेरे यांनी. सादरकर्ते होते सुमित श्रीवाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतो प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
2: हे काय हो

0: कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे। ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5star हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही व्यावसायिक संदेश.
4: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
5: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं.
4: झालं बजेट तयार?
5: हो.
4: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
5: नको.
4: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
5: आणखी
4: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
5: आली आहे मोठी.
4: आता जाग बाई.
6: RBI सांगते
4: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
7: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
8: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
7: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
9: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
3: श्रोते यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी। सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास केला जावा, मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवावीत, तिथली औद्योगिक आणि सामाजिक परिसंस्था कायम ठेवली जावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले। मुंबईत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, लघु उद्योगांचं संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे। धारावीतील चामडे, वस्त्र निर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ या प्रमुख उद्योगांचं अस्तित्व कायम

0: राखण्यासाठी विशेष एमएसएमई योजना तयार केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 10वी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातला पहिला अत्याधुनिक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही 10वीपर्यंत आणण्याचा विचार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पुढच्या 10 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात पर्यावरणाचं संतुलन राखलं जावं, जी झाडं तोडली त्या झाडांचं पुनर्रोपण आणि नवीन झाडं लावण्याचं नियोजन केलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: संपूर्ण राज्यात रेल्वे मार्गावर एकही फाटक राहता कामा नये यासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभाराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. महारेल अर्थात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केल्या जाणाऱ्या 131 पैकी 65 कामांना त्यांनी आज मान्यता दिली. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे शहर, नागपूर, नाशिक, अमरावती, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, धुळे, लातूर, परभणी, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर आणि नांदेड शहरात ही कामं होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालच्या रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जांची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे असं खरगे यांनी सांगितलं. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या www.mahahscboard.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी, यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा असे निर्देश मंडळानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज 3ऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, केएल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3, तर मानव सुतार आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

0: नवसुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी महेश
0: पांढरे. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोली भाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 66.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वाधिक 121.9 मिलीमीटर इतका पाऊस पडला. या पावसामुळे कळंब ते लातूर रस्त्यावरच्या पुलाचं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासात सरासरी 13.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्यात सर्वाधिक 37.4 मिलीमीटर पाऊस झाला. काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके? नाही, आधी बचत, आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
4: जातेस की देऊ इंजेक्शन?
5: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
6: श्रोत्या, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आपण ऐकू शकाल वृत्तविशेष.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारा घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: श्रोते हो, तुम्ही आता ऐक
3: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जुळून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार, वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत। श्रोते हो, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे। या संस्कृतीची संपन्नता, समृद्धता आणि पारंपरिक वारसा हा उच्चतम कोटीचा आहे। अनेक परकीय आक्रमणानंतरही हा वारसा आजही भारतीयांच्या मनामनात टिकून आहे। हा वारसा जतन करण्याचं, संवर्धित करण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं करत आहे। जागतिक वारसा स्थळांमधील वाढ, आधुनिक भारताच्या निर्मितीबरोबरच देशाच्या प्राचीन वारशाला दिलेलं महत्व, वसाहतवाद आणि परकीय आक्रमणाची सारी चिन्ह काढून आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठापना करणं, देशाच्या धार्मिक संस्कृतीचं देवळांचं पुनःस्थापना असो की आपल्या सण उत्सव, जीवनशैली, उपचार पद्धती या साऱ्यांचं जागतिक स्तरावर केलेलं प्रतिनिधित्व असो, सांस्कृतिक वारशांच्या डिजिटलायझेशनमधून अनेक प्राचीन वस्तू, ग्रंथसंपदा यांच्या जतनाला एक वेग आलेला आहे। गेल्या 12 वर्षातील या सांस्कृतिक मंथनासंदर्भात संस्कृतीचे अभ्यासक आणि विश्लेषक डॉक्टर पंकज जयस्वाल यांची मुलाखत आज आपण आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात

0: ऐकणार आहोत.
1: सर नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. गेल्या 12 वर्षात संस्कृती परंपरा जतन संवर्धन यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रयत्न झाले, या संदर्भात आपण काय सांगू शकाल?
2: गेल्या 12 वर्षात भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचे केवळ रक्षणच केले नाही तर त्याला देशाच्या विकासाचा आणि आत्मगौरवाचा मुख्य कणा बनवला आहे. गेल्या 12 वर्षात भारताने झुळखात पडलेला खरा इतिहास आणि अंधारात गेलेली संस्कृती यांना पुन्हा एकदा देशाच्या स्वाभिमानाचे केंद्र बनवले आहे. हा केवळ मंदिरांचा किंवा वास्तूंचा जीर्णोद्धार नाही तर हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील सांस्कृतिक आत्मभानाचा जीर्णोद्धार आहे. गेल्या 12 वर्षात भारताने केवळ दिल्लीतील फायली बदलल्या नाहीत तर जगभरात भारताची असणारी सांस्कृतिक प्रोफाईल बदलली आहे. श्रीराम मंदिर हे केवळ दगड विटांची बांधकाम नाही तर ते भारताच्या सांस्कृतिक आणि नागरिक पुनरुत्थानाचे महाकाव्य आहे. आताचा भारत आधुनिक तंत्रज्ञानाने उपग्रही प्रक्षेपित करतो आणि तितक्याच अभिमानाने आपल्या प्राचीन संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करतो. पंतप्रधान मोदींचं धोरण स्पष्ट आहे, आपल्याला आधुनिकतेच्या प्रत्येक शिखरावर पोहोचायचं आहे पण त्याचवेळी संस्कृतीची पाळीमुळे घट्ट ठेवायची आहे. म्हणूनच त्यांचा नारा आहे विकास भी विरासत भी. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण बघितलं तर आपले राजवाडे किंवा दिल्लीच्या जो काही इतिहास होता तो दिल्लीच्या दप्तरापर्यंत मर्यादित होता. तो मोदी सरकारने जंगलातील आदिवासी झोपडीपासून ते हिमालयाच्या कंदरांपर्यंत पोहोचवून त्याचे लोकशाहीकरण केले. जसं आपलं आयुर्वेद असेल योग असेल हे पेटंटच्या बाजारात विकले जाऊ नये म्हणून भारताने TKDL डिजिटल ढाल उभारली आणि भारताच्या बौद्धिक सार्वभौमत्वाचे रक्षण केले. परदेशातून परत येणारी प्रत्येक मूर्ती ही केवळ दगड किंवा दाताचा तुकडा नाही तर ती भारताच्या लुटल्या गेलेल्या अस्मितेची आणि गौरवपूर्ण सन्मानपूर्वक घरवापसी त्याची करून घेतली. म्हणजेच काय तर संस्कृतीचे रक्षण कसं करायचं आणि संस्कृतीचे रक्षण देशाच्या विकासासाठी आत्मनिर्भरतेसाठी किती महत्वाचं आहे ते मागच्या 12 वर्षात आपण बघितलं. म्हणून आज जागतिक स्तरावरती आपण जेव्हा बघतो भारताची प्रतिमा आणि जो एक सन्मान मिळतोय तो याच्यामुळेच आहे की आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करायला सुरुवात केली आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण आपल्याला मजबूती देत आहे समाज म्हणून देश म्हणून.
1: आंतरराष्ट्रीय योग दिन, कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळा, गंगा आरतीचं आयोजन या बाबींचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडलाय, याविषयी आपल्याला काय सांगता येईल?
2: मागच्या 12 वर्षाचा इतिहास बघितला किंवा त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणा किंवा कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा या घटनांनी भारताची एक सॉफ्ट पॉवर आपण सांगू शकतो त्याला की सांस्कृतिक क्षमता जागतिक स्तरावर सर्वोच्च शिखरावर पोहोचवली. जसं आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून जगभरात आता साजरा व्हायला लागलाय म्हणजेच काय तर भारतीय जीवनशैली आणि आरोग्याच्या तत्वज्ञानावर भारताच्या तत्वज्ञानावर जगाने स्वीकृती दिली आहे त्याला स्वीकारलंय. जसं युनेस्कोने कुंभमेळ्याला अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. गंगा आरतीचे भव्य आयोजन होतं ती पण भारताच्या आध्यात्मिकतेला जगासमोर मांडते. श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा एक मंदिराचा उत्सव होता तर पातळीवर पसरलेल्या प्रसार माध्यमांनी भारतीय संस्कृतीच्या या पुनर्प्रस्थापनाला आणि एकात्मतेच्या संदेशाला पूर्ण जगभर पसरवलं आणि त्याची दखल जगातला नुसतं प्रसार माध्यम नाही तर वेगवेगळ्या सरकारांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा घेतला. तसेच मध्य आशिया आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचे जसं आपण म्हणून कंबोडिया व्हिएतनाम इथे सुद्धा बौद्ध आणि रामायण यांच्या संस्कृतीशी म्हणजे एकत्र संबंधित दृढ करून चीनचा जो काही प्रभाव होता त्याला कमी करण्यात सरकारला यश मिळालंय. म्हणूनच सांस्कृतिक आणि परंपरेला जे काही प्राधान्य दिलंय त्याचा जो काही परिणाम होतोय तो पूर्ण जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतोय.
1: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गेल्या 12 वर्षात भारतातील अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला, त्याचबरोबर परदेशात चोरून आलेल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वस्तू भारतात परत आणल्या गेल्या, या साऱ्या घडामोडींकडे आपण कसे पाहता?
2: आपण म्हणतो ना कल्चरल डिप्लोमसी म्हणजे सांस्कृतिक मुत्सद्देगिरी तर भारताचा हा खूप मोठा विजय मानायला पाहिजे आपण. म्हणजे जसं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये धोलावीरा हडप्पा संस्कृतीचे शहर, नंतर तेलंगणातील रामप्पा मंदिर, शांतिनिकेतन, होयसर राजघराण्याची पवित्र मंदिरे अशा भारतीय स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली. म्हणजेच भारतीय जागतिक पर्यटने त्याचं स्थान जगामध्ये उंचावलंय. तसंच बऱ्याचशा अशा प्राचीन वस्तू होत्या ज्यांची चोरी झाली होती त्यांना म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण 2014 पर्यंतचा काळ बघितला फक्त 13 अशा ज्या मूर्ती किंवा ऐतिहासिक वस्तू होत्या त्या भारतात आल्या होत्या आणि मागच्या 12 वर्षामध्ये जवळपास 700 वरती या मौल्यवान चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा तिथनं आपण सन्मानाने परत आणले आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव किती वाढला आहे हे सुद्धा आपल्याला समजून येतं.
1: पंचप्रणच्या माध्यमातून वसाहतवादाच्या अनेक निशाण्या काढण्यात विविध ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, कर्तव्यपथ, लोकभवन आदी नावे बदलण्यात आली, या प्रयत्नांचे महत्व काय सांगाल?

0: पंतप्रधानांनी हे जे काय पंचप्रण दिलंय त्याच्यातली मूळ संकल्पना जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर ती होती गुलामीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्ती. कारण आपण जे काही एवढे वर्ष अगोदर मुघल नंतर ब्रिटिश यांच्या सोबत आपला जो संघर्षमय इतिहास होता आणि त्यात जी मानसिकता तयार झाली होती गुलामीची त्यातनं बाहेर येणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे काही निर्णय घेण्यात आले जसं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉस तो हटवला गेला आणि त्याच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणली. म्हणजेच काय तर भारताच्या स्वतःच्या गौरवशाली सागरी इतिहासाचा हा सर्वात मोठा सन्मान आणि वसाहतवादी जी काय मानसिकता तिला जुगारून आपली संस्कृती आपल्या स्वबोधला पुढे आणणं हा त्याच्या मागचा खूप मोठा उद्देश होता. नंतर दुसरा राजपत्ती कर्तव्य होता. आता राजप्रथा ब्रिटिशांचा कन्सेप्ट होता, ब्रिटिशांच्या राजशाहीचं ते प्रतीक होतं, त्याचं नाव बदलून कर्तव्यपद केलं. आपण जे काही कायदे आतापर्यंत फॉलो करत होतो त्यात जास्तीत जास्त कायदे हे ब्रिटिशांच्या कायद्यानुसार त्याच गतीने आपण आज राबवत होतो आणि त्यामुळे समाजात जो काही सकारात्मक बदल व्हायला पाहिजे होता तो बदल होण्याच्या ऐवजी कायद्यांबद्दल एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत होत्या. न्यायालयीन पद्धत बऱ्याच मार्गाने प्रभावी ठरत नव्हती. त्याचा प्रभावीपणा वाढवावा आणि न्यायालयीन सिस्टम ही लोकांशी समाजाशी सुसंगत असावी, न्याय प्रणाली संविधानाशी आणि लोकांची सुसंगत असावी. त्यामुळे काही कायदे बदल करणे आवश्यक होते, काही कायदे घालवणे आवश्यक होते. त्यात आयपीसी द्वारे बदल करण्यात आला. त्याचा अर्थ काय तर लोकशाहीमध्ये शासन आणि नागरिक यांच्यासाठी कर्तव्य पार पाडायची ही जाणीव करून देणे, प्रत्येक सरकारला ही जाणीव व्हावी त्याकरता राजपत्ती कर्तव्य पद असा नवीन प्रभाग सुरू झाला. ऐतिहासिक नावं पुन्हा आणली जात आहेत, काही चुकीची नावं दिली गेली होती त्याच्यामुळे गुलामगिरीची मानसिकता चुकीचा इतिहास आपल्या युवा पिढींपुढे जात होता. त्यामुळे काही नावं बदलली गेली. त्यामुळे आपल्या स्वतःच्या इतिहासाबद्दल आपल्या मुलांना आपल्या युवांना स्वाभिमान निर्माण व्हावा हा त्याच्या मागचा एक महत्वपूर्ण प्रयत्न होता.
1: सांस्कृतिक वारशाचं डिजिटलायझेशन, विविध राज्यांमधील सांस्कृतिक बंध सेतू अशा प्रयत्नांनी भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे, त्याबद्दल आपण काय माहिती द्या?
0: भारतीय संस्कृतीला एका सूत्रात बांधण्यासाठी तंत्रज्ञान आणि सामाजिक उपक्रमांचं अतिशय सुंदर हे सरकार घालतं. म्हणजे काय तर सांस्कृतिक जे काय आपले वारसे होते त्याचं डिजिटलायझेशन करायचं. नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट इन ऍक्टिव्हिटीज या अंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचे, मंदिरांचे आणि कलाकृतींचे डिजिटल जतन केलं जात आहे. त्यामुळे आपली प्राचीन ज्ञान परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित झाली. त्यातच एक कन्सेप्ट अजून आहे, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, त्याला TKDL म्हणतात. हे सुद्धा एक डिजिटल संकलन आहे भारतीयांचं. त्याच्यामध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग यासारख्या भारतीय वैद्यकीय पद्धतींचे प्राचीन ज्ञान दस्तऐवजीकरण करून ठेवले जाते. नंतर 3.6 लाखांहून अधिक उपचार पद्धती या ग्रंथालयात सामील केल्या जात आहेत. त्याच्यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय भाषा असं इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या भाषांमध्ये त्याला रूपांतरित करून ठेवण्यात आलेलं आहे. नंतर जे काही वेगवेगळे पेटंट मिळतात, US पेटंट किंवा अमेरिकन पेटंट ऑफिस यांच्या लायब्ररीचा ऍक्सेस आपल्या भारतीय लोकांना दिला गेला आहे. ज्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारताचे जसं हळद, कडुलिंब, इसबगोल, कोरफडीवर चुकीच्या पद्धतीने त्यांनी पेटंट घेतले होते ते आपण रद्द करण्यात यश मिळवलंय. नंतर सांस्कृतिक बंध सेतू म्हणजे आपण एक भारत श्रेष्ठ भारत हा कन्सेप्ट आता राबवतोय. त्याच्यामध्ये साशी तमिळ संगमम, सौराष्ट्र तमिळ संगमम सारख्या आयोजनांनी उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम भारतामधील जे काही प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत ते पुन्हा जिवंत झाले. दोन वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची एकमेकांची भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती एकमेकांना जाणून घ्यावी लागते आणि त्यामुळे हा सेतू जो आहे तो अत्यंत प्रभावी ठरलाय. आणि यात अजून एक महत्वाचा आपण अँगल बघायला पाहिजे की भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये आणि सांस्कृतिक जडणघडणीत आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान होतं. परंतु काय झालं की अनेक दशके ते मुख्य प्रवाहातील इतिहासापासून वंचित राहिले. तर मोदी सरकारने या वर्षाला राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च स्थान दिलंय. जसं राणी दुर्गावती, अल्लूरी सीताराम राजू, सिंधू कानू, टंट्याबील यासारख्या आदिवासी नायकांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून प्रस्थापित केलंय. नंतर आदिवासी संग्रहालय सुद्धा तयार करायला सुरुवात केली. भारताच्या स्वतंत्र लढ्यात योगदान देणाऱ्या आदिवासी वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी देशामध्ये 10 विशेष आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय उभारण्यात येत आहे. थोडक्यात सांगायचे तर गेल्या 12 वर्षातील हे सर्व प्रयत्न भारताला केवळ आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक मुळांची घट्ट जोडून एक स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि यशस्वी पावली ठरली आहेत. आणि हे 2047 पर्यंत विश्वगुरु भारत, विकसित गुरु भारत जो बनवायचा आहे त्यासाठी सांस्कृतिक मुळे खूप आवश्यक असतात. कुठलाही देश बघत तेव्हाच होतो सर्व बाबतीत जेव्हा त्याची सांस्कृतिक मुळे घट्ट असतात आणि मोदी सरकार त्याच्यावरती योग्य कृतीने काम करीत आहे.
2: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षातील संस्कृती जतनाच्या या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा

वाढलेली आहे. या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी जगाच्या अनेक देशातील नागरिक उत्सुक आहेत. त्याचा फायदा देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठीही होत आहे. जगातील अनेक देशांनी आपली संस्कृती जपतच आधुनिकतेचा पुरस्कार केला आहे. आपल्या देशाला इतर कोणालाही लाभलेला नाही असा समृद्ध सर्वंकष असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादक जीवन भावसार, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र शेतीविषयक कार्यक्रम काही क्षणातच. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. श्रोतेहो, आजच्या माझं शेत माझं शिवार अंतर्गत गीत संवादमध्ये आपण ऐकणार आहोत जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीच्या उपाययोजना याविषयी माहिती. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज, तेव्हा ऐकूया ग्राम

0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8, 9 व 10 जून रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6, 7, 9 व 10 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 8 जून रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 जून पर्यंत कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 82%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 59 ते 72%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 5, 6, 7, 8 व 9 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 6, 7, 8, 9 व 10 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 6, 7, 8, 9 व 10 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 10 जून पर्यंत कमाल तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 83 ते 86%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 65 ते 78%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 16 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 6, 7, 8, 9 व 10 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 6, 7, 8, 9 व 10 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 10 जून पर्यंत कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 83 ते 95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 73 ते 76%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये 8 व 9 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद.
0: मंडळी, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज ऐकलात.
2: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषीवलांची. आजच डाऊनलोड करा मेघदूत ऍप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
0: आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम सुरू आहे माझं शेत माझा शिवार. कार्यक्रमात जाऊया पुढे आणि आजच्या गीत संवादमध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीच्या उपाययोजना याविषयी माहिती ऐकूया. तेव्हा ऐकूया गीत संवाद.
3: गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया या मस्त गीत.

गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, पिकाच्या वाढीसाठी सेंद्रिय कर्ब हा एक महत्वाचा घटक आहे. सेंद्रिय कर्ब हे जमिनीचे गुणधर्म संतुलित आणि नियंत्रित ठेवण्याचं काम करत असतात. सेंद्रिय कर्ब हा जमिनीला पोषक द्रव्य पुरवणारा स्रोत आहे. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीचा कस कमी होऊन जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणवत्तेमध्ये बदल होतात. यासाठी सेंद्रिय कर्बाचा समतोल राखणं अत्यंत आवश्यक आहे. तर आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी काय करता येईल याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वसाधारणपणे जमिनीचे चार घटक असतात. यामध्ये हवा 25%, पाणी 25%, खनिज 45% आणि सेंद्रिय पदार्थ 5% असतात. सेंद्रिय पदार्थांमध्ये सूक्ष्म जीवाणू, ह्युमस, वनस्पतीची मुळं यांचा समावेश होत असतो. सेंद्रिय पदार्थांपासून पिकाच्या वाढीसाठी सेंद्रिय कर्ब उपलब्ध होतो. त्यामुळे सेंद्रिय कर्ब हे पिकांसाठी अत्यंत महत्वाचे असतात. सेंद्रिय कर्बाचे चार प्रकार आहेत. पहिला प्रकार, व्होलाटाईल कार्बन. कोणतंही आंतरपीक फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर त्याला कापून आच्छादन केलं जातं. हे आच्छादन कुजून त्यापासून कर्ब वेगळा होतो आणि वायू रूपामध्ये जातो. या प्रकारच्या कर्बाला व्होलाटाईल कार्बन असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे, अनस्टेबल कार्बन. कोणतंही आंतरपीक फुलोऱ्यावर आल्यानंतर ते कापून आच्छादन केलं जातं तेव्हा काही काळ तो तसाच राहतो. हा अस्थिर कर्ब ह्युमस मध्ये जमा होत नाही म्हणून त्याला अनस्टेबल कार्बन असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रकार म्हणजे स्टेबल कार्बन किंवा स्थिर कर्ब. कोणतंही आंतरपीक धान्य आल्यानंतर जमिनीलगत कापून टाकलं तर त्याचं रूपांतर ह्युमस मध्ये होतं. हा स्थिर कर्ब म्हणजेच लिग्निन किंवा त्याला सेल्युलोज असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रकार आहे ह्युमस. ह्युमस हा वनस्पती आणि मृत प्राण्यांचे अवशेष कुजल्यानंतर तयार होणारा नैसर्गिक सेंद्रिय पदार्थ आहे. ह्युमिक पदार्थ हे ह्युमिक ऍसिड, फुल्विक ऍसिड, ह्युमिन या तीन घटकांमध्ये विभागलेलं असतं. ह्युमिक आम्ल पावडर दाणेदार आणि द्रव स्वरूपात सुद्धा आपल्याला उपलब्ध होत असते. मंडळी, जमिनीच्या दृष्टीनं सेंद्रिय कर्बाचं महत्व खूप आहे.

पिकांच्या वाढीसाठी 17 अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यातील एकाही अन्नद्रव्याची कमतरता भासली तर पिकाची वाढ योग्य रीतीने होत नाही. त्यातील कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन हे घटक जमीन, पाणी, हवा यापासून उपलब्ध होत असतात. तर उर्वरित अन्नद्रव्यांची उपलब्धता सेंद्रिय खतं, रासायनिक खतं यापासून होत असते. सेंद्रिय कर्ब हे जमिनीचे गुणधर्म संतुलित आणि नियंत्रित ठेवण्याचं कार्य करत असतात. जमिनीमध्ये दिलेल्या खत मात्रेतील अन्नद्रव्य उपलब्ध स्थितीत आणण्यासाठी जीवाणूंना लागणाऱ्या ऊर्जेचा स्रोत हा सेंद्रिय पदार्थांपासून मिळणारा सेंद्रिय कर्ब हा असतो. महाराष्ट्र राज्यातील जमिनींमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण अत्यल्प म्हणजे 0.2 ते 0.5% इतकं आहे. सर्वसाधारणपणे पिकाचं चांगलं उत्पादन येण्यासाठी जमिनीमध्ये सरासरी 1% सेंद्रिय कर्ब असणं आवश्यक आहे. याचं प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. मंडळी, सेंद्रिय कर्ब कमी होण्याची कारणं नेमकी कोणती आहेत आणि त्यावर उपाययोजना कशा पद्धतीनं करता येतील याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पण आता कार्यक्रमात ऐकूया हे छानसं गाणं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या याविषयी आपण माहिती घेत आहोत. मंडळी, सेंद्रिय कर्ब कमी होण्याची कारणं नेमकी

कोणती आहेत याविषयी आता आपण जाणून घेऊया. जमिनीची यांत्रिकी पद्धतीने केले जाणारे खोल नांगरट, गरजेपेक्षा जास्त मशागत, जास्त खोलीवरचे क्षारयुक्त पाणी, नदी नाल्यातील दूषित सांडपाण्याचा वापर, अतिउष्णता, कोरड्या जमिनी जास्त काळ ठेवणं, यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होतं. पशुधनाची घटती संख्या, चराऊ कुरण नष्ट होणं, वाढती जंगलतोड यामुळे सुद्धा सेंद्रिय कर्ब कमी होतो. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड, अयोग्य बांधबंदिस्ती, अतिउतारामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील सुपीक माती वाहून जाणं यामुळे सुद्धा सेंद्रिय कर्ब वाहून जातो. रासायनिक खतं, कीटकनाशकं, तणनाशकं यांचा वारंवार आणि अतिवापर केल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातील सूक्ष्मजीवांचं अस्तित्व धोक्यात येतं. नैसर्गिक चक्रातील उपयुक्त कीटक, जीवाणू, बुरशी, सूक्ष्मजीव, पक्षी यांची मित्रसाखळी तोडली गेल्यामुळं जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होतो. मातीवरचं जैविक छत्र कमी झाल्यानं सेंद्रिय पदार्थ कमी होऊन पाणी धारण क्षमता घटत असते. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण घटल्यानं जमिनीमध्ये पाणी मुरत नाही, त्यामुळं ओलावा टिकून राहत नाही. सेंद्रिय निविष्ठांचा कमी वापर केल्यामुळं पिकांच्या कापणीनंतर उर्वरित पीक अवशेष जाळणं, रासायनिक खतांचा असंतुलित वापर या सगळ्याचा परिणाम म्हणून जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे. मंडळी, सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये वाढवण्यासाठी उपाययोजना करत असताना काही गोष्टींची आपण काळजी घेऊ शकतो. जमिनीची कमी मशागत करणं किंवा जमिनीचं सपाटीकरण करणं, मृदा आणि जलसंधारण, बांधबंदिस्ती करून जमिनीची धूप कमी करणं, आंतरपीक किंवा पीक पद्धतीमध्ये वेगवेगळ्या कडधान्य पिकांचा वापर करणं, जमिनीवर आच्छादनाचा वापर करणं, अशा प्रकारचे उपाय आपण करू शकतो. त्याचबरोबर पिकांचे अवशेष न जाळता ते जमिनीमध्ये गाडायला पाहिजेत. पिकांचे अवशेष कुजण्यासाठी ट्रायकोडर्मा, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर आपण करू शकतो. त्याचबरोबर हिरवळीच्या खतांचा सुद्धा वापर करता येईल, जसे की बोरू, ताग, धैंचा, गिरीपुष्प यांचा नियमित वापर आपण करायला पाहिजे. शेताच्या बांधावर वारा गतिरोधक गिरीपुष्प सारख्या हिरवळीच्या पिकांची लागवड आपण करू शकतो. त्याचबरोबर उभ्या पिकामध्ये सुद्धा निंबोळी पेंडीचा वापर आपण करू शकतो. चोपट जमिनीतील कर्बाचं प्रमाण वाढवण्यासाठी उसाची मळी टाकून जमिनीची सुधारणा करणं शक्य आहे. या सोप्या उपाययोजना करून आपण जमिनीतील सेंद्रिय कर्ब नक्कीच वाढवू शकतो. अशाच काही उपाययोजनांची चर्चा अजूनही आपण करणार आहोत, पण आता कार्यक्रमामध्ये ऐकूया एक छानसा.

0: मंडळी गीत संवाद हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आणि आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या उपाययोजनांची चर्चा आपण करत आहोत. मंडळी, ऊस कारखान्याला गेल्यानंतर शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाचट तयार होत असतं. साधारणपणे एकरी 4 ते 5 टन पाचट तयार होतं. बहुतांश शेतकरी हे पाचट जाळून टाकतात. पाचट जाळल्यामुळं जमिनीच्या वरच्या थरातील उपयुक्त जीवाणूंचा नाश होतो. तसंच पाचटातील अन्नद्रव्यांचा विशेषतः कर्बाचा देखील नाश होत असतो. त्याचबरोबर उसाच्या फुटव्यांवर उष्णतेचा परिणाम होतो. त्यासाठी खोडवा उसामध्ये शेतातील पाचट खोडव्यातील सरींमध्ये सम प्रमाणात आपण पसरू शकतो. त्यानंतर एकरी 1 बॅग युरिया 1 बॅग सुपरफॉस्फेट आणि 10 टन उसाची मळी आणि पाचट कुजवणारे जीवाणू 4 किलो या प्रमाणामध्ये पसरून द्यावं. त्यानंतर खोडव्याच्या बगल्या फोडून माती पाचटावर पसरावी. काही पाचट उघड राहिलं तर त्याला पाणी देताना उघड पडलेलं पाचट दाबून घ्यावं. 3 महिन्यांच्या आत उत्तम प्रतीचं खत तयार होऊन जमिनीमध्ये कर्बाचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं. साधारणपणे 1 एकरामध्ये 0.02% कर्बाचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसून येतं. त्याचबरोबर हिरवळीच्या खतांचा वापर सुद्धा आपण करू शकतो. हिरवळीच्या पिकांची आंतरपीक म्हणून किंवा पूर्ण पीक म्हणून पेरणी करून पीक 40 ते 45 दिवसांचं झाल्यावर जमिनीमध्ये काढलं जातं. यामध्ये धेंचा, बोरू, चवळी, मूग, ताग या पिकांची लागवडीसाठी निवड केली जाते. शेताच्या बांधांवर गिरीपुष्पाची लागवड करून गिरीपुष्पाची पानं, कोवळ्या फांद्या पिकाच्या 2 ओळींमध्ये पेरणीनंतर पसरून मातीमध्ये मिसळून दिल्या जातात. त्यानंतर ते जमिनीमध्ये कुजून इतर अन्नद्रव्यांबरोबरच जमिनीमध्ये कर्बाचं प्रमाण वाढलेलं सुद्धा आपल्याला दिसून येतं. शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचं पाचट, जनावरांचं मलमूत्र यांचा वापर करून कंपोस्ट खत तयार करता येतं. जास्त पर्जन्यमानाच्या क्षेत्रामध्ये कंपोस्ट खत जमिनीच्या वर ढीक पद्धतीनं तयार करावं. तर कमी पावसाच्या प्रदेशांमध्ये खड्डा पद्धतीचा वापर करून कंपोस्ट खत तयार करून पीक लागवडीच्या अगोदर जमिनीमध्ये मिसळून द्यावं. त्यामुळे सुद्धा जमिनीतील कर्बाचं प्रमाण वाढून उत्पादनामध्ये नक्कीच वाढ झालेली दिसून येऊ शकते. तर मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याविषयी आपण माहिती घेतली. आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होणार आहे पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह. तोपर्यंत सायली चौधरीला निरोप द्या. नमस्कार.
1: गीत संवाद आत्ताच आपण ऐकलात. आज या कार्यक्रमामध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीच्या उपाययोजना याविषयी आपण माहिती जाणून घेतली.

वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परिकिन यानारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्यामार्फत जनहितार्थ जारी

0: तळसंदे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ जयवंत जगताप यांनी दिलेली माहिती. उद्या या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकणार आहात. तर मंडळी, आमच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा अवश्य लाभ घेत राहा. आता मात्र कार्यक्रमात इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत अंजर मुजावरचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

मंडळी, आता कार्यक्रमात निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण जाता जाता एक नजर उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता कार्यक्रमामध्ये शेळी मेंढी संगोपनात आहार आणि आरोग्याचं महत्व याविषयी माहिती. तर उद्या संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमांतर्गत शास्त्रीय पद्धतीनं खत व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. आता यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: महत्त्वाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे. फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे.
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
2: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

श्रोता प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. एनडीए आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना कर्तव्य बजावताना दाखवलेल्या अदम्य धैर्य आणि शौर्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध शौर्य पदकं प्रदान करण्यात आली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपतींनी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश पोलीस दलातल्या जवानांना 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान केली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलात शिपाई म्हणून असलेले प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. देशभरातल्या 100 औद्योगिक पार्कचा विकास करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज भव्य पोर्टलचं उद्घाटन केलं. कामगारस्नेही पायाभूत सुविधा, विश्वसनीय प्रणाली, डिजिटल प्रशासन यंत्रणा असणारी एकात्मिक औद्योगिक परिसंस्था तयार करणं हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे, असं गोयल यांनी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सांगितलं. गुंतवणूकस्नेही औद्योगिक पायाभूत सुविधा तयार करून भारताच्या उत्पादन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी आहे, असं त्यांनी सांगितलं. भव्य पोर्टलच्या खर्चासाठी सरकारनं 33,660 कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि

माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे असं खरगे यांनी सांगितलं. दरम्यान 2029 लोकसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. हेच मत उद्धव ठाकरे यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर राय यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला असल्याचा आणि ती जागा रिक्त झाल्याचं राज्यसभा सचिवालयानं सांगितलं आहे. राज्यसभेत माझा कार्यकाळ 2029 पर्यंत होता, पण पुढे काम करणं मला अवघड झाल्यामुळे मी पक्षातून तत्वत राजीनामा दिल्याचं राय यांनी याआधी सांगितलं होतं. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये वायझॅक स्टील प्लांट इथे वितळलेलं लोखंड अंगावर सांडल्यानं 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. क्रेनच्या माध्यमातून वितळलेलं लोखंड दुसरीकडे नेत असताना ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं व्हावं अशा सदिच्छा दिल्या आहेत. तसंच प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,00,000 रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून येत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फिलिपीनमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 200 जास्त जखमी झाले. फिलिपीनच्या दक्षिण समुद्र किनारी भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.8 रिक्टर इतकी होती. भूकंपानंतर सुनामी आल्यानं अधिक नुकसान झालं. सुनामीचे धक्के इंडोनेशिया, पलाऊ आणि दक्षिण जपानपर्यंत जाणवले. पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलने आज 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर परस्परांवर हल्ले सुरू केले आहेत. शस्त्रसंधीनंतर इराणने इस्रायलवर काल पहिल्यांदा क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलने प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गाने पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. मात्र तो सल्ला न जुमानता इस्रायलने इराणवर प्रतिहल्ला चढवला आहे. या हल्ले प्रतिहल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यमनमधल्या हुथी बंडखोरांनी युद्धात उडी घेतली असून इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. दरम्यान आपण आक्रमण थांबवत असल्याचं इराणच्या सेनादलांनी जाहीर केलं आहे. मात्र इस्रायल किंवा इस्रायलच्या समर्थकांनी दक्षिण लेबनॉनसह कुठेही आक्रमण केलं तर आतापेक्षा जास्त गंभीर परिणाम होतील असं इराणनं स्पष्ट केलं आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियाने आपापल्या हवाई हद्दी बंद केल्या आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केला आहे. आर्मेनियामध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पक्षाला बहुमत मिळालं आहे. प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं 49.8% मतं मिळवली. स्ट्रॉंग आर्मेनिया अलायन्स ही आघाडी 23.2% मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर आर्मेनिया अलायन्स केवळ 9.9% मतं मिळवू शकला. आर्मेनियाचे संबंध पाश्चात्य देशांबरोबर वाढवण्याच्या प्रयत्नांना मतदारांनी कौल दिल्याचं मानलं जात आहे. निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आर्मेनिया संबंध अधिक दृढ व्हावेत याकरता त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची इच्छा मोदी यांनी व्यक्त केली आहे. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 3

0: 80 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, के एल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8,564 धावांचा पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावातच गारद झाला. भारतातर्फे दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि महम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ठरलं आहे. यात प्रतिकुटुंब वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळतं. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकारने आज नवी दिल्लीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोली भाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया राजा शिवछत्रपती यांचा पोवाडा शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

निघाले होते. अन पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे थांबा. राजांची मान वळली. त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता. तो पळता पळता पंढा गेला. पुन्हा ओरडला, राजे थांबा. राजांनी आपल्या घोड्याच्या मानेवर धाप टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला. पाठीमागचं अश्वपदक थांबलं गेलं आणि तो आलेला माणूस दोन वेळ पंडा. राजे पाय उतार झाले होते. राजांच्या पायाला धरला आणि म्हटला, राजा मी खलास झालो रे बाबा, माझी इज्जत तुटली गेली, माझ्या मुली बाळीची इज्जत खलास झाली. काय घडलं ते न रडता सांगा. राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं. हे साजी रांजा जाणी पाटलाला घेऊन या. तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला. बोलला पाटलाला निरोप राजाचा, म्हणेल राजानी तुम्हाला बोलवलेला आहे, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे. अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वळली नाही म्हणाव. मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे. मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणावं. आणि ऐकताच येसाजी तसाच परत आला. राजाने विचारलं, काय म्हणाला पाटील? राजय पाटील मग्रूर आहे. तो राजानं म्हणाला, अजून नाळ वळली नाही, पण तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला. राजानी हातानं खुणवलं आणि विचारलं, काय नाव आपलं?

विचार चाललेला आहे, अजून नाळ वळली नाही। मी गावचा पाटील आहे, या पाटलाचं काय करायचं? आणि घोड्याच्या टपाचे आवाज सुरू झालेले आहेत, राजे दौडायला लागलेले आहेत। राजे पुण्यात येऊन पोहोचले आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले। महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले, राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 वडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा। एसाजीचे बहुस

कुठून आला? पुण्यामध्ये काय झालेलं आहे? राजे दरवाजात प्रवेश करतात सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुलीवाळीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदी शक्ती तुळजा भवानी, आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहेत, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे, मात्याला जिरे टोप घातलं आणि महासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम महासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा

0: अजून आमची नाळ वाळली नाही.
1: राजे तुम्ही असं का बोलता?
0: महासाहेब कळेल आपणाला, चला आमच्या बरोबर बैठकीवर. हा नाराज बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत. माझा राजा होता कसा म्हणाल? हॉड पेअर ज्याच

पाटील आणलेला, जखडून पाटील आणलेला, राजे दादूजीकडे वळले, मानेनं दादूजीला मुजरा केला, माँसाहेबांच्याकडे मान वळली, मानेनंच माँसाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले, साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा। सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाजाकडे वेधलं गेलं आणि मगर मस पाटील जखडलेला होता। एसाजी तानाजी त्याला त्या दरवाजातून घेऊन येत होते। पुढं ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे, चेहरा किविलवाणी केलेला आहे आणि आल्या आल्या म्हणत आहे, प्रणाम शिवाजी राजे, प्रणाम मासाहेब, प्रणाम दादोजी। राजांची भवई चढली गेली। नामधारी शिवाजी म्हणणाऱ्या पाटील मगरूर होता, पण आज एवढा कसा लावला गेला? काय रामजी हाच का तो पाटील? हाच तो, यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं। पाणोत्यावर पाणी आणायला गेली असताना या नीचानी तिला उचलून गेलं, तिला जीवनात भ्रष्ट केली, या जगातून गेली हो, या जगातून गेली। काय पाटील आम्ही ऐकतो ते खरं आहे का?

अपराधी आहे. मला गोमुखात न्याय द्या. पाटील, तुम्हाला न्याय मिळेल. पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केलेला आहे, ज्या मुलीला तुम्ही तिच्या जीवनात उद्ध्वस्त केलेला आहे, तिला या जगातून संपवलेलं आहे, तिचं काय करायचं? ती इथं जर तुमच्या बरोबर बोलायला असेल, ग्वाही देत असेल, तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ. नाही मासाहेब.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित प्रकाश संगीत यांचं गायन ऐकलं. आपण ऐकलात राग खंबावती. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ अतुल फडके यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आणि आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
2: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
1: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताज लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
2: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायलिंग कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन ए

0: पुरही वनिता मंडळ
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11:00 दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.